सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 29, ज्येष्ठ शके 1948, 19 जून 2026. पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद होत आहेत. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी अमृता हर्षे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतो, सभेची सुरुवात करूयात सनईच्या मंगल सुरांनी.

श्रोतेहो उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी वाजवलेली देशकार या रागातली धून आपण ऐकलीत. सकाळचे 5:59 आणि 35 सेकंद.

सेकंद झाली आहेत. यानंतर काही क्षणात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 वंदनवार हा भक्तिगीत आणि चिंतनाचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका.

0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 5:45 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
5: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसन मुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात व्यसन मुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. व्यसन मुक्तीविषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
6: श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553705 आणि 2553706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
8: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
9: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:35 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत श्री रामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
10: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम श्री रामचरित मानस की 224वीं कड़ी सुनिए.

आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत यानंतरचा कार्यक्रम.

0: ते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
1: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
0: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
1: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
0: संपर्क 97-64-12-55-33
1: 9764125533.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 11वा श्लोक, याचा अर्थ असा, या यज्ञ साधनाने तुम्ही देवांना संतुष्ट करा आणि ते देवही तुम्हाला संतुष्ट करोत. याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करून तुम्ही आपलं अत्यंतिक कल्याण प्राप्त करून घ्या. या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते, एकमेकास रक्षुनी पावा कल्याण सर्वही. देव हा शब्द दिव या धातूपासून निर्माण झालेला आहे. दिव या धातूचा अर्थ शक्ती किंवा तेज असा आहे. त्यामुळे देव म्हणजे शक्तिमंत. लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर सांगतात, यज्ञाचा अर्थ जसं नुसतं होम हवन नव्हे तसंच देव म्हणजे देखील होमात ज्या देवदेवतांना उद्देशून आहुती देतात तेवढ्याच देवदेवता असं नव्हे. तैत्तिरीय उपनिषदात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव असा उपदेश आहे. त्याचा अर्थ माता, पिता, आचार्य आणि अतिथी यांना देवाप्रमाणे पूज्य मानून त्यांची योग्य प्रकारे सेवा आणि उपासना कर असा आहे. अर्थातच ज्याला ज्याची सेवा किंवा उपासना करावी लागते त्याचा तो देवच होतो. सती पतीची सेवा करते म्हणून पती हा सतीचा देव. शिष्य गुरुची सेवा करतो म्हणून गुरु हा शिष्याचा देव. याच दृष्टीने पुत्राला माता पिता, अनाथाला रक्षण करता, आश्रिताला आश्रयदाता, भीतीग्रस्ताला अभयदाता, पतिताला उद्धार करता हे त्या त्या कार्यापुरते देवच आहेत. राजाविषयी पूर्वी समाजात जेव्हा आदर होता तेव्हा त्यालाही नृदेव ही पदवी प्राप्त झाली होती. प्रत्येक कनिष्ठ व्यक्तीने श्रेष्ठ व्यक्तीला देव म्हणून संबोधण्याची रूढी कानडी भाषेत अजूनही चालू आहे. एवढंच नव्हे तर देव शब्दही कमी आदरार्थी वाटेल म्हणून त्याचं सन्मानार्थी बहुवचन करून देवरू असं संबोधण्यात येतं. बृहदारण्यक उपनिषदात वागेव देवा मनहा पितर प्राणो मनुष्याः असा मंत्र असून त्यातही देव हा शब्द श्रेष्ठत्व वाचक आहे. म्हणजे मानवी समाजात जी व्यक्ती ज्याला ज्याला पूज्य असेल त्याला ती देवच आहे. इह लोकातल्या मानवी प्राण्यांपेक्षा स्वर्गादी लोकातील अदृश्य व्यक्ती अधिक सामर्थ्य संपन्न असल्यामुळे मानवजातीला परलोकातील देवता पूज्य आणि उपास्य वाटू लागल्या आणि अशा अदृश्य शक्तींना उद्देशून देव हा शब्द प्रचारात आला. पण उपनिषदांच्या काळापासून देव शब्दाची व्याप्ती वाढून इह लोकातील श्रेष्ठ, पूज्य, आदरणीय अशा व्यक्तींचाही देव शब्दात समावेश होऊ लागला.

डॉक्टर पवी वर्तक आपल्याला सांगतात, देव या शब्दाचा अर्थ इंद्रिय असाही आहे, कारण आपल्या इंद्रियांमध्ये देवता म्हणजेच शक्ती वास्तव्य करून असतात. ऐतरीय उपनिषदानुसार अग्निदेवता वाणी होऊन मुखात राहिली, वायू प्राण होऊन नाकात शिरला, आदित्य नेत्रात, दिशा म्हणजे आकाश कानात, तर मृत्यू अपान रूपाने नाभीत प्रवेशले. साहजिकच देवांना सांभाळा म्हणजे इंद्रियांनाही सांभाळा, इंद्रियांमध्ये राहणाऱ्या देवतांना शक्तींना सांभाळा. याच गीता श्लोकाबद्दल माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, जे येणे करून समजता परितोषो होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. तुमच्या स्वधर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. या स्वधर्मरूपी पूजेने तुम्ही सर्व देवतांना प्रसन्न केलं की त्या देवता खात्रीने तुमचा योगक्षेम चालवतील. इतकंच नव्हे तर माऊली ज्ञानेश्वर पुढे म्हणतात, वाचासिद्धी पावाल आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. तुमच्या स्वधर्म पालनाच्या यज्ञामुळे देवता संतुष्ट होतील आणि त्या तुम्हाला काय देतील तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तुम्ही वाचासिद्धी पावाल म्हणजे तुम्ही बोलाल ते खरं होईल, तुम्ही आज्ञा करणारे आज्ञापक व्हाल, तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महासिद्धी विचारतील. जगात श्रेष्ठ कनिष्ठ भाव आणि तन्मूलक सेव्य सेवक भाव अपरिहार्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जी वस्तू स्वसामर्थ्यानी प्राप्त करून घेणं अशक्य असेल ती श्रेष्ठांच्या उपासनेने मिळवावी आणि त्या उपासनेसाठी स्वतःच्या मालकीच्या कोणत्या तरी वस्तूचा त्याग करावा. हा नियम इहलोकातले मानवी प्राणी आणि परलोकातली दैवत यांनाही लागू आहे. भगवद्गीतेत भगवंत आपल्याला हेच सांगतायत, ये यथा माम प्रपद्यंते ताम तथैव भजाम्यहम, म्हणजे माझे भक्त जशी भावना ठेवून माझ्याकडे येतात त्या भावनेला अनुरूप अशा प्रकारचं फल मी त्यांना देतो. म्हणजे या देवांचीही एक अट आहे, तो आधी घेतो आणि मग देतो. नामदेव राय लढिवाळपणे देवाची थट्टा करताना म्हणतात, देवा तू रे कसला उदार, घेशी तेव्हा देशी ऐसा असे उदार. आमच्याकडून अनन्य भक्ती घेतोस तेव्हाच तुझ्या कृपाप्रसादाचा लाभ होतो. सुदामदेवाला सुवर्णाची नगरी दिली पण अगोदर त्याच्याकडून पोहे घेतले. द्रौपदीला दुर्वासांच्या आपत्तीतून सोडवलं पण अगोदर भाजीचं पान खाल्लं. शबरीवर परमकृपा केली पण अगोदर तिच्याकडची बोरं खाल्ली. माणसाच्या सामर्थ्यापेक्षा देवाचं सामर्थ्य अनंतपटीने श्रेष्ठ असल्यामुळे प्रसन्न झालेला देव माणसाला देतो त्याचं मोजमाप करणं कठीण आहे. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने, अशी उक्ती आहेच. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सर्वजण वागू लागले तर सृष्टीचं कार्य समाधानाने चालेल. पंडित सातवळेकर सांगतात, या श्लोकाने गृहस्थाश्रमी लोकांना उपदेश मिळतो तो असा, घरात मुलांनी माता पित्यांचा आदर करावा आणि माता पित्यांनी मुलांचा मायेनी सांभाळ करावा. परस्परांना आदर प्रेम देत गृहस्थाश्रमीची कर्तव्य करून श्रेष्ठ आनंदाचा अनुभव घ्यावा. भावंडांनी परस्परांवर प्रेम करावं, परस्परांना सहाय्य करावं. पतीपत्नींनी एकमेकांच्या हितासाठी तत्पर असावं. घरातल्या वृद्धांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि वृद्धांनीही सर्वांच्या कुशल मंगलासाठी देवाकडे प्रार्थना करावी. याप्रमाणे परस्परांना मदत करत सर्व गृहस्थाश्रमी लोकांनी उत्तम प्रकारे अभ्युदय आणि निःश्रेयस याची प्राप्ती करून घ्यावी. ज्ञानयज्ञाबद्दल हेच सांगता येईल, शिष्यांनी अध्यापकांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि अध्यापकांनी शिष्यांना भरभरून शिकवावं. शिष्यांनी गुरुची प्रतिष्ठा आणि गुरूंनी शिष्याची योग्यता वाढवावी. अशा रीतीने एकमेकांना मदत करत गुरु शिष्य दोघेही परम उन्नती प्राप्त करून घेऊ शकतात. एकमेकांशी प्रेमाने वागणाऱ्या गुरु शिष्यांचा जसा उत्कर्ष होणं शक्य आहे, तसा परस्परांचा मत्सर करणाऱ्या शिष्य शिक्षकांचा होणं केव्हाही शक्य नाही. असेच आणखीन काही यज्ञ आहेत. पुरुष यज्ञात आपण आपल्या इंद्रियांना इंद्रियांमधल्या देवतांना जपायचं सांभाळायचं, म्हणजे साहजिकच ती इंद्रिय आणि त्यातल्या देवता आपल्याला सांभाळतील. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने भोवता

भूतकाळचं ज्ञान मिळवून आणि कर्मेंद्रियांच्या सहाय्याने कर्म करून प्राणी जगत असतो. साहजिकच ती इंद्रिय आपल्याला सांभाळत असतात. हरणाला वाघाचा वास नाकावाटे आला नाही, कानांनी चाहूल लागली नाही, डोळ्यांना हालचाल दिसली नाही, पाय वेगाने पळाले नाहीत, तर क्षणार्धात वाघ हरणाला ठार मारतो. पण असं होत नाही, कारण इंद्रिय त्या हरणाचं रक्षण करतात. सर्वच प्राण्यांची इंद्रिय त्यांचं रक्षण करतात, म्हणून आपण इंद्रियांना सांभाळावं आणि इंद्रिय आपल्याला सांभाळतील असं विधान केलं जातं. या जगामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, नक्षत्र, वेली, वृक्ष, वनस्पती इत्यादी अनेक देवता असून त्यांच्यामुळे माणसाला नाना प्रकारचा लाभ होत असतो. मनुष्य सुखानी राहतो याचं कारण या सर्व देवता. त्यामुळे त्यांना प्रसन्न करणं आणि त्यांचा प्रेमानी कृतज्ञतेने सत्कार करणं माणसाला अत्यंत आवश्यक आहे. देवयज्ञ म्हणतात तो हाच. राष्ट्रयज्ञात राजा आणि प्रजा यांनी एकमेकांना सहाय्य करावं, यामुळे सर्वांचीच उन्नती खात्रीनी होईल. परस्पर सहकार्यातून जे फळ मिळतं ते त्या त्या देवतांची कृपा आहे असं समजणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्माच्या कर्तृत्वाच्या अहंकाराचा भाव निर्माणच होत नाही, किंवा तो सौम्य होतो. देवाच्या अस्तित्वाची जाणीव, प्राप्त गोष्टीचा प्रसाद रूपानी स्वीकार, उत्कृष्ट कर्म, उपासना यातून चित्ताची घडण सात्विक होते आणि त्यातूनच आपलं परमकल्याण होतं. आजच्या संदर्भात हा श्लोक टाळी एका हाताने वाजत नाही हा तसा साधा असलेला नियम समजावून सांगतो. आज समाजात प्रत्येक जण मला काय मिळणार याचाच विचार करतोय. निसर्गातून मला काय मिळेल, जास्तीत जास्त मलाच कसं मिळेल याचीच अपेक्षा करतोय. आपण पर्यावरण प्रदूषित करतोय आणि बदल्यात आरोग्यदायी वातावरणाची अपेक्षा करतोय. आपण सगळ्यांशी स्वार्थीपणाने वागतोय आणि बदल्यात निखळ प्रेमाची अपेक्षा करतोय. जर आपल्याला काही हवं असेल तर आधी द्यायला शिकायला हवं. माणसांना आदर देऊया, निसर्गाचा आदर करूया, आपण निसर्ग फुलूया, आपलं आयुष्यही बहरेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: आता ऐकूयात भूले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है

आकाशवाणी पुणे. स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही परीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री G. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात G. किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोह खनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल, तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार

0: अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, GST सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे, असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं, असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या प्रादेशिक बातम्या आपण आत्ताच ऐकल्यात. आता ऐकूयात भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: रीमा अमरापुरकर की यादों के उजाले.
3: हम लोग बम्बई आए और जैसे ही टैक्सी वालों ने पापा को देखा,
4: रामा शेट्टी रामा शेट्टी रामा शेट्टी और इतनी हड़बड़ी और झुंड वहाँ पर आ गई कि हमें पता ही नहीं चला कि क्या हो रहा है.
2: 21 जून से 12 जुलाई हर रविवार शाम 4 बजे सिर्फ

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजले आहेत। ऐकूयात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी आठवतंय का हे गाणं? 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या लव्ह इन टोकियो या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं हसरत जयपूर यांनी. स्वर होता मोहम्मद रफी यांचा आणि संगीत होतं शंकर आणि जयकिशन यांचं. लव्ह इन टोकियो हा एक रोमॅन्टिक कॉमेडी हिंदी चित्रपट. बॉक्स ऑफिसवर तर हा चित्रपट यशस्वी ठरलाच, पण भारतीय चित्रपट सृष्टीसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरला बरं का. कारण असं म्हणतात की संपूर्णपणे जपानमध्ये चित्रित झालेला मुख्य प्रवाहातला हा पहिला हिंदी चित्रपट होता. याचं शूटिंग प्रामुख्याने जपानमध्ये टोकियो, उएनो, गिन्झा, टोकियो टॉवर आणि टोकियो इंटरनॅशनल एअरपोर्ट शिवाय हिरोशिमा या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि जे गाणं आत्ता आपण ऐकलं ना, ते चित्रपटाचं टायटल सॉन्ग. मोहम्मद रफी यांनी अत्यंत वेगवान गतीने हे गाणं रेकॉर्ड केलं असं म्हणतात. खरं तर या गाण्याची एक गंमत आहे बरं का, म्हणजे संपूर्ण युनिट टोकियोला शूटिंगसाठी निघालं तेव्हा हे गाणं सोडून चित्रपटातली बाकीची सगळी गाणी रेकॉर्ड झाली होती. पण या गाण्याचे गायक मोहम्मद रफी हे परदेशात गेल्यामुळे त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंगच झालं नाही. मग काय, टोकियोमध्ये गाण्याचं चित्रीकरण विदाऊट गाणं केलं गेलं. आणि जेव्हा मोहम्मद रफी मुंबईला पोहोचले तेव्हा ते घरी न जाता थेट स्टुडिओमध्ये गेले आणि अत्यंत उत्साहात त्यांनी हे गाणं रेकॉर्ड सुद्धा केलं. मंडळी, हे गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा जॉय मुखर्जी आशा पारेखला उचलून झेब्रा क्रॉसिंगवरून क्रॉस करतात असं दृश्य आहे, आठवते ना तुम्हाला? पण हे शूट करत असताना तोल जाऊन दोघंही खरोखर घसरून रस्त्यावर पडले बरं का, आणि त्यामुळे आशाजींना थोडीशी जखम सुद्धा झाली. त्यावेळेला त्यांच्यावर उपचार केले गेले, पण चित्रपटामध्ये हे दृश्य एडिट करण्याऐवजी दिग्दर्शकांनी चित्रपटात ते तसंच ठेवलं आणि त्यामुळे त्याला एक वास्तववादी स्वरूप सुद्धा मिळालं. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
4: हाय

आज आपण बोलतोय 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या लव्ह इन टोकियो या चित्रपटाबद्दल. आत्ता ऐकलेलं हे गाणं सायोनारा सायोनारा हे याच चित्रपटातलं अजून एक प्रचंड गाजलेलं गाणं. स्वर लता मंगेशकर यांचा, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि गीताचे बोल हसरत जयपुरी यांचे. खरं तर जिद्दी या चित्रपटानंतर प्रमोद चक्रवर्ती यांनी लव्ह इन टोकियोसाठी SD बर्मन यांना संगीतकार म्हणून घेतलं होतं. पण बर्मन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे प्रमोद चक्रवर्तींनी नंतर शंकर जयकिशन यांना चित्रपटाच्या संगीतासाठी विचारलं आणि त्यांनी तो चित्रपट उत्तमरित्या साकारला सुद्धा. म्हणून तर बघा ना, याही चित्रपटातली सगळी गाणी खूप गाजली, विशेषतः सायोनारा, चित्रपटाचं टायटल सॉन्ग लव्ह इन टोकियो आणि मुझे तुम मिल गए हमदम ही गाणी तर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहेत. तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या यशामुळे जॉय मुखर्जी यांनी लव्ह इन बॉम्बेचं दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा केली होती. पण 1971 मध्ये पूर्ण झालेला हा चित्रपट निर्मितीच्या काही समस्यांमुळे 2013 मध्ये प्रदर्शित झाला, म्हणजे तब्बल 42 वर्षांनी. किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. या अशाच चित्रपटांबद्दलच्या गोष्टी चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात लव्ह इन टोकियो या चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं, जे गायलंय लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी आणि गीतकार हसरत जयपुरी.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोत्यो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत आमचा एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: अजित सर, बेडेकर मसाल्याची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षांपूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे.
1: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता,

0: हो
1: त्यावेळेला जे आपल्याला आता नॉर्मल वाटतं तसं कधीच घडत नव्हतं. आता आपण दुकानातनं जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या.
0: हो
1: आमच्या कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्स मध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेलं असायचं. आणि आमच्याकडे जी गिराईक यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं.
0: बर.
1: आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही, त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा
0: बरणीमध्ये
1: असं ते ट्रान्सफर करावं लागायचं. आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या. काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं. अशा पद्धतीने लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधनं चालत होता.
0: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारे उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874 7. वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, जसं तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं आपण समजू शकतो, पण होलसेलचा व्यापार कसा व्हायचा, किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का, आणि ते कशा प्रकारे?
1: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं. म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपतनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडाभर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल.
0: अच्छा,
1: अशा प्रकाराने हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या.
0: बरोबर.
1: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे असतात की जे वरती लाखेने सील करता येतात,
0: बरोबर,
1: अशा तेलाच्या डब्यांमधनं म्हणजे पत्र्याच्या डब्यांमध्ये लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो.
0: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा व्यवसाय या उंचीला नेणं, वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच श्रोते हो, बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो, तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात. पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: झाले.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है. सफाई भी, शॉपिंग भी. एक किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट के हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक. ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक. इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
5: श्रोतेहो, सकाळचे 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्ही तो अनुभवू शकता. योग्य मार्ग.

0: मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
3: श्रोते आता प्रसारित करत आहोत शांता शेळगे यांची रचना असलेलं योगेश खडीकर याच्या स्वरातलं हे बालगीत.

0: या बालगीताबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: रेवा डायमंड्स फ्रॉम हाऊस ऑफ पीएनजी सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
5: नैसर्गिक हिऱ्यांचे अस्सल सौंदर्य, आधुनिक डिझाईन्स आणि मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
4: आजच भेट द्या रेवाच्या एक्सक्लुसिव्ह शोरूम सोड रोड पुणे आणि मॉल ऑफ द मिलेनियम वाकडला.
5: ही ऑफर सर्व पीएन गाडगिळ अँड सन्स शोरूम्स मध्येही उपलब्ध.
6: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
3: श्रोते हो, आपण एका

0: वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
1: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्ये खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेक केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेक केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 48 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
0: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
1: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
0: बर,
1: तर पुरुषांकरता आपण कडी बनवतो.
0: बर,
1: सरदारजी कडं असतं. आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
0: जाते,
1: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कडी बनवतात. तर ही सोन्याची कडी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7 ते 8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
0: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगे आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: रेवा डायमंड्स फ्रॉम हाउस ऑफ PNG सादर करत आहेत खास मॉन्सून ऑफर.
3: नैसर्गिक हिऱ्यांचे अस्सल सौंदर्य, आधुनिक डिझाईन आणि मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट.
2: आजच भेट द्या रेवाच्या एक्सक्लुसिव्ह शोरूम सोड रोड पुणे आणि मॉल ऑफ द मिलेनियम वाकडला.
3: ही ऑफर सर्व PN गार्गिड अँड सन्स शोरूम्स मध्येही उपलब्ध.
4: रेवा प्रीमियम नॅचरल डायमंड ज्वेलरी, शाइन नॅचरली.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगे आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
7: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: खरं तर आपण सगळेच रोज सकाळी उठून पैशांसाठी पळतो, कष्ट करतो, पण आपण कधीच विचार करत नाही की आपला पैसा आपल्यासाठी कधी काम करणार, किंवा आता आपल्या खिशातल्या आणि बँकेतल्या आपल्या पैशाची ताकद आपण नेमकी कशी ओळखायची, म्हणजेच आर्थिक क्षमता अनलॉक कशी करायची, म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा.
2: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे पैसे कमवतो ते फक्त बँकेत ठेवून किंवा घरात कपाटात ठेवून वाढत नाहीत. महागाई ज्या वेगानं वाढते त्या तुलनेत आपला पैसा तिथेच थांबला तर त्याची किंमत कमी होते. आर्थिक क्षमता अनलॉक करणं म्हणजे नक्की काय, तर आपल्या पैशाला आपण अशा ठिकाणी कामाला लावणं जिथून तो महागाईला हरवून म्हणजे इन्फ्लेशनला बीट करून आपल्याला उत्तम रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट करू शकतो. आपला पैसा संपत्ती निर्माण करू लागतो तेव्हा खरी आर्थिक क्षमता ही अनलॉक होते.
1: अच्छा,
2: आता ही आर्थिक क्षमता अनलॉक करताना थेट शेअर बाजाराचा विचार करायचा आहे का, तर अगदीच नाही. कारण शेअर मार्केटमध्ये होणारे चढउतार त्याला सामोरं जाणं किंवा त्या मानसिकतेला सामोरं जाणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण तिथं काय लागतं, एक तर प्रचंड अभ्यास लागतो आणि वेळ खूप द्यायला लागतो. म्हणूनच सर्वसामान्यांसाठी सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड्स. आणि जेव्हा आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून डिसिप्लिन वेने गुंतवणूक करणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपली आर्थिक क्षमता ही अनलॉक करणार आहोत. म्हणजे आपल्याला आपल्या खिशात किती पैसे आहेत किंवा आपलं रेग्युलर इन्कम किती आहे आणि त्या रेग्युलर इन्कम मधून, म्हणजे मॅडम तुम्हाला आठवत असेल आपण बऱ्याच एपिसोड मध्ये इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेंडिचर असा फॉर्म्युला सांगत असतो. म्हणजे आपण कमवलेले पैसे त्यातून मॅक्झिमम गुंतवणूक कशी होईल आणि राहिलेल्या पैशात आपण आपले मासिक खर्च किंवा आपल्या गरजा या कशा भागवू शकू याच्यावर अधोरेखित राहून, म्हणजे हे कायम डोक्यात ठेवून मात करणं म्हणजेच तुम्ही तुम्हाला स्वतःला आणि स्वतःच्या पैशाला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत अनलॉक करणं असं मी म्हणेल.
1: वा क्या बात आहे. या गप्पांबरोबर आज इथेच थांबूयात, उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 15 लाखांहून अधिक लाभार्थींना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे हे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. देशभरात 200

0: ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातल्या 4 ठिकाणांचा त्यामध्ये समावेश असून मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात येईल. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेमध्ये भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असला अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी पाकिस्तानला फटकारलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल दिल्लीमध्ये आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. देशात 7 राज्यांमध्ये ज्ञान भागीदार म्हणून योजक संस्थेच्या सहयोगानं संसदीय संकुल विकास परियोजना राबवण्यात येते. जनजातीय आणि दुर्गम भागातील सर्वांगीण विकासामध्ये संसदीय संकुल उपक्रमाला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या परियोजनेचा विस्तार विधानसभा क्षेत्रापर्यंत वाढवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वर्षा निवासस्थानी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय संकुल विकास परियोजनेच्या राज्यातल्या स्थितीसंदर्भात आढावा बैठक झाली, त्यामध्ये ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: सकाळचे 8:03 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला प्रसारित करत आहोत पारंपरिक रचना आशा भोसले यांच्या स्वरात.

0: वसंत प्रभू यांचं संगीत असलेली पारंपरिक रचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. श्रोतो कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठिक रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल।
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
3: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे। संपर्क 94223111106।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: टेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. टेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. टेंटॉनिक,
4: नकलेपासून सावधान.
3: टेंटॉनिक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची रचना आणि चंद्रमोहन यांचं संगीत असलेलं हे गीत. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी

0: स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात संत नामदेवांची रचना आणि अण्णा जोशी यांचं संगीत असलेलं हे गीत. स्वर आहे मन्नाडे आणि सहकाऱ्यांचा.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
3: अगं मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
2: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
3: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
2: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ऍम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी त्याची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खरं तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
5: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 8888-57-6666.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: मान्सूनची नवी आशा, नवी दिशा
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक।
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050।
0: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत,
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू।
2: हर घर में एक ही बात एक ही नाम गूंजेगा।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: याआधी आपण रचना ऐकली ती होती मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली। संत एकनाथांच्या या रचनेला संगीत होतं अण्णा जोशी यांचं। कार्यक्रमातलं शेवटचं गीत प्रसारित करत आहोत, अनंत पाटील यांची रचना, मधुकर पाठक यांचं संगीत, स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा।

0: या गीताबरोबरच भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य.

0: डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
0: 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055575 9921057575। आंबेकर लॉन्स
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
2: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते।
3: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात,
2: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा।
3: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे।
2: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार।
3: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 ते 1 यावेळेत।
2: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75 17 92 34 56
3: 7517923456।
4: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे। आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ।
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत। राष्ट्रीय विचारांचा वसा तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी।
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर।
6: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत। डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी। त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल।
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807977।
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
9: श्रोते हो, मुलगी ही आई वडिलांच्या काळजाचा तुकडा असते। तिच्या जन्मापासून जपलेल्या असंख्य आठवणी, तिचं बालपण, तिचं हसणं रुसणं यांचा सारा गोफ एका क्षणात डोळ्यासमोर उभा राहतो जेव्हा ती विवाहानंतर सासरी जाण्यासाठी उंबरठा ओलांडत असते। हा क्षण आनंदाचाही असतो आणि विरहाचाही। लेकीच्या नव्या संसाराची स्वप्न डोळ्यात असतात, पण तिच्या जाण्यानं घरात निर्माण होणारी पोकळीही मनाला चटका लावून जाते। कार्यक्रमात आज ऐकणार आहोत गदिमांची काही पाठवणी गीतं। सुरुवातीचं गीत ऐकूयात। या गीतात मुलीची आई आपल्या लेकीला सासरी पाठवताना अतिशय नम्र आणि भावुक स्वरात आपल्या विहिणीला म्हणजे वराच्या आईला कळकळीची विनंती करते की आता आमच्या लेकीला तुमच्या ओटीत घातलं आहे, तिचा प्रेमानं सांभाळ करा। ऐकूयात गदिमांचं हे अत्यंत हृदयस्पर्शी पाठवणी गीत।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
3: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन।
4: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
3: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
4: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा।
3: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे।
4: संपर्क 9822461964।
5: National level PMVBRI event will be held under the gracious presence of the Honorable Prime Minister of India on 19 June 2026 at Science Center, New Delhi. During the event, benefits amounting to approximately 2,400 crore rupees will be disbursed to eligible beneficiaries under the scheme. Simultaneously, regional level events at around 200 locations across India, particularly in major industrial and employment clusters, will be organized. These events will witness the participation of employers, employees, industry representatives, and other stakeholders. The Regional Office, Pune Cantonment, shall organize the program at Swami Vivekananda Hall.

0: MIT Engineering College, Pod Road, Kothrad, Pune. The program is scheduled to be held as on 19th June 2026 from 4 p.m. onwards. The PMVBRY scheme is expected to catalyze job creation, particularly in the manufacturing sector, while encouraging youth participation in the formal workforce.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण गदिमांनी लिहिलेली काही पाठवणी गीतं ऐकत आहोत. लेख पाठवणीचा क्षण हा प्रत्येक आईवडिलांसाठी कणखरपणाची परीक्षा असते. डोळ्यात अश्रू असतात पण ओठांवर आशीर्वाद. असंच गदिमांनी लिहिलेलं एक गाणं ऐकूयात. देव पावला या चित्रपटासाठी माणिक वर्मा यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

श्रोतेहो, गदिमांनी स्त्री मनाच्या सूक्ष्म जाणीवेचं, कौटुंबिक नात्यातील भावविश्वाचं सुंदर वर्णन केलंय. लेकीच्या पाठवणीचा प्रसंग, आई वडिलांच्या मनातील कातरता, आशीर्वाद, माया आणि विरह यांचं चित्रणही त्यांच्या गीतात अतिशय संवेदनशीलतेनं आढळतं. या गीतामधून केवळ एका मुलीचा निरोप नाही, तर एका कुटुंबाच्या भावविश्वाचा प्रवास अनुभवायला मिळतो. असंच एक पाठवणी गीत यानंतर ऐकवत आहोत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण काही गीतांमधून लेख सासरी जातानाच्या भावस्पर्शी क्षणांचा मागोवा घेत आहोत। आई वडिलांच्या ओलावलेल्या डोळ्यातून, त्यांच्या आशीर्वादातून आणि लेकीवरील अपार प्रेमातून उमटवणाऱ्या भावना गीतांमधून आपल्यापर्यंत पोहोचवतात। वडिलांच्या मनाची अस्वस्थता ही सुद्धा काहीशी वेगळी नसतेच, तीही गदिमांनी सुंदर शब्दात उतरवली आहे। सुवासिनी या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिलेलं हे गीत ऐकवत आहोत सुधीर फडके यांच्या स्वरात। संगीतही आहे सुधीर फडके यांचं।

0: श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण गदिमांनी लिहिलेली काही पाठवणी गीतं ऐकलीत. मुलगी सासरी निघताना डोळ्यात अश्रू असतात, पण त्या अश्रूमध्ये दुःखाइतकीच आशा आणि आशीर्वादही दडलेले असतात. गदिमांनी आपल्या शब्दातून अशा कितीतरी कन्यांच्या, मातांच्या आणि पित्यांच्या भावना जिवंत केल्या. आज ऐकलेल्या या गीतांनी आपल्यालाही आपल्या आयुष्यातील अनेक आठवणी जाग्या झाल्या असतील. माहेरची ओढ, सासरची नवी वाट आणि त्या दोन्ही घरांना जोडणारं प्रेम यांचा हा भावस्पर्शी प्रवास आम्ही इथेच थांबवत आहोत. पाठवणी हा केवळ एक विधी नसून तो आनंद, विरह यांचा संगम असतो. एका घरातली लेक दुसऱ्या घराची लक्ष्मी होण्यासाठी निघते आणि त्या क्षणी डोळ्यात अश्रू असले तरी मनात तिच्या सुखी संसाराच्या शुभेच्छा असतात. लेक जाते सासराला डोळ्यात दाटे पाणी, लेक जाते सासराला डोळ्यात दाटे पाणी, आशीर्वादांच्या शिदोरीने उजळो तिची कहाणी. अशीच काहीशी भावना आई वडिलांच्या मनात असेल, नाही का? आजच्या या गीतांनी गदिमांचा एक वेगळा पैलू आपण पाहिला. त्यांनी लिहिलेल्या या भावमधुर गीतांसह गदिमांना आणि त्यांच्या अमर शब्दांना विनम्र अभिवादन करून आम्ही हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते, आता ऐकवत आहोत आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन. श्रोते, सकाळचे 8:58 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून वितरित करण्यात येणार आहे. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांनाही होणार आहे. संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे काल नवी दिल्लीतल्या संसद भवन परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पार्श्वभूमीवर एका योग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदीय कामकाज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ सत्यप्रकाश यांनी या कार्यशाळेचं उद्घाटन केलं आणि यानिमित्त सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ रमेश कुमार यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे आणि याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या 28 जिल्ह्यांमधल्या 741 गावांची केंद्र शासनानं निवड केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 23 जून ते 25 जून 2026 या कालावधीमध्ये या गावांमध्ये विशेष ग्रामसभा आणि आदर्श गावांची संयुक्त पडताळणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली आहे. मुंबईतल्या राष्ट्रीय परीक्षण शाळा अर्थात NTH परिसरातल्या बहुमजली निवासी प्रकल्पाची पायाभरणी आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी पायाभूत सुविधा मजबूत करणं आणि संस्थेची एकूण संस्थात्मक परिसंस्था सक्षम करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय परीक्षण शाळेनं विकसित केलेल्या आधुनिक चाचणी सुविधांच्या 3 केंद्रांचं उद्घाटनही जोशी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या.

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेव, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: आजच्या कार्यक्रमात श्रोतेव आपलं स्वागत. आजची लेखणी केंद्रित आहे भावोत्कट कविता लिहिणारे कवी, विद्वान समीक्षक आणि काव्यशास्त्रकार म्हणून मराठी साहित्यात महत्त्वाचं स्थान प्राप्त केलेले माधव त्र्यंबक पटवर्धन अर्थात माधव जुलियन यांच्यावर. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की माधव पटवर्धन हे माधव जुलियन कसे झाले माहिती आहे? तर श्रोते हो, मारी कोरोली लिखित गॉड्स गुड मॅन या इंग्रजी कादंबरीतील जुलियन ॲडले या उत्कट सौंदर्यपूजक आणि स्वच्छंदी स्वभावाच्या नायकावरून माधवरावांनी जुलियन हे नाव घेतलं. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1894 रोजी बडोदा इथं झाला. त्यांचं शालेय शिक्षणही तिथंच झालं. पुढे त्यांनी फारसी विषय घेऊन BA आणि इंग्रजी साहित्यात MA पदवी प्राप्त केली. 1918 ते 1923 या काळात त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात आणि नंतर राजाराम महाविद्यालय कोल्हापूर इथं अध्यापनाचं कार्य केलं. मराठीच्या प्रेमानं हृदय उचंबळून येण्याच्या एखाद्या उत्कट क्षणी माधव जुलियन यांची मराठी असे आमुची मायबोली ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हीच कविता.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 02-0670-29100.

0: बेड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
3: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
1: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
3: आतून हलकं, शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
3: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 to 1 या वेळेत.
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75-17-92-34-56.
3: 7517-92-3456.
4: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ऍम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले. पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी तिची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खर तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
5: सौजन्य न्यू विमेन्स हॉस्पिटल, अपटे रोड, पुणे. संपर्क 888-57-6666.
6: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
7: हमें गर्व है कि पिछले 1 दशक से हमारी सेना है तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
6: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: काळ 1920 सुमाराचा. पुण्यातले काही रसिक, साहित्यप्रेमी आणि शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्तानं पुण्यात वास्तव्यास आलेले काही साहित्यकार यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शारदा मंदिर नावाचं एक मंडळ स्थापन केलं. या मंडळात आचार्य अत्रे होते, अज्ञातवासी म्हणजे दिनकरराव केळकर होते, कवी गिरीश म्हणजे शंकरराव कानिटकर होते. हे दर 15 आठवड्याला जमून साहित्य चर्चा करायचे. कवी यशवंत, नाट्यचताकार दिवाकर ही तरुण मंडळी या 15 आठवड्याच्या बैठकीला जायची. पुढे माधव जुलियन पुण्यात आले आणि तेही संकोचत या मंडळींना सामील झाले. हळूहळू या सभासदांचा आपला एक गट तयार झाला. ते दर रविवारी चहाच्या निमित्तानं एकत्र जमून कवितेवर बोलू लागले, परस्परांना कविता वाचून दाखवू लागले. या गटानं 1923 साली स्वतःचं असं नाव घेतलं, ते म्हणजे रविकिरण मंडळ. रविवारच्या भेटीतून जन्माला आलेलं म्हणून रविकिरण. या मंडळानं महाराष्ट्रात उदंड कीर्ती मिळवली. 1933 साली नाशिकच्या कवी संमेलनाचे तर 1934 सालच्या वऱ्हाड येथील साहित्य संमेलनातील कवी संमेलना

चेही माधव जुलियन अध्यक्ष ठरले. 1936 सालच्या जळगाव येथील मराठी साहित्य संमेलनाचंही अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. अतिशय आशयघन आणि भावपूर्ण कविता ते लिहित. त्यांच्या प्रेमस्वरूप आई या कवितेनं आजही रसिक भावविभोर होतात. ऐकूयात त्यांची ही रचना.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन।
4: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
3: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्यरत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
4: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा।
3: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे।
4: संपर्क 98-22-41-94-64
3: 9822-418964।
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे।

0: आय हॉस्पिटल कोथरूड पेरांगुट आणि देहू
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: माधवरावांनी कवितेच्या क्षेत्रात करून ठेवलेलं नाव मोठं आहे. सुधारक, नकुलालंकार आणि विहंग विरह तरंग ही तीन खंडकाव्यं त्यांनी लिहिली. तुटलेले दुवे या सुनीता संग्रहातून, गझलांजली या गझल संग्रहातून आणि स्वप्नरंजन या स्फुट कवितांच्या संग्रहातून त्यांची स्वतंत्र भावकविता रसिकांसमोर आली. द्राक्षकन्या आणि मधुलहरी यामधून उमर खय्याम यांच्या रुबायांची त्यांनी केलेली भाषांतरही प्रसिद्ध झाली. माधव जुलियन यांचं नाव फारसी मराठीचे कोशगार म्हणून मागं राहिलं, मराठी छंदोरचनाकार म्हणूनही मागं राहिलं. पण एखादे विंदा करंदीकरच असतात जे त्यांच्या आठवणीत म्हणायचे की कविता ही जीवनाची निष्ठा बनली ती माधव जुलियन यांच्यामुळेच. श्रोतेय जुलियन यांनी त्यांच्या आयुष्यातले बरीच वर्ष एकांतवासात घालवली. माणसाच्या एकटेपणाच्या जाणीवेचा डोळे ओले करणारा उल्लेख त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून केला. ते म्हणतात, चोहीकडे पाणी अथांग अफाट, नाही जरी लाट भीव वाया, मागे वाहवेना पुढे पोहवेना, इथे राहवेना काय तळी, आलो मी ऐकला जाणार एकला, एकांत येथला का न साहे. ऐकूयात त्यांची आणखी एक रचना.

श्रोते हो, आपल्या बालपणाबद्दल, त्यातील अनेक गोष्टीबद्दल, घराबद्दल एक अनामिक ओढ असते, तळमळ असते. याच धर्तीवर कविवर्य माधव जुलियन यांची एक कविता आहे, आमुचे घरकुल छान. ऐका. आमुचे घर छान शेजारी वाहे ओढा, कागदी होड्या सोडा दूर जाती. दूर नव्हे तर अभ्रकी पंखांचे ते, विमान उडे तेथे उन्हा माझी. उथळ वाहे पाणी नितळ थंड गार, नाचता त्यात फार मौज वाटे. पाऊस अंग ओले भरते रागे आई, मागून देई काही खाऊ गोड. आमुचे घर छान परसू लांब रुंद, मोगरा जाई कुंद फुलतात.

0: उज वाटे, पाऊस अंग ओले, भरते रागे आई, मागून देई काही खाऊ गोड. आमुचे घर छान परसू लांब रुंद, मोगरा जाई कुंद फुलतात. खोबरे झेंडू तिल मागती सदा बाळ, झेंडूचा पहा काळ खोड कर. अडुळशाची फुले देठात थेंब गोड, करी तो तोड तोंड गोड मुलांचे तो. सोलून कोरफड पाण्यात धुता साफ, बर्फ हो आपोआप काचेवाणी. आमुचे घर छान म्हणती आम्हा द्वाड, करीती परी लाड बाबा आई. अंगणी सारवल्या खडूने काढू शिडी, लंगडी चढोवडी खेळायला. घरात जिन्याखाली ताईचे घर कुल, खड्यांची थंड चूल पकवान न दे. भांडून केव्हा केव्हा म्हणतो जा फुगडी, लागेना परी घडी एक वाया. आमुचे घर सान आता ते कोठे गेले, आमुचे घर सान आता ते कोठे गेले, बाल्याचे हे भुकेले मन पुसे. कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: बेड।
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72।
3: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
4: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
10: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजचा कार्यक्रम केंद्रित आहे कवी माधव जुलियन यांच्यावर। श्रोतेहो, मराठी कवितेच्या पायाभरणीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या रविकिरण मंडळाचे संस्थापक म्हणजे

माधव जुलियन. छंदोरचना या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाकडून भारतातील पहिली डिलीट पदवी माधव जुलियन यांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल मिळाली होती. मराठी भाषेतील ते पहिले डिलीट ठरले. जुलियन कवी म्हणून जेवढे लोकप्रिय होते तेवढेच काव्यचिकित्सकार म्हणूनही परिचित होते. ऐकूयात त्यांची आणखीन एक रचना.

0: श्रोतेहो, उदंड आणि अविश्रांत परिश्रमता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू होता. स्वतःच्या कलागुणांनी आणि विद्वत्तेनी एका काळावर आपला ठसा उमटवणारे कवी माधव जुलियन यांचं 29 नोव्हेंबर 1939 रोजी वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी निधन झालं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी अमृता हर्षे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: पुणा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवत आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे पद, लिहिलं आहे विश्राम बेडेकर यांनी.

ब्रह्मकुमारी नाटकासाठी विश्राम बेडेकर यांनी लिहिलेलं हे पद आपण ऐकलं. संगीत होतं मास्टर दीनानाथ यांचं, तर स्वर होता आशा भोसले यांचा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत। डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी। त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल।
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: देव दिनाघरी धावला या नाटकासाठी उदयराज गोडबोले आणि उषा वर्तक यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकलं. बाळ कोल्हटकरांची रचना होती तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
6: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: व्यावसायिक विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. याआधीचं नाट्यपद आपण ऐकलं होतं बकुळ पंडित यांच्या स्वरात हे बंध रेशमाचे. या नाटकासाठी शांता शेळके यांची रचना आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे पद. कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी हे पद लिहिलं आहे पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी आणि संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: कार्यक्रमाच्या शेवटी राजा बढे यांची रचना आपण ऐकली. धाडीला राम तिने का वनी या नाटकासाठी हे गीत गायलं होतं आशा खाडीलकर यांनी आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोतेहो, या पदाबरोबरच हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 20 जून पासून राबवण्यात येणार असून सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवत हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रादेशिक उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नशामुक्त भारत अभियानाचा समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्याकरिता 17 जून ते 26 जून या कालावधीत मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच अनुषंगानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून वारकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह पालखी मुक्काम परिसराची पाहणी केली. यावेळी रस्ते स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. पुण्यातील तंत्रज्ञान क्षेत्र, स्टार्टअप, संशोधक, नवोन्मेष आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणणारं द प्रॉम्प्ट पुणे हे 2 दिवसीय टेक संमेलन येत्या शनिवारी आणि रविवारी आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाला देशभरातील उद्योग क्षेत्रातील मान्यवर उद्योजक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान प्रेमी सहभागी होणार आहेत. या संमेलनात विविध चर्चासत्र, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, प्रदर्शन आणि नेटवर्किंगच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर गेलेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा काल दरीत पडून मृत्यू झाला. तो 25 वर्षांचा होता. गडभ्रमंतीसाठी लोहगड किल्ल्यावर गेलेला असताना किल्ल्याच्या दक्षिणेकडील कड्यावरून पाय घसरल्यानं तो दरीत पडला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
7: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
9: श्रोत्या नमस्कार.
8: विक्रम, ही केस आहे 63 वर्षांचे आहेत, सचिन असे यांचं नाव समजूयात. आता यांची उंची आहे 174 सेंटीमीटर आणि जेव्हा ते तुझ्याकडे आले तेव्हा त्यांचं वजन आहे 98 किलो. त्यांना बीपी, थायरॉइड आणि हाय कोलेस्ट्रॉल असे प्रॉब्लेम होते. तर काय केस होती त्यांची?
9: सांगतो, सचिन सरांची केस म्हणजे उंचीनुसार वजन जास्त होतं पण उंची चांगली होती. 174 सेंटीमीटर इम्प्रेसिव्ह हाईट. आणि त्या हाईटला ऑफकोर्स वजन जास्तच होतं. 98 kgs होतं. बॉडी फॅट पर्सेंटेज पण 37% गेलं होतं. वय पण जास्त होतं, 63 वय होतं. आणि ब्लड

0: प्रेशर पण होतं, थायरॉइडची पण गोळी होती, कोलेस्ट्रॉल पण जास्त होतं. फॉर्च्युनेटली ह्याच्यामध्ये कुठेही डायबिटीस नव्हता. आणि सगळ्यात अजून त्याच्याहून चांगली गोष्ट म्हणजे सचिन सरांना कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचा व्यायाम, म्हणजे बेसिकली सकाळी उठून रोज अर्धा पाऊण तास जाऊन बागेत जाऊन, म्हणजे त्यांच्या इकडे जे उद्यान आहे तिकडे जाऊन थोडासा चालून पीटीचा व्यायाम करून यायची सवय इथपर्यंत गोष्ट होती. आणि त्यामुळे डायबिटीस किंवा गुडघेदुखी, एस्पेशली ह्या वयामध्ये काय होतं तर गुडघेदुखी म्हणजे जमिनीवर बसून उठता येत नाही, जिने चढता उतरता येत नाहीत, असले काही प्रॉब्लेम सचिन सरांना फॉर्च्युनेटली नव्हते. कारण का भरपूर वर्ष रोज अर्धा पाऊण तास जनरल कुठला तरी व्यायाम करायची सवय ही होती.
1: ओके.
0: त्यांचे दोन तीन कन्सर्न्स होते. पहिली गोष्ट म्हणजे वजन कमी होईल का, दुसरी गोष्ट वजन कमी झालं तर ब्लड प्रेशरची गोळी जाऊ शकेल किंवा कमी होऊ शकेल का, आणि थायरॉइडची गोळी जाऊ शकेल का, आणि हाय कोलेस्ट्रॉलचे नंबर नॉर्मलला येऊ शकतील का. तर हे त्यांचे मेन तीन कन्सर्न्स होते आणि त्यांना वजनही कमी करायचं होतं.
1: ओके. सो हे इश्यूज कमी कसे झाले किंवा वजन किती कमी झालं हे सगळं ऐकूयात. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111 32500. विक्रम, आपण बोलतोय सचिन यांच्या केस बद्दल, आणि जसं तू म्हणालास की बीपी, थायरॉइड आणि हाय कोलेस्ट्रॉल असं तिन्ही इश्यूज त्यांचे झाले होते.
0: बरोबर.
1: आणि शिवाय वजन 98 किलो जास्त होतच.
0: बरोबर.
1: सो सांग काय काय.
0: तर आता त्यांचा जो, मी जसं ब्रेकच्या आधी म्हणलं की त्यांचा मेन कन्सर्न म्हणजे वजन कमी होईल का, त्याच्याबरोबर ब्लड प्रेशरची गोळी कमी किंवा जाईल का, थायरॉइडची गोळी कमी होईल आणि जाईल का, आणि कोलेस्ट्रॉल नॉर्मल रेंज राहणार का. तर मी त्यांना सांगितलं, म्हणलं सर, म्हणलं ब्लड प्रेशर आणि थायरॉइड ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या कमी व्हायला मदत होईल, म्हणलं वजन कमी केलं तुम्ही आणि फिटनेस लेवल्स तुमच्या वाढवल्या तर, पण म्हटलं त्या गोळ्या जातील का नाही हे डॉक्टर्स ठरवतील. आणि दुसरी गोष्ट म्हटलं कोलेस्ट्रॉलच्या ज्या लेवल्स आहेत त्या, म्हटलं मी तुम्हाला सांगू शकतो की कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स ह्या आपण डाएट तुमचं आणि व्यायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी नीट चॅनलाइज करून त्याला एक व्यवस्थित मार्गदर्शन तुमचं झालं आणि तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करायला लागलात की म्हटलं कोलेस्ट्रॉल नक्की कमी होईल. मग मी जे काय सांगितलं होतं ते, आता रिटायर्डच माणूस त्यामुळे सगळ्या गोष्टी काटेकोरपणे अत्यंत उत्तम पद्धतीने फॉलो करायला चालू केल्या, शिस्तीचे होते.
1: okay.
0: म्हणजे रोज त्या त्या वेळेस ते होतच होतं त्यांच्याकडनं. आणि मग त्यांनी आपला प्रोग्राम व्यवस्थित पद्धतीने पहिल्यापासून छान फॉलो करायला चालू केला. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर आज ऍट द एज ऑफ 63 त्यांनी आज त्यांचं वजन 98 वरनं 12 किलो कमी करून 80 पर्यंत ऑलरेडी आणलेलं आहे. अजून एक 10-1 किलो वजन कमी झालं तर ते त्यांच्या आयडियल वेटला देखील येतील. यातली दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची थायरॉइडची जी गोळी आहे ती त्यांच्या T3, T4, TSH लेवल्स बघून 25 mg कमी केली आहे, म्हणजे 100 ची घेत होते 75 ची केली आहे. ब्लड प्रेशरची गोळी अजून तशीच आहे. आणि कोलेस्ट्रॉल लेवल्स आज आपण बघितल्या तर कोलेस्ट्रॉल लेवल्स आज त्यांच्या नॉर्मलला आलेल्या आहेत. आणि ही फक्त 5 महिन्याची प्रोग्रेस आहे. अजून त्यांचा प्रोग्राम आपल्याकडे चालूच आहे. आय एम डेफिनेटली शुअर की त्यांचं वजन 80 खालती जाईल आणि होपफुली हेतले जे काय उरलेले प्रॉब्लेम्स म्हणजे काय तर थायरॉइड आणि बीपी हे आणखीन कमी त्याची मात्रा झाली तर चांगलं होईल.
1: 63व्या वर्षी रादर 12 किलो वेट लॉस. खूप छान केस डिस्कस झाली. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
1: श्रोते हो, नमस्कार. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर आनंद जाधव सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आनंद सर, नमस्कार.
3: नमस्कार.
1: सर, आजकाल बऱ्याच जणांना खांद्याची विविध प्रकारची दुखापत झालेली असते. बरेचसे पेशंट तुमच्याकडे येत असतील की ज्यांना हात हलवता येत नाही किंवा हात वर करता येत नाही. सो असे काही पेशंट असतात का आणि मग त्यांना काय झालेलं असतं, काय ट्रीटमेंट असते?
3: जेव्हा पेशंट अशी तक्रार घेऊन येतो की हात वर वर जात नाही तर त्याची आम्ही तपासणी करतो. त्या तपासणीवर एक अंदाज येतो की या पेशंटला ऍक्च्युली फ्रोझन शोल्डर आहे का, मार लागल्यामुळं त्याचा स्नायू फाटला आहे. हे डिस्टिंक्शन महत्वाचं असतं. मग त्याला MRI करून कन्फर्म केलं जातं. तर बऱ्याच वेळा आपण

0: शकतो की पेशंटचा रोटेटर कफ फाटलेला असतो. रोटेटर कफ हे म्हणजे चार ग्रुप ऑफ स्नायू असतात ज्या खांद्याच्या बॉलला पूर्णपणे झाकून ठेवतात. त्यातला सुप्रास्पायनेटस नावाचा एक स्नायू आहे, तो सर्वात जास्त फाटतो. हा स्नायू फाटला की वेदना होतात, पेशंटला हात डोक्याच्या वर न्यायला त्रास होतो आणि कुठली वस्तू वरनं उचलायची असेल तर त्याला त्रास होतो.
1: अच्छा.
0: मग पेशंट जर ऍक्टिव्ह असेल, यंग असेल, तर अशा पेशंटला दुर्बिणीद्वारे रोटेटर कफ रिपेअर करून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. ही दुर्बिणीनं होते शस्त्रक्रिया, तीन चार टाके असतात त्याच्यात. तो स्नायू तपासला जातो, त्याला परत योग्य जागी त्याच्या रिअटॅच केला जातो आणि हे करताना काही विशिष्ट धागे आणि अँकर्स वापरले जातात जे हाडामध्ये रोवले जातात आणि हे धागे फाटलेल्या स्नायूमधून होऊन मग त्याला परत जागेवर बसवलं जातं. तर ते केल्याने तो स्नायू परत 6 ते 8 आठवड्यामध्ये हाडाशी एकजीव होतो.
2: या ट्रीटमेंट बद्दल तुमच्याकडून अजून ऐकायचंय, पण त्याआधी श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990. डॉक्टर आनंद जाधव सर, तुम्ही सांगताय खांद्याची दुखापत झाली आणि हात वर नेता येत नसेल, अशा पेशंटमध्ये कशी सर्जरी होते आणि काय ट्रीटमेंट आहे?
0: रोटेटर कफ रिपेअर हे कॉमन सर्जरी झाली होती.
2: हा हा हा.
0: कारण ज्या लोकांचं वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यातल्या ऑलमोस्ट 60-70% लोकांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा रोटेटर कफचा प्रॉब्लेम होणार असतो.
2: अच्छा.
0: त्यामुळे असे पेशंट खूप वाढत चालले आणि जर त्यांना त्यांच्या जीवनशैलीत मर्यादा येत असतील तर त्यांना मग ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. रोटेटर कफच्या बाबतीत एक महत्वाचं आहे की हे ऑपरेशन जर लवकर करून घेतलं तर तो स्नायू वाळून जात नाही, त्याच्यात चरबी भरत नाही, रिझल्ट चांगले येतात. जर पेशंट अनेक वर्षानंतर आला किंवा निग्लेक्टेड राहिली ही जा तर तो स्नायू काय परत रिपेअर होण्याच्या लायकीचा राहत नाही.
2: अच्छा अच्छा.
0: मग अशा वेळेस जर पेशंटला खूप त्रास होत असेल किंवा फ्रँकली त्याला आर्थरायटिस बसलेला असेल तर अशा रोटेटर कफ फाटलेल्या पेशंटमध्ये रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट नावाची शस्त्रक्रिया करण्यात येते.
2: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली रिप्लेसमेंट केलं जातं, बॉलच्या जागी सॉकेट बसवलं जातं, सॉकेटच्या जागी बॉल बसवला जातो.
2: ओके.
0: आणि रोटेटर कफ नसला तरी देखील हा वरचा डेल्टॉइडचा जो स्नायू आहे त्याच्या आधारे पेशंट हालचाल करू शकतो, त्यांच्या वेदना जातात आणि थोड्याफार प्रमाणात त्यांना ऍक्टिव्ह जीवनशैली जगता येते.
2: म्हणजे थोड्याफार प्रमाणात काही बंधनं पाळली तर ही माणसं परत सगळं नॉर्मली करू शकतात.
0: हो, त्यांचा हात वर जाऊ शकतो, केस विंचरता येतात आणि रुटीन कामं करू शकतात.
2: बरोबर.
0: पडलं दडलं असेल, हात वर जात नसेल तर अशी दुखापत अंगावर काढू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. त्याचं जर निदान झालं रोटेटर कफ फाटल्याचं तर शस्त्रक्रिया लवकर केल्यास रिझल्ट अगदी चांगले येतात, हात परत पहिल्यासारखा होतो.
2: या मुद्द्यावर वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, सांध्यांच्या सर्व तक्रारींसाठी तसंच रोबोटिक संधारोपण शस्त्रक्रियेविषयी तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा लंडन जॉईंट्स क्लिनिकच्या डॉक्टर आनंद जाधव यांना. लंडन जॉईंट्स क्लिनिकचे तज्ज्ञ वानवडी आणि बाणेर पुणे इथेही उपलब्ध. आमचा पत्ता सॅक्रेड वर्ल्ड जगताप चौक वानवडी पुणे. संपर्क 904-905-0990 904-905-0990. लंडन जॉईंट्स क्लिनिक प्रस्तुत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल या कार्यक्रमात डॉक्टर आनंद जाधव सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लंडन जॉईंट्स क्लिनिक.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पा मारायला आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टर कुणाल कामठे सर. डॉक्टर कुणाल सर नमस्कार.
5: नमस्कार मॅडम.
2: मला सर आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आता फिस्टुला याबद्दल तुम्ही जे सांगत होता त्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की रुग्णाला वारंवार औषधं घ्यावी लागतात किंवा परत परत रिकरन्स आपण ज्याला म्हणतो ते होताना दिसतं. मग यावर ते उपचार आहे का किंवा तो औषधांनी बराच होत नाही असाही एक समज असतो, तो गैरसमज आहे का या सगळ्याबद्दल सांगा.
5: मॅडम अगदी बरोबर आहे तुमचं. फिस्टुला म्हणजे मराठीतनं ज्याला आपण भगंदर म्हणतो, भगेंद्र म्हणतो, ज्याला नासूर असंही म्हटलं जातं की त्याचं शॉर्ट मध्ये लक्षण सांगतो की शौचाच्या ठिकाणी एखादी पुळी येते, ती पुळी संडासच्या जागेशी कनेक्टेड असते, पाईपलाईन सारखी एक जखम तयार होते, त्याला भगंदर म्हटलं जातं. हा

0: इन्फेक्शनमुळे होणारा आजार आहे, प्युअरली इन्फेक्शनमुळे. त्यामुळे हा आजार कधीही औषधाने बरा होत नाही. यासाठी आपल्याला काही ना काहीतरी ट्रीटमेंट ही करावी लागते. यासाठी बऱ्याच साऱ्या उपचार पद्धती आहेत ज्या अगदी वेदनारहित आहेत, बरोबर, की ज्याच्यामध्ये फिस्टुला म्हणजेच भगंदर जर असेल तर यासाठी आपण लेझर ट्रीटमेंट करू शकतो. यासाठी लिफ्ट आहे, फिलॅक आहे, याचबरोबर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वी सांगितलेली क्षारसूत्र उपचार पद्धती आहे,
1: बरं,
0: याच बरोबरीने क्षारकर्म उपचार पद्धती आहे, फिस्टुलॅक्टॉमी उपचार पद्धती आहे, अशा अनेक प्रकारच्या या ऑपरेशनचे प्रकार फिस्टुलाचे हे आपल्याला पाहायला मिळतात. फिस्टुला जर झालेला असेल तर त्यासाठी त्याच्या प्रकाराप्रमाणे ही लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा लाईन ऑफ ऑपरेशन हे ठरवलं जातं. या सगळ्या ज्या काही उपचार पद्धती आहेत या वेदनारहितच असतात. आणि आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एवढी सुंदर आलेली आहे, लेझर सारख्या उपचार पद्धती आहेत किंवा ऍडव्हान्स क्षारसूत्र सारख्या उपचार पद्धती आहेत, किंवा आपण असं म्हणू शकतो की ज्या इंटिग्रेटेड अप्रोचनी केल्या जाणाऱ्या ऑपरेशनच्या पद्धती आहेत ज्या अगदी वेदनारहित असतात, पेशंटला कुठली वेदना होत नाही. महत्वाचं म्हणजे रिकव्हरी फास्ट होते. पेशंटच्या मनामध्ये किंवा प्रत्येक रुग्णाच्या मनामध्ये भीती असते की बाबा मला जर फिस्टुला झालाय, मी जर ऑपरेशन केलं तर माझं शौचावरील कंट्रोल जाईल का. सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला दिसून येतं की या कुठल्याही उपचार पद्धतीमध्ये तशी कुठलीही भीती नसते. वारंवार ड्रेसिंग करायची गरज नसते. रिकव्हरी फास्ट होते आणि त्याची दैनंदिन कामं जी आहेत तो लवकरात लवकर ही चालू करू शकतो. त्यामुळं जर असं कोणाच्या मनात शंका असेल किंवा काय की मी औषधं घेतो बरं करतो, असं करू नये. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही ठरवली पाहिजे.
1: डॉक्टर, आता तुम्ही जे सांगितलं की अशी काही लक्षणं जर दिसली यामध्ये, तर जनरली जे रुग्ण करतात की बाह्य उपचार घेऊन टाकतात किंवा तात्पुरता इलाज करतात, तसं न करता तज्ज्ञांना दाखवणं कधी पण महत्वाचं आहे, याबद्दलच ऐकायचंय.
0: गुदप्रदेशी जर सूज आलेली असेल, गुदप्रदेशी वेदना असेल, थोडस तापमान वाढलेलं वाटत असेल, वेदना असतील, लालसरपणा वाटत असेल, किंवा गुदप्रदेशात कधी कधी पस किंवा चिकटस्राव आल्यासारखा वाटत असेल, किंवा रक्तस्राव येत असेल, किंवा सूज आल्यासारखी वाटत असेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण की ती व्याधी, त्या व्याधीचं निदान होणं, त्याचे उपचार होणं हे त्याच वेळी खूप गरजेचं असतं, नाहीतर ते उपद्रवात्मक जातं आणि वेगळे आजार होतात. आज दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये जर पाहिलं तर गुदप्रदेशी आग होणे आणि ब्लीडिंग, रक्तस्राव होणे अशी लक्षणं घेऊन येणारे रुग्ण खूप दिसतात. पण अशा या दोनच लक्षणांमध्ये 100 पैकी 1 रुग्ण हा कॅन्सरचा दिसून येतो. ही मोठी बाब आहे खूप. कारण की ही दोनच लक्षणं घेऊन येणाऱ्या 100 व्यक्तींमध्ये जर 1 रुग्ण कॅन्सरचा सापडत असेल तर आपल्या भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये असणार आहे. यामुळे गुदप्रदेशी होणाऱ्या कुठल्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञांचं ओपिनियन घ्यावं. यामध्ये मोर दॅन 80% आजार जे आहेत ते अगदी औषधाने बरे होतात. पण तुम्ही फिस्टुला क्रिएट होण्याची वाट बघू नका, ऍप्सिस क्रिएट होण्याची वाट बघू नका, आणि मुळव्यात 3-4 ग्रेड कडे जाण्याची वाट बघू नका.
1: बरोबर. अच्छा, आणि काळजी मग पथ्याची किंवा खाण्यापिण्याची काय घ्यावी लागते?
0: ऑफकोर्स की याच्यामध्ये हा जो सगळा खेळ आहे तो चयापचयाचाच आहे, म्हणजे सगळा आपला पचन शक्तीशी रिलेटेड आहे. याचबरोबर आपल्या विहार अशी आहे, म्हणजे आपण काय करतोय, व्यायाम करतोय नाही करतोय. त्यामुळं मी सांगताना सिम्पलचा सल्ला देतो की सकाळी पोटभर नाश्ता करा, नाश्त्यामध्ये एखादं फळ खावा, दुपारी जेवणामध्ये थोडस सलाड घ्यायचं, पोळी भाजी इज इनफ, आणि जेवणानंतर ताक प्यायचं. रात्रीचं जे काही जेवण आहे ते हलकं जेवण करायचं. वरण भात किंवा ज्वारीची भाकरी, थोडीशी भाजी पुरेशी आहे. जेवणाची वेळ शक्यतो 7 ते 8, 8:30 अशी ठेवावी. जेवणानंतर झोप जी आहे ती साधारणतः 1.5 ते 2 तासांनी घ्यावी. झोपताना 1 ग्लास कोमट दूध, 2 चमचे साजूक तूप टाकून रोज पिण्यामध्ये ठेवावं. आणि जर बद्धकोष्ठता असेल आणि यांनी जर फरक पडत नसेल तर महिन्यातून किंवा 15 दिवसातनं एकदा अनुलॅक्स, लॅक्झी किंवा कॅस्टर ऑइल यासारखी औषधं ही एकदा तरी महिन्यातनं घ्यावीत, की ज्यामुळं कम्प्लीट आपलं इंटेस्टाईन, आपला कोठा क्लिअर होईल, ज्याला आम्ही कोलॉन क्लिन्झिंग किंवा गट क्लिन्झिंग ट्रीटमेंट म्हणतो.
1: डॉक्टर, अजून एक प्रश्न म्हणजे पायलोनिडल सायनस हा मग काय प्रकार असतो?
0: पायलोनिडल सायनस हा एक तरुणांमध्ये होणारा आजार आहे.
1: अच्छा.
0: ज्यामध्ये माकड हाड जे असतं त्याच्या बेसला, म्हणजे कमरेच्या ठिकाणी पाठी

0: मागच्या साईडला एक हेअरचं जे इन्फेक्शन आहे, मग केसांच्या इन्फेक्शनमुळं तिथं एक ॲप्सिस तयार होतो, म्हणजे पू तयार होतो. त्याचं इन्फेक्शन होऊन ते पू तयार होऊन ते आतमध्ये जातं स्किनमध्ये, वेगवेगळ्या फोडी येतात, तिथं पुळ्या तयार होतात, त्याला म्हणतात पायलोनिडल सायनस. शक्यतो हा जर आपण आजार पाहिला तर हा आजार ज्यांचे हार्मोन इम्बॅलन्स असतात, की ज्या व्यक्ती खूप हेअरी असतात म्हणजे अंगावरती केस खूप असतात, ज्यांना घाम खूप येत असतो, अशा व्यक्तींमध्ये आपल्याला हे आजार होताना दिसतात. याचबरोबर ज्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, स्पेशली आय टी सेक्टर आपण जर पाहिला तर ते खूप बसून काम करतात, तर यामुळे तिथे घामामुळं केसांच्या मुळापर्यंत होऊन इन्फेक्शन होऊन तिथे एक इन्फेक्शन प्रमाणे म्हणजे ॲप्सिस तयार होतो आणि त्याचं रूपांतर पायनोडिल सायनसमध्ये होताना आपल्याला दिसून येत असतं. याच्यासाठी सुद्धा आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. यासाठी आयुर्वेदामध्ये क्षारकर्म, क्षारसूत्र किंवा ॲडव्हान्स टेक्निकमध्ये जर आपण पाहिलं तर लेझरसारख्या ट्रीटमेंट, ज्या मिनिमल इन्वेझिव्ह ट्रीटमेंट म्हटल्या जातात, अशा ट्रीटमेंट सुद्धा करता येतात.
1: धन्यवाद डॉक्टर या सगळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात त्याबद्दल. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, मुळव्याध, भगंदर आणि फिचर या आजारांवर प्रभावी वेदनारहित उपचार करून घ्या आणि या त्रासापासून मुक्ती मिळवा. यासाठी संपर्क करा डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकला तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी सुद्धा संपर्क करू शकता. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकच्या शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी आणि मुंबई इथे. संपर्क 88 888 66 185, 88 888 66 185, 888 666 185. मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिकचे डॉक्टर कुणाल कामठे सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
2: काय छान दिसतोय ना आपला बटू.
3: हो ना,
2: बाप लेकाचं मस्त ट्विनिंग झालंय. पांढरा झब्बा, पांढरी धोती आणि उपरण.
3: आणि तू आहेस ना पांढऱ्या पैठणी मध्ये. 15 दिवसांपूर्वी मला वाटलंही नव्हतं की ही मुंज इतक्या निर्विघ्नपणे पार पडेल. काय तो फिशुलाचा त्रास, धड सहनही होत नव्हतं की सांगताही येत नव्हतं. शिवाय तिथून होणारा स्राव तर वेगळाच. कॉन्फिडन्सच गेला होता माझा आणि त्यात तुझा आग्रह पांढरी धोतीच घालायची. टेन्शनच आलं होतं मला.
2: पण काही झालं नाही ना, उत्तम ट्रीटमेंट झाली तुमची आणि ती सुद्धा वेळेत.
3: तुझ्यामुळे. तू मला बळजबरीने डॉक्टरांकडे घेऊन गेली नसतीस तर आज खरंच अवघड होतं. अगं मला तर इतका संकोच वाटत होता भगंदर साठी डॉक्टरांकडे जायचा.
2: अहो डॉक्टरांकडे जायला कसला संकोच, उलट जितक्या लवकर डॉक्टरांकडे जाऊ तितके लवकर बरे होऊ ना. आणि आता तुम्ही पूर्ण बरे झालात. चला बटू वाट बघतोय, उठवतय ना का हात देऊ.
3: चल, आता कितीही वेळा उडबस करायला लागली तरी काहीही टेन्शन नाही.
2: बरं का, तुम्हाला पण सांगते, अशा सांगता न येणाऱ्या आणि सहन न होणाऱ्या आजारांबद्दलचा मनातला संकोच बाजूला ठेवा आणि लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना भेटा. हा संदेश डॉक्टर कुणाल कामठे यांच्या डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक तर्फे जनहितार्थ जारी. डॉक्टर कामठे पाईल्स क्लिनिक मुळव्याध, फिशर आणि भगंदरवर अत्याधुनिक आणि वेदनारहित उपचार. संपर्क 88 888 66 185, 888 666 185. शाखा कोंढवा, पुणे स्टेशन, हिंजवडी, उरळी कांचन आणि सायन मुंबई.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटच्या टीम मधले अनेक यंग जनरेशनची लोक आपल्याशी या कार्यक्रमाद्वारे जोडली गेलेली आहेत. त्यांचे गुंतवणुकीचे विचार आपल्याला कळत आहेत आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटच्याच टीम मधून हर्षल मराठे. नमस्कार हर्षल सर.
2: नमस्कार मॅडम.
1: आता

0: गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर तरुणाईचं प्रतिनिधित्व करताना तुमच्या मनात गुंतवणुकीबद्दलचे विचार काय आहेत हे ऐकायला आवडेल.
1: तरुणाईचे ज्यावेळेस प्रतिनिधित्वाबद्दल तुम्ही विचारतायत मला, तर ज्यावेळेस तरुण विचार करतो की इन्व्हेस्टमेंट मी कशी करावी का करावी, तर त्यामध्ये दोन तीन गोष्टी असतात की आता सध्या हा ट्रेंड चालला की ऑनलाईन बघू किंवा मग मी माझ्या पद्धतीने करतो, ह्या गोष्टीचा मुलं जास्त हे करतात म्हणजे आजकालचे तरुण. त्यामुळे स्वतःचा विचार करत असताना ते फक्त शॉर्ट टर्मचा विचार करतात की आज

0: ह्या गोष्टीचा मुलं जास्त हे करतात, म्हणजे आजकालचे तरुण, ज्यामुळे स्वतःचा विचार करत असताना ते फक्त शॉर्ट टर्मचा विचार करतात की आजकाल गुंतवणूक करून बा थोड्या दिवसात बघू काय होतं, पण एकदम प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असा काही विचार करत नाही. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ की लॉंग टर्म असा विचार करत नाही, आणि व शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि याच्यातूनच मला काहीतरी परतावा मिळेल याचा विचार करून ते इन्व्हेस्टमेंट करतात. आणि मग असं होतं की अरे मी इतके वर्ष इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मग याच्यात असं का माझ्याकडनं घडलं की हे व्यवस्थित चालत नाही किंवा मग इन्व्हेस्टमेंट होत नाही असं.
1: पण जेव्हा तुम्ही ऍज अ क्रिसेंट मध्ये जॉईन झालेला आहात आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट बद्दल माहिती जाणून घेतली, तेव्हा तुमच्या आधीच्या विचारात आणि आताच्या विचारामध्ये काय फरक पडला?
0: हा फरक पडला की ज्यावेळेस मी क्रिसेंट ह्या फर्म मध्ये जॉईन झालो त्याआधी मी एका सीए कडे जॉबला होतो, म्हणजे की मला अकाउंटिंगचं नॉलेज होतं. पण त्यानंतर मी तिथून हळूहळू मग इकडे आलो, मी गावाकडून मी शहराकडे आलो. पण इकडे आले येताना माझ्याकडे जो नॉलेज नव्हतं की इन्व्हेस्टमेंट कसं करायचं काय करायचं, मी सुरुवातीला आईच्या नावाने इन्व्हेस्टमेंट केली. त्यानंतर मग इकडे आल्यानंतर मी माझ्या नावाने इन्व्हेस्टमेंट सुरू केली क्रिसेंटकडे. मग त्यानंतर मला कळलं की हळूहळू आपण इन्व्हेस्टमेंट क्रिसेंट हे कसं करतं काय करतं. त्यानंतर मग मी पण माझी स्वतःची गुंतवणूक एक चांगल्या वेळेने करत गेलो, म्हणजे की जसं की माझे गोल काय, इथून पुढे माझ्या जिम्मेदारी काय, किंवा मग इथून पुढे मला लागणाऱ्या गोष्टी त्याबद्दल मी कसं व्यवस्थित केलं पाहिजे, किंवा मग त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे मला कळालं. आणि सरांनी ज्या पद्धतीने गाईड केलं भूषण वाणी सरांनी, त्याच्यामुळे मला एक चांगला मार्ग मिळाला आणि एक यंग गुंतवणूक म्हणून एक पुढे आलो.
1: वा, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही सुद्धा खूप कमी वयामध्ये असताना गुंतवणुकीला सुरुवात केलेली आहे. तसा हल्लीच्या मुलांना प्रश्न पडतो की नेमकी गुंतवणुकीला सुरुवात कधी करावी, लग्नाच्या आधी करावी का नंतर करावी, कारण हल्ली लग्नाचेही खर्च इतके वाढलेले असतात, प्रत्येकाचं काहीतरी वेगळं स्वप्न असतं. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल?
0: अशा मुलांना मी असं सांगेल की पहिले तर मी सांगतो की मी इन्व्हेस्टमेंट केव्हा सुरू केली, म्हणजे ज्यावेळेस मी 12वी पासआउट झालो तर काही अशा गोष्टी होत्या घराकडून की माझ्यावर जिम्मेदारी होती, त्यामुळे मी जॉब करणं सुरू केलं कारण की मला काहीतरी इन्कम म्हणून हवं होतं. तर तेव्हा मी जिथं जॉबला होतो तिथं त्यांनी म्हणे की तू काहीतरी कमवतो त्याच्यातला काहीतरी भाग तू इन्व्हेस्टमेंट कर. तर मी वयाच्या 18व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली. त्यानंतर मी आत्ता करत करू आत्ता मला 10 वर्ष होतील इन्व्हेस्टमेंट करून. तर त्याच्यामुळे काय की ज्यावेळेस तुमची एक इन्कम काहीतरी मिळते, म्हणजे इन्कम इन टर्म्स ऑफ की स्टायपन मिळो किंवा मग काहीतरी मला पॉकेट मनी मिळते, तर ते इन्व्हेस्टमेंट करत जा, म्हणजे त्याला वय नसतं. जर मला मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे किंवा मग मला एक इन्कम म्हणून येत आहे, तर मी ते थोडेसे पैसे बाजूला टाकणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा आपण एक चांगले गुंतवणूकदार होऊ शकतो भविष्यातले, एक मॅच्युअर गुंतवणूक तेव्हाच की एक चांगले सगळ्या गोष्टी घडू शकतात.
1: बरोबर, याबद्दल अजूनही हर्षल सर बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. हर्षल सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही कुठल्या वयात इन्व्हेस्टमेंट सुरू केली, आता माझा जो पुढचा प्रश्न होता की तरुणाईला तुम्ही काय सांगाल, लग्नाच्या आधीपासून सुरुवात करावी, लग्नाच्या वेळी सुरुवात करावी का नंतर सुरुवात करावी?
0: तर आजकाल काय की लग्न एक प्रायोरिटी असल्यामुळे काय की त्याच्यात एक इन्व्हेस्टमेंट केव्हा करावं हे तरुणाला कळत नाही की मला लग्नाला किती खर्च लागणार आहे, किंवा माझं लग्न 6 महिन्यात होणार की 1 वर्षात होणार की 2 वर्षात होणार. हे कन्फ्युजनमुळे आजकालची मुलं काय करतात की मला इन्कम आहे पण मी इन्व्हेस्टमेंट आत्ता सुरू करू की 6 महिन्यांनी केलू की लग्नानंतर करू, त्यामुळे कन्फ्युजन.
2: बरोबर,
0: माझं असंच मत आहे की तुमचं जे इन्कम येत असेल पण तुम्हाला माहिती आहे की लग्नाला खर्च लागणार, तर अशा फंडात इन्व्हेस्टमेंट करा की ती फक्त लग्नासाठी राहील. पण असं नका करू की लग्नाला किती खर्च येणार म्हणून मी आता इन्व्हेस्टमेंटच करत नाही. तर सुरुवात करा, काहीतरी इन्कम येते त्याच्यातून तुम्ही पैसे बाजूला काढा. आणि माझा पहिला पगार येत असेल म्हणजे आला की लगेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायला काही हरकत नाही, म्हणजे की तुमचं इन्व्हेस्टमेंट पण सुरू होते आणि तुमचे जे भविष्यातले खर्च आहे ते पण व्यवस्थित मारी लागतात. आणि एक लॉंग टर्म गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करता तेव्हा.
1: हल्ली तरुणांमध्ये आपण बघतो की फायनान्शियल डेट वर जाण्याचा सुद्धा एक ट्रेंड आहे, ज्यांचं लग्न ठरलेलं असतं ते लोक फायनान्शियल डेट वर वरती जातात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि हे जेव्हा फायनान्शियल डेट फिक्स होते तेव्हा कोणते मुद्दे त्यांनी डिस्कस करणं गरजेचं आहे?
0: हा अतिशय सकारात्मक बदल आहे. म्हणजे जो तुम्ही प्रश्न विचारला की लग्न हा फक्त भावनिक नाही आर्थिक दृष्ट्या महत्वाचा निर्णय असतो, त्यामुळे दोघांनी आर्थिक बाबींवर

0: मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. कारण की ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो, इन्व्हेस्टमेंटचा विचार येतो किंवा मग लग्नाचा विचार करतो, तर ज्यावेळेस फायनान्स पण डिस्कशन होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस जसं आपण म्हणतो की आपल्याकडे रिलेटिव्ह किती, तुमचे किती, तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंटचा पण म्हणजे फायनान्स पण हा खूप गरजेचा आहे लग्नाआधी. तर त्यावेळेस फायनान्शियल दरम्यान दोघांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहे, तुमच्या करिअरबद्दल तुम्ही काय विचार करताय, किंवा मग बचत व गुंतवणुकीच्या सवयी तुम्हाला आहेत का नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे. कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या तुमच्या किती आहेत, म्हणजे की लग्नाआधी माझ्यावर काही डेट असेल मुलावर किंवा मुलीवर, तर त्याच्यावर तुम्ही काय कॉल घेत आहे. त्यानंतर घर खरेदी, प्रवास, मुलांचे शिक्षण यासारखी भविष्यातली जे खर्च आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर बोलणं गेलं पाहिजे. त्यानंतर खर्च आणि बचत या बाबतीत दृष्टिकोन काय, म्हणजे की मी खर्च करण्याची पद्धत, कारण की शेवटी लाईफस्टाईल वेगवेगळी आहे, त्याची थॉट प्रोसेस वेगळी, माझी थॉट प्रोसेस वेगळी, त्यावेळेस दोघांची थॉट प्रोसेस काय आहे त्यानुसार तू कसं विचार करते आणि मी कसं करतो याच्यावर खूप बोलणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस खर्चाचा प्रश्न येतो तर पैसे हा खूप महत्वाचा दृष्टिकोन असतो, विषय असतो, त्यामुळे या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर म्हणजे जसं लग्नात असेल तर माझा एक विमा असणं पण गरजेचं आहे, म्हणजे इन्शुरन्स किंवा मग काहीतरी हँडसम हे असणं पण गरजेचं आहे.
1: बरोबर. तेव्हा मला सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना हेच सांगायचं आहे की तुम्ही देखील तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे का, नसेल केली तर ती आजपासूनच सुरुवात करा. आणि समजा त्याच्याशी रिलेटेड कोणतेही प्रश्न तुमच्या मनात असतील, इन्व्हेस्टमेंट कुठे करावी, कशी करावी याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33 97-64-55-33 9764-12-55-33 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: Anfield registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टॉटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आलेल्या आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. स्मृती मॅडम नमस्कार.
3: नमस्कार.
2: आपण नेहमीच या विषयावरती बोलत असतो म्हणजे हायजीन पाण्याचं आणि त्यामुळं आपलं सुद्धा म्हणजे आरोग्याशी निगडीत असणारी महत्वाची गोष्ट आहे पाणी. आणि आता उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय आजूबाजूला वेगवेगळ्या सोर्सेस मधनं हे पाणी आपल्या टाकीमध्ये येत आहे, तर ही टाकीची स्वच्छता कशी करायची याबद्दल तुम्ही खूप छान सांगत होतात की काय डोक्यात ठेवलं पाहिजे हायजीन साठी. तर आता उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला काय विशेष काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
3: हो, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युली आता पावसाळा सुरू होणार आहे, चाऊल लागतीये, आपण बघतो हवा ढगाळ होत चालली आहे किंवा, तर त्या दरम्यान काय केलं पाहिजे की पावसाळा सुरू व्हायच्या आधी आत्ता जे पाणी येतंय तुम्हाला ते तर तुम्हाला गढूळ येतंय, ते शुद्ध पाणी नसतं. शिवाय पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील आपल्याला सगळं अशुद्धच पाणी येणार आहे, कारण

0: ते पाणी जेव्हा त्याच्यात पडेल तेव्हा गाळ सगळा वरती येतो. त्यामुळे आत्ता हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही टाकी तुमची स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ज्या ज्या संस्था आहेत ज्या टाकी स्वच्छ करतात त्यांच्याकडे तुम्ही जर तुमचं ऍडव्हान्स बुकिंग म्हणा किंवा ते ज्या पद्धतीत घेत असतील तर तुम्ही केला तर तुम्हाला पटकन संधी मिळेल आणि तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेऊ शकता. तर माझा असा सल्ला आहे की आत्ताचा जो काळ आहे म्हणजे मे एंड ज्याला आपण म्हणतो आणि मिड जून तर त्या दरम्यान तुम्ही जर टाकी स्वच्छ केली तर खूप चांगलं राहील आणि तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही.
1: बरोबर. आता तुम्ही जसं म्हणताय की पावसाळ्याच्या सुरुवातीला टाकी स्वच्छ केली तर खरं तर चांगलं आहे, पण नाही केली तर काय होऊ शकतं किंवा पुढे जाऊन काय प्रॉब्लेम्स होतात या सगळ्याबद्दल सुद्धा तुमच्याकडनं ऐकायचं आहे.
0: आता जर तुम्ही टाकी स्वच्छ केली नाही आणि जर तुम्हाला आता तुम्हाला माहित आहे की पाणी हे निसर्गाचं पाणी जे साठतं ते साठवलेलंच पाणी तुम्हाला घरोघरी येतं.
1: बरोबर.
0: आता ते पाणी शुद्ध आहे नाही आहे आपण सांगू शकत नाही, पण पावसाळ्यात नेमकं काय होतं की अशुद्ध पाणी यायला सुरुवात होते. तुम्ही जर बघाल तर डिसेंट्री आणि अशा पोटाचे आजार या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात व्हायला लागतात. तर तुम्हाला ह्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर तुम्हाला आत्ता टाकी स्वच्छ करून घेणं खूप चांगलं आहे. मग इमर्जन्सी आल्यानंतर तुम्ही जर घाई केली आणि त्या दरम्यान जर तुम्हाला समजा त्या कुठल्याही संस्था ज्या आहेत त्यांच्याकडे बुकिंग मिळालं नाही तर तुमचे हाल होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा स्वच्छ करून घ्या मग जे पाणी येईल तेव्हा आपण पुढच्या काही गोष्टी असतील त्याची काळजी हळूहळू आपण घेऊ शकतो.
1: याबद्दल स्मृती मॅडम तुमच्याशी अजूनही गप्पा मारायच्याच आहेत पण एका विश्रांतीनंतर. श्रोतेहो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मध्ये मोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम यांच्याशी. स्मृती मॅडम, जसं तुम्ही म्हणालात की पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण जिथे पाणी साठवतोय त्या जागेची काळजी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, जर नाही केलं तर काय काय होऊ शकतं या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही बोलताय.
0: आता जसं मी सांगितलं की काय होऊ शकतो तर पाणी दूषित येतं, पाणी खराब यायला सुरुवात होते. जी नदी असते आपली त्या नदीमध्ये मधला जो गाळ आहे तो वर येतो आणि तेच पाणी आपल्याला फिल्टर होऊन जरी आलं तरी सुद्धा ते दूषित असतं आणि मग काय होतं तो गाळ सगळा आपल्या टाकीत साठतो. तेव्हा आपण समजा अर्धीचा जो गाळ आहे, आता तुम्ही उन्हाळा होता तेव्हा समजा आता शेवट तुम्ही जर स्वच्छ करून घेतली तर जो गाळ जास्त प्रमाणात आढळेल तो कमी होईल कदाचित, तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल. वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात पाण्यामध्ये, त्याचा त्रास घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना कमी प्रमाणात होईल. तर टाकी स्टोअर करायची जे ठिकाणं आहेत ती सगळी स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: कारण पाण्याचा साठा व्हायला लागतो. आपल्या घरातले फिल्टर सुद्धा तुम्ही जर पाहिलेत तर ते नियमित स्वच्छ नाही केले तर तेच पाणी आपण पितो आणि आजारी पडतो. मग शेवटी आपल्याला ते पाणी उकळावं लागतं, मग गार करावं लागतं, मग प्यावं लागतं. मग याची जशी आपण काळजी घेतो तशीच आपण आपली जी टाकी असते ज्याच्यातून आपण हे पाणी वापरतो ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवणं गरज आहे ना त्याची.
1: बरोबर.
0: ते करून घ्यावं आपण.
1: अच्छा स्मृती मॅडम, याबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे पण त्याआधी एक विश्रांती. श्रोतेहो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. विश्रांतीनंतर मनमोकळ्या गप्पामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत बापू सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती मॅडम. तुम्ही आता खूप छान मुद्दा मांडलात की काय काळजी आपण घेऊ शकतो पाणी साठवण्याची.
0: बरोबर.
1: म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावर.
0: हो हो. आता आपण कसं, आपण जर वरवर उपचार करत राहिलो आपल्याला त्याचा परिणाम त्याचा आपल्याला मिळणार नाही पॉझिटिव्ह, का तर आपण मुळापर्यंत जात नाहीये.
1: बरोबर.
0: मग आता आपण पाणी काय फिल्टरमधनं, आपल्या घरामध्ये तर फिल्टर लावलेला असतो.
1: Right.

0: फिल्टरमधलं पाणी आपल्याला प्यायला मिळतं म्हणजे सगळं ओके आहे,
1: ओके.
0: पण तसं नाही आहे ना. तुम्ही पाणी कुठून येत आहे, कुठल्या तो स्रोत काय आहे हे थोडक्यात तुम्हाला जर माहीत असेल तर ते ठिकाण जे आहे ते स्वच्छ असणं गरजेचं आहे.
1: राईट.
0: मग ते कुठलं ठिकाण आहे, मग ते तुमचं कॉर्पोरेशनचं पाणी असो किंवा तुमचं बोरचं पाणी असो,
1: बरोबर.
0: तर ते तुम्ही टाकीमध्ये सगळं साठवता
1: हो.
0: आणि साठवलेलं जे पाणी आहे ते वरवरचं तुम्ही वापरता. जे बॉलकॉकच्या खाली तळाला असतं ते तळातच राहतं.
1: अच्छा.
0: आणि काय होतं, पावसाळा म्हणा किंवा अशी जेव्हा ढगाळ हवा होते तेव्हा तुम्ही बघाल की थोडंफार पाऊस पडतो आणि मग डबकी साठतात, मग त्या ठिकाणी ते डेंग्यूचे डास होतात किंवा त्या आळ्या होतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत याच्यापासून उद्भवणारे जे आजार आहेत आपण ते टाळण्यासाठी आपली टाकी आपण जर समजा स्वच्छ करू शकलो तर आपल्याला हे कोणतेही आजार आणि हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागणार नाहीत असं मला वाटतं. आणि ज्या संस्था आहेत याच्यामध्ये कार्यरत आहेत, अनेक वर्ष काम करत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही लवकरात लवकर अप्रोच होऊन तुमचा नंबर लावून तुम्ही ते स्वच्छ करून घ्यावं असं मला वाटतं.
1: म्हणजे आपण जे म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन
0: एक्झॅक्टली,
1: ते या बाबतीत सुद्धा आहे की पाण्याच्या टाकीच्या बाबतीत सुद्धा प्रिकॉशन
0: इज बेटर दॅन क्युअर. एक्झॅक्टली, बरोबर.
1: खूप छान गप्पा आज आपल्या झाल्या, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होत्या बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या सौ स्मृती पोद्दार मॅडम. पुन्हा भेटणार आहोत अशाच गप्पा मारायला पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:41 झाली आहेत, ऐकूया.

आज या कार्यक्रमात ऐकूया मराठी चित्रपट गीतांच्या काही ध्वनिमुद्रिका. सुरुवातीचं चित्रगीत आहे देवपावला या चित्रपटातलं, ग दि माडगुळकर यांचं, माणिक वर्मा यांच्या स्वरातलं. संगीतबद्ध केलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण सुरुवातीला देव पावला या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. स्वर होता माणिक वर्मा यांचा.
1: श्रोते हो, एका चुकीच्या निर्णयामुळे स्वप्नांची राख होऊ शकते, एका व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं आणि एका अंमली पदार्थामुळे आयुष्याचा मार्गच कायमचा बदलू शकतो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजची तरुणाई नेमकी कोणत्या धोक्याला सामोरी जात आहे, ड्रग्जचं वाढतं जाळं किती भयानक आहे, व्यसनाची सुरुवात कशी ओळखावी आणि व्यसनमुक्तीचा मार्ग कोणता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया मंगळवार दिनांक 23 जूनला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रोहन जहागीरदार. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. व्यसनमुक्ती विषयी जाणून घेण्यासाठी नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाविषयीची काही माहिती आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वर. आपण ऐकत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आणि आज या कार्यक्रमात मराठी चित्रगीतं. यानंतरचं चित्रगीत आहे पठ्ठे बापूराव या चित्रपटातलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं. स्वर आहे पंडित छोटा गंधर्व यांचा आणि गीत आहे अर्थातच पठ्ठे बापूराव यांचं.

कोट चिल्ला कापा ताजो मैदान असला कमिटीचा बंगला देतो भेटी तरशी ताजमहाल पॅलेस हॉटेल तिथं तुला भेटेल त्याचं इच्छा भोजन मेजवानी माझी दारशी टेकडे करी हॉल तुला काळा घोडा पाहाल तुला त्याच्या

परळापासून सरळ रस्ता भाषवण्याच्या पुलावरचा चित्रपुढे खालता लागेल उभा पारशी जमतेजी बाकीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बेलू बटाट्याची सहल तुला कायम सम

0: श्रोते हो पठ्ठे बापूराव या चित्रपटातली पठ्ठे बापूरावांची वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली मुंबईची लावणी आपण ऐकलीत पंडित छोटा गंधर्व आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं सर्वाधिक लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 10:50 होत आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर मनमोकळ्या गप्पा.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकले गया
3: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: या आलात का फर्निचर बघून?
5: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
6: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
5: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत.
6: हे बघ तू.
4: अरे काय लहान मुलासारखे भांडताय. तुम्ही बसा, मी चहा टाकते.
6: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
5: हो दाखवतो ना. बाबा कुठे आहेत?
7: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
4: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का. घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
7: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
5: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट. इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
4: काय मस्त आहे रे.
7: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
5: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
7: बरं मग तुला कुठला आवडला?
5: मला
6: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय. तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
4: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
5: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो. तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
7: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
4: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात. आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
7: हो तर, आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी बहरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
4: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी.

0: करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
1: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
0: हो
2: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
3: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
1: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
2: करेक्ट. आणि आई बाबांसाठीचं सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
0: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
1: हा दाखवतो बाबा. तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची. संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
0: रिक्लायनर?
2: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
0: खूप आवडली.
3: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
1: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
3: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
2: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय.
1: हा पण सकाळीच निघू 10 वाजता. आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
2: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
7: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:55 आणि 12 सेकंद झालेत.
8: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना. शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम राइट, ये हर दाना समान.
9: तो ऐसा बोलो ना,
8: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
10: क्यों छोटे साहब?
8: मम्मी मैं तो
10: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
11: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
12: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
13: भारत का गम एक्सपर्ट.
11: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
14: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
15: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही.
16: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:58 आणि 13 सेकंद झालेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. मुंबईतील बेस्ट बस्ट कर्मचारी काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत, त्यामुळे आज सकाळपासूनच चाकरमानी मुंबईकरांचे हाल होत आहेत. महाराष्ट्रातील देशी गोवंशांचं रक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे राज्यभर राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे. ही यात्रा 22 जून ते 5 जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार असून यात्रेचा शुभारंभ पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे इथं होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि यात्रा आयोजन समितीचे प्रमुख शेखर मुंदडा यांनी दिली. रासायनिक शेतीला पर्याय म्हणून देशी गाईच्या शेणावर आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणं, राज्यातील गोशाळा केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील याचं मार्गदर्शन करणं, शेण आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खतं, औषधं, दैनंदिन वापराच्या वस्तू अशा विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी जनजागृती करणं, पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा आयोगाच्या विविध गोपालन तसंच संसाधन विषयक योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा या यात्रेचा उद्देश आहे. पुणे शहरासाठी महत्वाच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहातील आणि पवना धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचं अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थापन करावं, कोणत्याही परिस्थितीत पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं आवश्यक उपाययोजनांची तातडीनं अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. पर्जन्यमान विश्लेषण, धरणातील पाणीसाठ्याचा आणि पाणी वापराचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत साऊथ कोरियाला पराभूत करून मेक्सिकोनं बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरण्याचा पहिला मान मिळवला आहे. आज सकाळी झालेल्या या सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव केला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या 11:58
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11:46 झालेत. प्रसारित करत आहोत
3: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

हे गीत होतं बात एक रात की या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि मजरूह सुलतानपुरी यांनी रचलेलं. याच गीतातली भावना आजच्या आपल्या चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असणार आहे. यानंतरचं गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ या भागात राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुना गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
5: तुम्हाला माहित आहे का केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
6: करोडों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
5: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जन कल्याणाची.
7: हर घर में एक ही बात एक ही नाम गूंजेगा.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हे गीत आहे अधिकार या चित्रपटातलं, आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं रमेश पंत यांचं। संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
4: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
3: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
4: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन

0: आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, आपण ऐकत होतात आनंद या चित्रपटातली गुलजार यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतबद्ध केली होती सलील चौधरी यांनी. हे गीत आपण ऐकलं चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या व्यावसायिक विरामानंतर.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड।

0: आपले विश्वासू लोकमान्य
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: डेंटॉनिक बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक
1: नकलेपासून सावधान.
2: डेंटॉनिक
3: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, सकाळचे 11:19 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला प्रेमी युगुलांच्या मनातल्या भावना व्यक्त करणारी काही निवडक गीतं ऐकवत आहोत. आता ऐकूया फिर कब मिलोगी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहेत लता मंगेशकर आणि मुकेश यांचे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स.

0: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: National level PMVBRI event will be held under the gracious presence of the Honorable Prime Minister of India on 19 June 2026 at Science Center, New Delhi. During the event, benefits amounting to approximately 2,400 crore rupees will be disbursed to eligible beneficiaries under the scheme. Simultaneously, regional level events at around 200 locations across India, particularly in major industrial and employment clusters, will be organized. These events will witness the participation of employers, employees, industry representatives, and other stakeholders. The Regional Office Pune Cantonment shall organize the program at Swami Vivekanand Hall, MIT Engineering College, Pod Road, Kothrad, Pune. The program is scheduled to be held as on 19 June 2026 from 4 p.m. onwards. The PMVBRI scheme is expected to catalyze job creation, particularly in the manufacturing sector, while encouraging youth participation in the formal workforce.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, सकाळचे 11:25 आणि 18 सेकंद झाले आहेत आणि आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला प्रेमी युगुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावभावना व्यक्त करणारी काही गीतं ऐकवत आहोत. हे गीत आहे रफू चक्कर या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं. संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि स्वर आहेत शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांचे.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पर्यंत.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: चंदूकाका सराफ, मधु मादती या कार्यक्रमातलं हे गीत आहे रॉकी या चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत, आनंद बक्षी, संगीत आर डी बर्मन यांचं।

रॉकी या चित्रपटातलं हे गीत होतं. आजच्या चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात आपण प्रेमी युगुलांच्या मनात प्रेमाबद्दल निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी काही निवडक चित्रपटगीतं ऐकत आहोत. यानंतरचं गीत या व्यावसायिक विरामानंतर.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच

0: एक्सक्लुसिव्ह प्रतिमा एक्सक्लुसिव्ह टिळक रोड पुणे.
1: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
2: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
6: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
5: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोते हो, आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे दर्द या चित्रपटातलं, नक्ष लालपुरी यांचं, खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: देगा।
1: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज।
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोते हो, सकाळचे 11:47 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला प्रेमी जीवांच्या मनात उमटणाऱ्या वेगवेगळ्या भावना दर्शवणारी काही निवडक हिंदी चित्रपट गीतं ऐकवत आहोत। हे गीत आहे कुछ कुछ होता है या चित्रपटातलं समीर यांचं। संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी आणि आपण ते ऐकणार आहोत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

प्रेमी जीवांच्या मनातल्या काही भावभावना व्यक्त करणारी गीतं आज आपण ऐकत आहोत चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात. मात्र काही वेळा अशाही असतात की या भावभावना व्यक्त करण्यापेक्षा अव्यक्तच राहाव्यात मधुमालती असंही वाटत राहतं. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता ऐकूया. 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातलं आहे. जावेद अख्तर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे आर डी बर्मन यांनी आणि स्वर आहे कुमार सानू यांचा. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दल आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवालच अशी अपेक्षा आहे.

0: या गीताबरोबरच आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 11:58 आणि 15 सेकंद झाली आहेत. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर द्विपक्षीय मुद्दे वारंवार उपस्थित करत असल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 62व्या सत्रात भारताच्या स्थायी समितीच्या प्रतिनिधी

0: अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानची कानउघडणी केली. सिंधू पाणी करार कालबाह्य आणि सद्यस्थितीशी विसंगत असल्याचं सांगत त्यांनी पाकिस्ताननं भारतावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाकडून सहकार्याची अपेक्षा करू शकत नाही असंही सिंह यांनी म्हटलं आहे. विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडिण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान इथून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी पंढरपूर यात्रेसाठी रुक्मिणी मातेच्या पायदळ पालखीचं प्रस्थान आज होत आहे. कौंडिण्यपूरमधून रुक्मिणी मातेची निघणारी पालखी ही 1594 पासून महाराष्ट्रातून तसंच विदर्भातून जाणारी एकमेव पायदळ दिंडी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ही सफारी 15 जून पासून बंद होणार होती, परंतु आता तिला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आता 30 जून पर्यंत सफारीचा लाभ घेऊ शकतील. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार मेळघाटमधील जंगल सफारी आता 1 जुलैपासून बंद केली जाईल. संभाव्य पावसाळा आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ही सफारी जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णपणे बंद राहील. आज राष्ट्रीय वाचन दिन आहे. केरळमधील ग्रंथालय चळवळीचे जनक पुथुवाईल नारायण पणिक्कर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 19 जून हा दिवस वाचन दिन म्हणून साजरा केला जातो. 2017 कोची दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय वाचन दिन आणि वाचन महिना साजरा करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला आणि या वाचन दिनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली. अफगाणिस्तान विरुद्धच्या 3रा आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा समावेश करण्यात आला आहे. 24 वर्षीय राणाची निवड आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या आगामी T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीही करण्यात आली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी ठीक 8 वाजता.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देत.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
1: वाचन माणूस बनवत.
2: वाचन मनांना घडवत.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही बोलत आहोत। दुपारचे 12:02 आणि 17 सेकंद झाले आहेत। प्रसारित करत आहोत हॅलो दिल मोय बसे गीत। सादरकर्त्या गौरी लागू।

0: श्रोते हो नमस्कार. दिलों में बसे गीत या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: हा, मी टायगाम सुनंदा बडवे बोलतेय.
0: हा बोला.
1: हा, मला आज और कल मधलं गाणं ऐकायचंय.
0: हा, कुठलं?
1: ये वादिया ये सिजाए बुला रहे.
0: वा, खास काही कारण हे गाणं ऐकण्यासाठी? आवडतं गाणं?
1: नाही, मला ते गाणं खूप आवडतं.
0: बर, मोहम्मद रफी यांनी गायलेलं.
1: मोहम्मद रफी यांचं आहे.
0: हा, आणि चित्रपट पाहिलेला आहेत आपण?
1: हो, पाहिलाय पाहिलाय.
0: बर, म्हणजे थिएटर मध्ये जाऊन का टीव्ही वरती?
1: नाही, टीव्ही वर बघितला.
0: हा, कारण 63 सालचा सिनेमा आहे.

0: आणि जुना चित्रपट आहे, पण आपल्याला टी व्हीवरती हे जुने चित्रपट बघता येतात ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी केवळ टी व्हीवरती बघता यायचे, आता तशी परिस्थिती नाही आहे. पण एक जी गॅप असते ना, म्हणजे 60-70 साली आलेले सिनेमे मध्ये एक काळ असा होता की ते चित्रपटगृहांमध्ये पुन्हा रिलीज होत असत, त्याच्यामुळे ते पाहता येत होते. आता तशी परिस्थिती नाहीये.
1: नाही आता सिनेमा बघायला जातच नाही. आताचे सिनेमा आवडत नाही मुळात, जुने चित्रपट बघितल्यामुळे हे चित्रपट मी बघतच नाही अजिबात. आम्हाला जुन्या गाण्यांची पण खूप आवड आहे. आणि
0: सुनील दत्त आणि नंदा हे चित्रपटातले नट नट
1: हो, नंदा आणि सुनील दत्त
0: यांच्यावरचा हा चित्रपट.
1: अशोक कुमार आहे,
0: हो,
1: तनुजा आहे,
0: हो, बरीच लोक आहेत.
1: हो बरीच लोक आहेत, पण सिनेमा पण छान आहे तो.
0: म्हणजे
1: पिक्चर तर आहेतच,
0: हो,
1: पण मला तो आवडला पिक्चर पण, आणि गाणं पण छान शांत आहे. म्हणजे नदीच्या त्यांनी छान सांगितलंय, म्हणजे सगळ्या सीन सिनेरी सगळ्या याच्यावर त्यांनी ते गाणं खूप सुंदर केलेलं आहे.
0: आणि इतकी वाहणारी खळाळती नदी बघायला पण छान वाटत.
1: छान वाटत, हो.
0: साहिल लुधियानवी यांचं गीत आहे आणि संगीत रवी यांचं आहे. जरूर आपण
1: संगीत रवी यांचं, रवी त्यांचं संगीतकार असलं की सगळी त्यांची गाणी खूपच छान आहेत सगळं म्हटलं तर.
0: शास्त्रीय संगीताचा आधार असलेली पण नवीन संगीताची जाण असलेली अशी ही गीत. आणि याची गंमत म्हणजे हा चित्रपट लिहिला होता पु ल देशपांडे आणि वसंत जोगळेकरांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, हेही त्याचं एक वेगळेपण. आणि ते स्वतः निर्माते पण होते या चित्रपटाचे.
1: रेडिओवर ते सकाळी 7:30 कार्यक्रम लागतो ना,
0: त्याच्यात ते गाणी लागतात. लागतात गाणी, बरोबर.
1: त्याच्यातलं पिक्चर मधलं पण सांगतात सगळ्यांचं, कलाकारांचं, त्याच्या घोड्यावरच पण सांगितलं होतं त्यांनी.
0: अच्छा अच्छा, तिथे
1: तुम्ही सांगितलं होतं.
0: बर बर बर, बरीच गाणी आहेत आणि या चित्रपटात 7-8 गाणी आहेत.
1: हो हो,
0: पूर्वी सिनेमामध्ये गाणी पुष्कळ असत नाही.
1: हो हो, जास्त असायचे. बरोबर,
0: गाणी खूप असायचे. बर, ऐकूया तुमच्या पसंतीचे.
1: एक मिनिट, नाव सांगू पटकन.
0: सांगा ना.
1: हा, आमच्या जाऊबाई आहेत भाग्यश्री, तिचे सोन आहे मीनल, सार्वी नाते, आणि आमची काकू आहे अर्चना काकू, पौर्णिमा काकू, आई माझी माधुरी, आणि दोन नंद आहेत प्रतिभा आणि लता, अशा दोघे जणी आहेत. त्यांना पण आवड आहे, आईला माझ्या खूप आवड आहे गाण्याची. वय तसं 88 आहे तिचं.
0: रेडिओ
1: रेडिओ पण आता ऐकू येत नाही तिला.
0: अच्छा, बर.
1: हा चालेल,
0: ऐकू.
1: थँक्यू.

0: मी विठ्ठलेश पांडे मिरजहून बोलतो.
1: हा बोला.
0: तर आज मला मुन्ने तेरे मुठ्ठी में क्या आहे,
1: मुन्ने मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या आहे. बर,
0: ते गाणं ऐकायचं आहे. पण अजून माझ्या नातवाचं जावळ पण आहे, तर त्याच्या निमित्तानं मला ते गाणं ऐकाय.
1: बर,
0: आम्ही आता मी त्याच कार्यक्रमात आहोत.
1: बर, तुम्ही मिरजेहून फोन केला?
0: हो, मिरजहून फोन.
1: बर, आमचे कार्यक्रम ऐकता का नेहमी?
0: भरपूर. मला पुणे आकाशवाणी मला फार जवळची आहे.
1: बर,
0: 1987-88 पासून माझं रोजचं जाणं येणं होतच आकाशवाणीमध्ये. त्याच्याही आधीपासून माझा आकाशवाणीशी नातं आहे. आकाशवाणी बरेच त्यावेळी हरबा बालोद्यानमध्ये हरबा ताई, त्याच्यानंतर आमचे आर्टिस्ट रत्नाकर गोखले, रमेश गुलाणी,
1: अच्छा,
0: हे सगळे लोक, हे माझ्या सगळे परिचयाचे लोक.
1: अच्छा, तुम्ही कलाकार आहात का?
0: नाही नाही.
1: बर, पण येणं होत असे आकाशवाणीमध्ये?
0: येणं, हा, गुलाणींच्याकडे माझं नेहमी येणं जाणं होत.
1: अच्छा अच्छा.
0: गुलाणी, रत्नाकर गोखले त्यांच्याकडे.
1: बर, वा, या निमित्ताने आमच्या या सगळ्या कलाकारांची आठवण तुम्ही केलीत. गुलाणी आमच्याकडे बासरी वादक म्हणून होते, रमेश गुलाणी, आणि रत्नाकर गोखले व्हायलिन वादक, असे आमचे पूर्वीचे हे सगळे कलाकार आहेत ज्यांनी आकाशवाणीचं संग्रहालय समृद्ध केलंय असं मी म्हणेन. तर तुम्हाला बूट पॉलिश चित्रपटातलं हे गीत ऐकायचंय, तर जरूर ऐकूया.

0: हॅलो.
1: नमस्कार. दिलों में बसे गीत हा कार्यक्रम आहे. कोण बोलते?
0: नमस्ते मॅडम, मी राकेश पैठणकर बोलतोय, पारगाव खांडाळा सातारावरून. मला आमच्या आईच्या आवडीचं गाणं लावायचं होतं, संजोग पिक्चर मधलं, यशोदा का नंद लागला.
1: यशोदा का नंद लाला.
0: हा, जग का उजाला रे, नाही का?
1: बर,
0: ते गाणं लावायचं मॅडम.
1: बर, आई आहे का तिथे?
0: हो आहे ना.
1: त्यांचा आवाज येतोय, त्यांना ऐकायचंय का हे गाणं?
0: हो, त्यांनाच ऐकायचे गाणं आहे.
1: बर बर, काय करता
0: तुम्ही? आमचे लॉन्ड्रीचा व्यवसाय मॅडम.
1: अच्छा, मग आमचा रेडिओ सतत चालू असतो का?
0: हो, कंटिन्यू सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत कंटिन्यू रेडिओ चालू असतो मॅडम.
1: बर, आवडतात
0: छान वाटतं सगळे. हो, सर्व कार्यक्रम ऐकतो आम्ही.
1: अच्छा अच्छा, बर,
0: सर्व कार्यक्रम छान आहेत एकदम आपले.
1: अच्छा बर, ऐकूया संजोग चित्रपटातल्या गीताची पसंती केली आहेत आपण. जितेंद्र आणि जयाप्रदा हे दोघं जण या सिनेमामध्ये होते आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे. ऐकूया.
0: ठीक आहे मॅडम, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार. दिलो में बसे गीत हा कार्यक्रम आहे.
0: नमस्कार.
1: हां,
0: कोण बोलताय? बस.
1: गौरी लागू.
0: नमस्कार नमस्कार
1: नमस्कार.
0: गौरीदाई, बरोबर का बोलतो? लोणी का बरोबर?
1: हां बोला.
0: बरं झालं तुमची गाठ भेट झाली. तुमचा तो कार्यक्रम आवडला मला. ते पांगिरा कादंबरी ना?
1: हो हो.
0: ते वाचन तुम्ही केलं मस्त केलं एकदम.
1: धन्यवाद.
0: त्या वातावरणात तुम्ही घेऊन गेला.
1: धन्यवाद.
0: मी ज्येष्ठ नागरिक आहे.
1: बर.
0: 78 वर्षाचा आणि आकाशवाणी बरोबर माझे चांगले 60-65 वर्ष झाले आकाशवाणी ऐकतोय. चांगले आता रेडिओ चालू आहे बघा माझा.
1: हो ऐकू येतोय मागे. बर.
0: तर आज काय दिलंमुळे गीत आहे ना?
1: हो. आज काय ऐकायचंय तुम्हाला?
0: राज कपूरचं आपला जिस देश में गंगा बहती आहे त्यामधलं वो बसंती पवन पागल.
1: ओके.

0: हेलो,
1: नमस्कार, दिलों में बसे गीत।
0: नमस्कार। बोलो
1: बोला नील नाईक जी, बोला।
0: भाई,
1: मी छान आहे, तुम्ही कसे आहात?
0: तुम्ही छान
1: हाँ
0: तुम्ही
1: बर।
0: छान। हॅलो, दिलों में बसे गीत या कार्यक्रमात
1: हाँ
0: सुंदर गाणं ऐकायचं।
1: बर,
0: ते गाणं असं आहे, लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे, यादगार श्रीमंत मनोज कुमार।
1: यादगार
0: हा जिसे पटते चला उठ पटते मुली, असे गाणे।
1: बर,
0: तुझे शब्द गीतकार आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी,
1: बर,
0: आणि माझ्या बरोबर गाणं रामदास निमाणी, बाहुबली फुलफुले, मी स्वतः अनिल नाही आणि माझ्या काही गौरीच्या ऐकू, आपण या गाण्याचा आस्वाद घ्यावा।
1: हो, जरूर ऐकूया।
0: मिश्र शिवरंजनी गाणे आहे आणि शिवरंजनी हा दक्षिणाच्या संगीत पद्धती करून आपल्याकडे आलेला आहे, मोठा कर्नाटक संगीत पद्धतीचे राग आहे आणि काफी छाटून उत्पन्न झालेला राग आहे, त्यात गंधर कोमल आहे, बाकी स्वर शुद्ध आहेत आणि पाच स्वर लागते, म आणि मध्यम निषाद वर्ग आहे, पण कधी कधी रागाची रंगतता वाढवण्यासाठी त्या रागामध्ये मेलडी निर्माण करण्यासाठी शब्दबंधाचा पण प्रयोग केला गेला आहे आणि त्यामुळे त्याला विशेष वर्गणी म्हणतात।
1: बरोबर, आणि चित्रपट संगीताला ही मुभा असते, रागामध्ये काही स्वरांचं मिश्रण करणं, काही बदल।
0: दुसरी गोष्ट काय म्हणजे गौरीचा राग आहे,
1: बर,
0: ठुमरी, दादरा, भजन, नाट्य संगीत खूप प्रकार गायला मिळेल आणि हजारो मराठी आणि हिंदी गाणी प्रचंड गाणी रागावर उपलब्ध आहेत।
1: अगदी अगदी,
0: तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली,
1: ऐकूया।

उस पथ में।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: हॅलो,
3: नमस्कार, दिलो मे बसे गीत।
2: नमस्कार साहेब, मी राजगुडून बोलतो।
3: हा
2: रमेश कदम।
3: हा बोला।
2: मला गीत ऐकायचं तुम्हाला।
3: हा कुठलं?
2: पाणी रे पाणी,
3: पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा
2: कैसा। हा

0: बर. मनोज कुमार यांचा चित्रपट होता.
1: हा मनोज कुमार
0: पाहिला होतात काय?
1: हो.
0: हा बर. चित्रपट पाहिला होतात का असं विचारलं?
1: हो ना, पाहिला ना मी. जुना शो होता, मी बीड केंद्र दिलतो. जुना शो होता रमेश कदम, आकाश सुरत, लक्ष्मी कदम. आता धनंजय मुंडे नाही का आपले बीडचे, नंबर दिलता मला.
0: अच्छा.
1: पुण्याला फोन ला म्हणून काल का परवा लाल वाजवलं गाणं माझं.
0: बर बर बर.
1: चप्पल दुकान माझी तर बीड मध्ये.
0: अच्छा.
1: वाटते मंदिरे.
0: बरं.

0: हॅलो, दिलो मी बसे गीत हा कार्यक्रम आहे, बोला.
1: बीड शहरातून जय जीवेश्वर रेडिओ श्रोता संघ, धनंजय टौल बोलतोय. जुगनू चित्रपटातील नाही का, गिर गया झुमका गिरने दो, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील. माझ्यासोबत आणखी मित्रांची नाव घ्यायचे, नंद किशोर घटेजी, रणजित थोरात, जनार्दन वेद पाठक, रमेश कदम आणि राजेश सावळेजी यांचं बी

0: हेलो,
1: नमस्कार. दिलों में बसे गीत.
0: नवी सांगली आहे ना, तिथून बोलतोय. माझं नाव आहे श्यामराव काकडे.
1: हा बोला.
0: तर माझ्या मिसेसचा मागच्या महिन्यात 18 मेला वाढदिवस झाला.
1: बर.
0: त्यानंतर माझा आता या महिन्यामध्ये गेल्या 15 तारखेला वाढदिवस झाला माझा. आणि आमची मुलगी, मुलीची नात, म्हणजे मुलीची मुलगी, तिचा वाढदिवस 21 मेला आहे, 21 जूनला. सध्या आता मी अभ्यास करते. तर या सर्व फॅमिलीना हिंदी गीत, हिंदी गीत सांगायचं. तर हिंदी गीत मध्ये माझं गीत आहे, चित्रपटाचं नाव आहे खानाडी. गीतकार आहेत चैतेंद्र, दिग्दर्शक आहेत हृषिकेश मुखर्जी, आणि गीताचे बोल आहेत तेरा जाना, के आर मानोके. संगीतकार आहेत शंकर जयकिशन, आणि चित्री झालेले राज कपूर आणि नूतन भट. हा 1957 साली चित्रपट रिलीज झाला, आणि त्यामध्ये स्टारकास्ट मंडळी म्हणजे खास करून ललिता पवार यांनी दिग्दर्शकाची भूमिका फार झाली. मोतीलाल, शुभा खोटे यासारखे स्टारकास्ट या चित्रपटामध्ये होते. तेव्हा हे जे गीताचं बोल आहे ते आमच्या सर्व मंडळी म्हणजे आमचे मिसेस साया काकडे, आमचे कन्या जिथे विमाननगरला राहते त्यांच्या फॅमिलीचा मी, स्मिता कांबळे, आणि आमचे चिरंजीव उमेश काकडे, आमची सुनबाई इंद्रता काकडे, या सर्वांना हे गीत ऐकायचंय.
1: ऐकूया आणि सविस्तर माहिती सांगितलीत आपल्याला, कुठलं गाणं ऐकायचंय त्याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती सांगितली, त्याचाही आनंद झाला.

0: हॅलो, नमस्कार.
1: बोला.
0: हॅलो.
1: हा बोला ना.
0: नमस्कार ताई.
1: हो नमस्कार, बोला. कोण बोलताय?
0: गौरी ताई आहेत का?
1: हो.
0: हा, मी दत्तात्रय दिगंबरराव डाके पाटील, माळस पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड मराठवाड्यातून बोलतो ताई.
1: हा बोला. नमस्कार.
0: नमस्कार. बऱ्याच दिवसापासून संवाद होत आहे, एक वर्ष दोन वर्ष झाले आपल्याशी संवाद होऊन.
1: हो बरोबर.
0: आज हिंदी ना मधुमालती ना हा कार्यक्रम?
1: हो, हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे.
0: मला गीत ऐकायचंय. हिंदी गीताची निवड केली ताई मी.
1: हो सांगा ना, कुठलं गाणं ऐकूया?
0: मै चली प्यार के गली मुझे रोको ना कोई. हे गीत आवडतंय आम्हाला.
1: तुमच्या बरोबर आणि कोणाला ऐकायचं?
0: नाव घेता
1: सांगा.
0: विलास पाटील सावंत, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष आणि चंदन झरा नागेवाडी जालना इथे त्यांची मोठी शाळा आहे, तिचा प्रवेश सुरू आहे. आणि विलास पाटील भुतेकर जालना, साहेबराव पाटील, अभिमान साबळे, बळीराम साबळे, राम हरी कदम, नानासाहेब घुगरे आणि सय्यद जलाल भाई, आपण परी या गीताचा आनंद घेताय.
1: हो ऐकूया जरूर. तुमच्या बरोबर जी नावं तुम्ही सांगितली ती पण नाव परिचयाची आहेत, बरेचदा ते लोक फोन करत असतात.
0: अजून एक दोन नाव घ्या आमच्या. अयोध्या साईनाथ डाके पाटील आणि दिशांत उर्फ समर्थ आणि विठ्ठल विठ्ठल दत्तात्रय डाके पाटील. आणि आपण पण या गीताचा आनंद घ्या. धन्यवाद फोन घेतल्याबद्दल ताई.
1: ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार. हॅलो, दिलों में बसे गीत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: हां, नमस्ते मॅडम.
0: नमस्ते, बोला.
1: मी वंदना इंगळे बोलते खेळगाववरून.
0: बोला.
1: हॅलो.
0: हां, बोला ना.
1: मला एक गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: हां,
1: जी नाही तो हसके जिओ जीवन एक पल बिरो नाना.
0: बर.
1: आणि मी तुमची लहानपणापासून मी तुमच्या ऐकत आले.
0: हो का? बर.
1: गौरी काय आता आपण?
0: हो हो,
1: लहानपणापासून तुमचं काय ऐकते. तुमच्याशी बोलण्याची इच्छा होती, आज पूर्ण झाली.
0: अरे बघा, आणि काय काय ऐकता रेडिओवरती?
1: सर्व कार्यक्रम आपले ऐकते. तुमचं ते आता पुस्तक वाचन चाललंय ना मैथिलीचं वगैरे, ते तुमचं खूप वाचन सुंदर आहे मॅडम.
0: हो हो, बर बर बर. भूमी नावाची कादंबरी आशा बघेंची, ती ऐकताय तुम्ही?
1: हो, ती ऐकते मॅडम.
0: बर बर, ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत. ठाणेदार या चित्रपटातलं आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेलं.
1: हो मॅडम, धन्यवाद.
0: ऐकूया. धन्यवाद.

बरे तर असे कहो याबरोबरच आजचा आपला हॅलो दिलो मे बसे गीत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी आपली फरमाईश कळवायची असेल तर त्याचं ध्वनिमुद्रण आम्ही करतो प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 वाजता. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपणही या कार्यक्रमात सहभागी व्हा. तुमच्या पसंतीचं हिंदी गीत सर्व श्रोत्यांना ऐकवायला आम्ही उत्सुक आहोत, तेव्हा अवश्य फोन करा. बरं तर नमस्कार.

हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून, पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। दुपारचा ठीक 1 वाजलाय। ऐकूया नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह।
3: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह।
2: कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे बादशाहो या चित्रपटातलं। मनोज मुंतशिर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे तनिष्क बागची यांनी आणि स्वर आहे तुलसी कुमार यांचा।

यानंतर ऐकूया बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं सिद्धार्थ गरिमा यांचं, टबी पारिक, शैल प्रितेश आणि संजीव सेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत, पंडित बिरजू महाराज आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

0: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
1: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकलेलं गीत होतं दम लगा के हैश्या चित्रपटातलं वरुण ग्रोव्हर यांचं. अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं. स्वर होते मालिनी अवस्थी आणि राहुल राम यांचे. यानंतर ऐकूया तनु वेड्स मनु रिटर्न्स या चित्रपटातलं राज शेखर यांचं कृष्णा सोलो यांनी संगीतबद्ध केलेलं गीत अंकित तिवारी यांच्या स्वरात.

पुणे विविध भारती 101 FM वरून श्रोते हो आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया ए दिल हे मुश्किल या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात. संगीतकार प्रीतम.

0: श्रोते हो, हे गीत होतं एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातलं मनोज मुंतशिर यांचं. संगीतकार अमान मलिक आणि स्वर पलक मुछाल यांचा. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल आहे.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: आपण आता ऐकलेलं गीत होतं सनम रे या चित्रपटातलं रश्मी विराग यांचं, जित गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं. आपण ते ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात. यानंतरचं गीत अल्पावधीतच.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

हे गीत होतं दंगल, माफ करा, सनम रे या चित्रपटातलं. श्रोते हो, आपण ऐकलत दंगल या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्यांचं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत अरिजित सिंग यांच्या स्वरात.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

हे गीत होतं सरबजीत या चित्रपटातलं ए एम तुराज यांचं. शैल प्रितेश यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं शैल हाडा यांच्या स्वरात. द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया नील बटे सन्नाटा या चित्रपटातलं नितेश तिवारी यांचं रोहन आणि विनायक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत रोहन उत्पात आणि आरती शेणे यांच्या स्वरात.

0: आजचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, दुपारचे 2:15 झाले आहेत. आता ऐकूया काही जुनी हिंदी चित्रपट गीतं.

हे गीत होतं आरपार या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं. ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं. आपण ते ऐकलं शमशाद बेगम यांच्या स्वरात.

श्रोते हो, हे गीत होतं मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं, मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार होते ओ पी नय्यर आणि स्वर होते मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांचे. आता ऐकूया शकील बदायुनी यांची गीतरचना लता मंगेशकर आणि सहकार्यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली आहे नौशाद यांनी आणि चित्रपट आहे उडन खटोला.

0: वैशाली जाधव।
1: श्रोते हो, साध संवादच्या आजच्या अंकात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। मागच्या गुरुवारी हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांच्याशी आपण बोलणं सुरू केलं होतं, पण विषय मोठा आहे त्यामुळे आज पुन्हा भेटायचं ठरलं होतं। अंजली नमस्कार,
2: पुन्हा एकदा नमस्कार गौरी,
1: पुन्हा एकदा स्वागत आहे। पहिला भाग आपण संपवला तो अकबराच्या काळावरती आपण तिथपर्यंत येऊन ठेपलो होतो आणि असं म्हटलं होतं की समाज जेव्हा स्थिरावतो तेव्हा कला बहरतात, तर याचं प्रतिबिंब आपल्याला तुमच्या ग्रंथामध्ये उमटलेलं पानोपानी दिसतं आणि त्या काळामध्ये बहरलेले संगीताचे प्रकार हेही इथे वाचायला मिळतात। हे संगीताचे प्रकार कुठले होते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या संदर्भात असं म्हणता येईल, आणि वेगळी संकर होऊन बहर कशा कशाची पडली?
2: प्रबंध गायकी ही गायकी जी आहे ही 13व्या शतकात संपूर्ण भारतभर होती। 13व्या शतकानंतर 14व्या शतकापर्यंत जेव्हा अमीर खुसरोनी, मी मागच्या जसं म्हटलेलं आहे मागच्या वेळेला की संकर झाला आणि हिंदुस्थानी संगीताचा त्याच्यातनं प्रचार प्रसार झाला, तर तराणा, ख्याल, कौल, कल्बाना, नक्ष, गुल हे सगळे प्रकार त्या काळामध्ये गायले जात होते आणि मग संत परंपरेमध्ये पद गायनाची पद्धत तर होतीच होती। ही सगळी पद्धत पुढच्या काळापर्यंत सुद्धा राहिली आणि नंतर साधारणतः 18व्या शतकापर्यंत 18व्या शतकात ख्याल निर्माण झाला, त्याच्यानंतर ध्रुपद आली। आता ध्रुपदाची गोष्ट सुद्धा अतिशय मनोरंजक गोष्ट आहे की ध्रुपद हा जो गायन प्रकार आहे असं म्हणतात की विष्णुपदातनं आपण तो घेतलेला आहे, पण तो का घेतला, त्याच्या मागची भूमिका आहे, म्हणजे कुठलाही गायन प्रकार तयार होताना त्याचे काही ध्येय असतात, ते असेच तयार होत नाहीत, मनात आलं म्हणून तयार झाला असं नाही होत। म्हणजे कव्वाली गायन प्रकार भारतात रुजला तो कुठे रुजला, तर खानकाहामध्ये रुजला। खानकाह म्हणजे सूफी संप्रदायातील जो दर्गा जो भाग आहे जिथे काय म्हणता येईल तिथे साधना केली जाते, तर तिथे तो रुजला, खानकाह म्हणतात त्याला। असं कोपऱ्यात असतो तो, शहराच्या बाहेर असतो आणि तिथे कोणाचा त्रास होऊ नये, दर्गा हा नेहमी बाहेर असायचा आणि तिथे हे कव्वाल लोक बसून गायचे। तर निजामुद्दीन औलिया तुम्हाला मी म्हटलं त्याच्या दरबारात होता, तर हे कव्वाली जेव्हा तयार का झाली, तर सूफीमध्ये जिक्र नावाचा एक प्रकार आहे, जिक्र म्हणजे जप।
1: बर,
2: हा जप जो आहे हा जप करताना उन्मन अवस्थेत जाणं ही त्याची गरज आहे। मग आता उन्मन अवस्था निर्माण करण्यासाठी संगीताचा वापर केला गेला की जे नंतर वरच्या पट्टीत जातात आणि त्याचा वेग वाढतो। आपण कव्वाली ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की त्याचा वेग वाढतो,
1: जोशपूर्ण
2: आहे, नंतर चक्कर असतात। तर हे सगळं कशासाठी आहे, तर ती उन्मन अवस्था प्राप्त करण्यासाठी
1: आणि त्या वरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी
2: सूफी संप्रदायामध्ये कॉन्ट्रास्टला फार महत्व आहे।
1: बर,
2: हा म्हणजे त्याच्यामध्ये दुःखातून ईश्वराची प्राप्ती आहे, मधुरा भक्ती आहेच आहे, दुःखातून आहे की इतकं दुःख की त्या दुःखातून आपण माशुक आणि माशुका अशी त्याची ती एक संकल्पना आहे की प्रियकर आणि प्रेयसी, मग ते दुःखातले आहेत आणि त्यातनं मला ईश्वराच्याकडे जायचं आहे। अमीर खुसरोच्या अनेक कव्वाल्यांमध्ये तुम्हाला हे दिसून येईल,
1: जायचं आहे शेवटी ईश्वरा।
2: हा म्हणजे छाप तिलक सब छिनी तोसे नैना मिलाय, मग तोसे नैना म्हणजे कोणाशी, तर त्या ईश्वराशी नैन मिळवल्यानंतर मी सगळं माझं विसरून गेलेली आहे।
1: याच ग्रंथामध्ये हवेली संगीताबद्दल पण तुम्ही तर त्याची छटा आणि एक वेगळी,
2: त्याची एक भक्तीची छटा वेगळी आहे। तिथे तो कृष्ण जो आहे, श्रीनाथजी म्हणतात त्याला, तो बाळकृष्ण आहे, तर तिथे रागसेवा, वस्त्रसेवा आणि भोगसेवा अशा प्रकारच्या सेवा सांगितलेल्या आहेत। तर भोगसेवा म्हणजे जेवण, तर त्या छोट्या बाळकृष्णाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे व्यंजन करून खाऊ घालणं, मग त्याच्यामध्ये शंकर आला, मग त्याच्यामध्ये तुम्ही रबडी बरोबर गुलाबजाम घालाल किंवा असं, अशा त्याच्यामध्ये भोगसेवा, वस्त्रसेवा, वस्त्रांमध्ये

0: कॉम्बिनेशन्स करून कृष्णाला घालणं आणि रागसेवा. रागसेवा म्हणजे वेगवेगळ्या रागदारींमधनं कृष्णाला रिझवणं, त्याला आळवणं, सकाळी उठताना त्याला भूपाळी म्हणणं, कुठे गेला, वनात गेला, मग सारंग राग आला तिथे, मग तो परत आलेला आहे, मग त्याच्याबरोबर गाई आलेले आहेत, मग त्यावेळेस पुर्या, संध्याकाळची वेळ, अशा सगळ्या, इतकं सुंदर त्याचं वर्णन आहे आणि इतके सुंदर राग वापरले गेलेत. मग वसंतामध्ये वेगळा, मग होळीच्या वेळेस धमार गायली जाते. अशा प्रकाराने आपल्याकडे ह्या रागरागिण्यांचा वापर केला गेला
1: आणि निसर्गाशी पण संबंध होता या सगळ्याचा.
0: अगदीच होतं,
1: कारण जगणंच निसर्गाशी जुळलेलं असं होतं.
0: अगदीच होतं. आणि ध्रुपद गायकी जी निर्माण झाली ती मानसिंग तोमराने जाणीवपूर्वक निर्माण केलेली गायकी ही हा एकमेव असा मला वाटला गायन प्रकार की तो कशासाठी निर्माण झाला तर त्याच्यासाठी कमिटी बसवली गेली. नायकांची एक समिती होती. नायक बैजू, बक्षू, भन्नू, लोहंग हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणून आलेली लोकांची त्यांनी कमिटी बसवली. पहिली शाळा संगीताची ही ग्वाल्हेरला सुरू झाली आणि त्याचा प्रिन्सिपल बैजू होता.
1: काळ कुठला हा?
0: 14वं शतक, 15वं शतक. आणि मानसिंग तोमर स्वतःला त्याला खूप गाणं चांगलं येत होतं आणि त्या शाळेसाठी टेक्स्टबुक त्याने तयार केलं.
1: बर.
0: त्याचं नाव होतं मान कुतूहल. या मान कुतूहलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रागरागिण्या आणि त्यांचे मिश्रण कशी झालेली आहेत हे टेक्स्टबुक होतं. नंतर ती त्याची मृगनयनी, त्याची जी बायको होती मानसिंग तोमराची, ती स्वतः अतिशय उच्च शिक्षित होती संगीताची.
1: बर.
0: तर ध्रुपद त्यांनी फॉर्मेशन करताना विष्णुपद म्हणजे हे हवेली संगीतातली जी पदं होती ती छंदात निबद्ध होती, त्याच्यात विस्ताराला कुठे शक्यता नव्हती. मग यांनी इथे छंदात्मक काव्य कमी केलं.
1: बर.
0: आणि विस्तारक्षम अशा प्रकारच्या मध्ये मध्ये स्पेसेस ठेवल्या की ज्याच्यासाठी हरिदास स्वामींचं नाव घेतलं जातं. तर अशा प्रकाराने त्यांनी रचना बदलल्या, त्याचा विषय बदलला. राजस्तुती आली, ऋतुवर्णनं आली, नंतर नायक नायिका आल्या त्याच्यामध्ये, हे बदललं गेलं.
1: अंजली, शंकराचा उल्लेख तुम्ही करताय पहिल्यापासूनच, पण हे शंकर होताना काही खटके उडाले का हे सगळं सहज झालं?
0: खटके उडालेच असणार आहेत. इतक्या सहजासहजी कोणी ऍक्सेप्ट करत नाही गोष्ट. कारण कल्लीनाथांनी पुस्तक लिहिलं, म्हणजे कल्लीनाथ हा क्रिटिक होता संगीत रत्नाकराचा. कृष्णदेवरायच्या काळामध्ये कल्लीनाथ होता आणि त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये की आजकाल कलाकार सगळे फार भ्रष्ट व्हायला लागलेले आहेत, ते रागाची रूपं सगळे भ्रष्ट करायला लागलेले आहेत, अशा या श्रीरागामध्ये असं असताना कलाकार आजकाल असं करताय, असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे तिथे खटका उडतच होता. दुसरा खटका मला जाणवला तो म्हणजे रागरागिणी वर्गीकरण पद्धत त्या काळात खूपच लोकप्रिय पद्धत होती. म्हणजे आपल्याकडे जशी आता थाट पद्धत आहे तशी ती रागरागिणी वर्गीकरण पद्धत ही होती 16व्या 17व्या शतकामध्ये. तर तिथे त्या वेळेला म्हणजे काही काही गोष्टी मला सांगाव्या जरूर वाटतात की मानसिंग तोमरांनी ध्रुपद रचना केली त्या आत्मसन्मानासाठी केलेली आहे. की आजूबाजूला कव्वाली आणि गझल आणि ह्या परंपरा चालू असताना तिथे भारतीय परंपरेची रुजवात व्हावी म्हणून त्यांनी ध्रुपदाची जाणीवपूर्वक रचना केली. मी तुम्हाला सांगितलं तसं की हे कमिटी वगैरे नेमून. ह्याचा परिणाम असा झाला की अकबराच्या दरबारामध्ये तानसेन तर फार उशिरा आला, तो त्याच्या जवळपास 50 गेलेला आहे. तानसेन हा ह्या शाळेचा विद्यार्थी होता, ग्वाल्हेर शाळेचा. आणि अकबराच्या त्या आईने अकबरीमध्ये लिहिलेलं आहे की तानसेन बरोबर 36 कलावंत, म्हणजे ध्रुपद गाणाऱ्यांना कलावंत म्हणायचे आणि कव्वाली गाणाऱ्यांना कव्वाल म्हणायचे. तर 36 कलावंत अकबराच्या दरबारात होते, म्हणजे ध्रुपद इतकं पॉप्युलर झालेलं होतं त्या काळात. तर हे ध्रुपद पुढे ध्रुपद वाढत गेलं, त्याच्यानंतर ख्याल आले, कारण काळ बदलत गेला त्याप्रमाणे गरजा बदलत गेल्या. आणि रागरागिणी वर्गीकरण पद्धतीमध्ये फलाणा राग गायल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या रागिणी गाण्याची पद्धत होती. तर ही पद्धत नंतर 16व्या 17व्या शतकामध्ये खंडित झाली. मग राग

0: गायल्यानंतर एक वेगळ्याच रागिणी गायल्या जायच्या, त्याच्याविषयी तक्रार एका पुस्तकामध्ये दिसून येते. ते म्हणतात की आजकालच्या कलाकारांना अजिबात शिस्त नाहीये, त्यांनी अजिबात अभ्यास नीट केलेला नाहीये. ते एका रागाची एक राग गायल्यानंतर दुसऱ्या रागाची रागिणी गातात, तिथे ते भ्रष्ट करत आहेत, सगळी परंपरा भ्रष्ट होते आहे, असं त्याच्यात निक्षून लिहिलेलं आहे.
1: समीक्षा तेव्हाही होती,
0: तेव्हाही होती, नक्कीच होती तेव्हा.
1: मेवाड, राजस्थान, काश्मीर, माळवा, ओडिशा, आसाम, पंजाब इथल्या संगीताबद्दल तुम्ही याच्यामध्ये लिहिलंय या ग्रंथामध्ये. इथले राजे वेगळे होते, राज्य वेगवेगळी होती, जीवन पद्धती वेगळ्या, कारण आपल्याकडे हवामान वेगळं प्रत्येक ठिकाणचं. याचा संगीतावरचा परिणाम कसा मांडाल, किंवा कुठे ते देवालयांमध्ये पुष्टीमार्गी किंवा हवेली संगीत ज्याच्याबद्दल आपण बोललो आणि काही ठिकाणी मनोरंजनासाठी आहे, तर या प्रत्येक भागाचं संगीत म्हणून त्याची वैशिष्ट्य म्हणून ते वेगळं वेगळं प्रवाहित झालं का?
0: खूप झालं असं मी म्हणणार नाही, ह्याच्यासाठी म्हणणार नाही की 13व्या शतकातला जर आपण संगीत रत्नाकर पाहिला तर त्याच्यामध्ये चर्यापद सांगितलेली आहेत. तर चर्यापद नावाचा जो प्रबंध प्रकार होता, तर त्याची मुळं आपल्याला आसाममध्ये मिळतात, त्याची मुळं बंगालमध्ये मिळतात, त्याची मुळं तिबेटमध्ये मिळतात. तर ही चर्यापद तिथे गायली जात होती. तर ह्या चर्या बुद्धाच्या काळापासून गायल्या जात होत्या, तर त्याचा उल्लेख मला तिथे मिळाला. म्हणजे संगीत रत्नाकर लिहिताना त्यांनी सर्व भारतातल्या परंपरांचा अभ्यास करून लिहिलेला होता, तो एक मला रेफरन्स बाहेरचा मिळतो. दुसरी गोष्ट अशी की रागांची निर्मिती ही प्रादेशिक धुनांमधनं झालेली आहे. म्हणजे
1: त्या अर्थाने यांचं संगीत प्रत्येक प्रांताचं वेगळं असणार,
0: त्या अर्थाने वेगळं होतच ते. म्हणजे मुलतानी राग, मुलतानी हा मुलतानमधनं आलेला राग आहे. तर पहाडी आपण ही धून पहाडातनं म्हणजे हिमाचल प्रदेशातनं आलेली आहे. किंवा आपण म्हणूया सारंग राग हा गुजरातपर्यंत आलेला आहे. तर हे राग रागिण्या ह्या सगळ्या प्रदेशातनं आलेल्या होत्या आणि त्यांचं कंपायलेशन आपल्याला संगीत रत्नाकरात दिसतंच. पण अकबराच्या काळामध्ये असं झालं की भारत हा जवळपास मुघलाच्या साम्राज्य जे होतं हे जवळपास संपूर्ण भारतावर होतं, 3/4 म्हणता येईल. औरंगजेबाच्या काळापर्यंत तो होतच होत. तर त्यांचे जे मांडलिक होते, राजपूत राजे जे होते, ते अकबराच्या दरबारात होते. समोखन सिंग वगैरे यांचं नाव आपल्याला मिळतं. आणि नंतरच्या काळात ह्या राजांनी आपली स्वतंत्र संस्थानं स्थापन केलेली आहेत. त्याच्यामुळे गायन पद्धती ज्या आहेत ह्या सगळीकडे तशाच प्रकाराने पुढे गेलेल्या दिसून येतात. पुंडरीक विठ्ठल हा अकबराच्या दरबारात मोठा संगीतज्ञ होता. तो नंतर राजस्थानात गेला आणि तिथे त्यांनी राजपूत राजाचा आश्रय घेतला आणि तिथे त्यांनी पुढचा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. त्याच्यामुळे संगीत परंपरा नंतरच्या काळामध्ये रागदारी परंपरा या तर सगळीकडे उत्तम रुजल्या गेलेल्या आहेत. आणि त्या काळामध्ये कलाकार हे फिरायचे, संपूर्ण भारतात फिरायचे,
1: त्यामुळे त्याचा प्रसार झाला.
0: त्यामुळे राग रागिण्या सगळीकडे एक प्रकारच्या होत्या आणि तिथून घराणी पद्धत सुरू झाली. असं म्हणतात की जयपूर गुणीजन खाण्यामध्येच जयपूर, ग्वाल्हेर, आग्रा, ग्वाल्हेर तर अर्थात ग्वाल्हेरला झालं हद्दुखा सुखाच्या या परंपरेमध्ये, पण बाकीची घराणी गाणारे लोक तिथे जात होते. तांद्रस खान तिथे जात होते, घग्गे खुदा बक्ष तिथे होते, अल्लादिया खान साहेब तिथे होते, हद्दू हसू खा हे अनेक वेळेला भेट द्यायचे गजईपूरच्या नरेशांकडे, रामसिंगांकडे. तर त्याच्यामुळे संगीत हे मला तर वाटतं की रागदारी संगीत ही एक इतकी सुंदर गोष्ट आहे की जिने संपूर्ण भारताला बांधून ठेवलेलं.
1: आणि ह्या शंकरांनी पण बांधून ठेवलं ही पण त्यातली महत्वाची गोष्ट मला वाटते. महाराष्ट्राकडे येऊया थोडं. महाराष्ट्राच्या संगीताबद्दल लिहिताना तुम्ही संत रामदासांचा उल्लेख केलाय, पण ते संत परंपरेने आलेले उल्लेख आहेत. महाराष्ट्रातलं संगीत त्या काळातलं म्हणजे 16व्या शतकातलं हे कसं होतं?
0: 16व्या शतकामध्ये आपण म्हणाल तर शिवाजी महाराजांचा काळ होता. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी पण जे आहे त्याची जी अस्मिता आहे ती जागृत झाली. तर रामदेवरायच्या काळामध्ये होतच, कारण मराठीची स्थापना ही ज्ञानेश्वरांच्या काळात झालेली आहे
1: 12व्या शतकामध्ये.
0: तर त्याच्यानंतर मात्र आपल्यावर म्हणजे

0: महाराष्ट्रामध्ये तुघलकांचं राज्य आलं, बहामनींचं राज्य आलं, आदिलशाही, कुतुबशाही ह्या सगळ्या शाही आल्या. आणि त्या काळामध्ये संगीत थोडं मागे पडलं, म्हणजे रागदारी संगीत नाही म्हणणार मी त्याला, पण दरबारी संगीत म्हणेन. कारण शिवाजी महाराजांना वेळच नाही मिळाला, त्यांचं कारकीर्द इतकी झंझावाती होती. ते कीर्तन ऐकायचे रामदास स्वामींचं आणि त्यांचं नातं होतं असं म्हटलं जातं. तर रामदास स्वामींनी मात्र त्यांच्या पदांमध्ये रागदारी संगीताचा भरपूर उपयोग केलेला दिसून येतो. दासोपंत अंबेजोगाईला त्यांचा आनंद संप्रदाय आहे, त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला रागदारी संगीतामध्ये प्रबंध गायकी ते गात होते ह्याचे त्यांनी अनेको त्या पदारणवामध्ये त्यांनी अनेको पदं लिहिलेली आहेत. तर ही लोक होती तुकारामांच्या काळात होतं, एकनाथ महाराज होते, ह्या सगळ्यांच्याकडे संगीताचा अनुषंगिक वापर झाला. संगीत हे मूळ नव्हतं तर ते अनुषंगिक होतं आणि रागदारी संगीताचा प्रसार त्याच्यातनं झालेला मला दिसून आलेला आहे.
1: काळाच्या दृष्टीने थोडं पुढे येऊया आता आपण, की भारतातलं स्वातंत्र्ययुद्ध आहे किंवा ब्रिटिशांचं भारतात येणं आहे आणि स्वरलिपी, यातून हिंदुस्थानी संगीत कसं बहरलं किंवा त्याचा परिणाम नक्की काय तुम्हाला सांगता येईल?
0: थोडंसं मागे जाते मी, प्रश्न खूपच छान आहे हा. स्वरलिपीची पद्धत आपल्याकडे फार जुनी आहे, सामवेदाच्या काळापासून स्वरलिपी आहे. संगीत पारिजातमध्ये तुम्हाला स्वरलिपी खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते, पण मधल्या काळात जेव्हा दरबार संगीत वाढलं आणि ग्रांथिक संगीत कमी झालं तेव्हा या स्वरलिपी आपल्या नामशेष झाल्या, म्हणजे कोणी स्वरलिपीचा वापर करेना. आणि घराणेशाहीमध्ये तर कुठेच मौखिक परंपरेला इतकं स्थान मोठं दिलं गेलं, मखरात बसवल्यासारखं असं झालं ते, की ग्रांथिक पद्धत आपल्याकडची कमी झाली. आणि तिथे जेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये युरोपियन संगीतामध्ये स्वरलिपीला अतिशय महत्त्व आहे, ते स्वरलिपीवर आधारित संगीत आहे. आणि ब्रिटिशांनी भारतीयांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ह्याचा वापर केला, की तुमचं सगळं कल्चरच जे आहे हे सगळं कल्चर आदिवासी कल्चर आहे, ह्याच्यामध्ये नागर संस्कृतीने ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा परिष्कृतता नाही तुमच्या कल्चरमध्ये, हे त्यांनी वेळोवेळी आपल्यावर बिंबवलं होतं. आणि त्याच्यामुळे संगीताला सुद्धा अतिशय कमी दर्जा दिला गेला. ह्याच्यात काय झालं, सौरेंद्रनाथ मोहन टागोर किंवा ह्या काळामधले बंगालमध्ये विशेषतः आणि सयाजीराव गायकवाड यांच्याकडे मौला बक्ष ह्या काळामध्ये भारतीय संगीताचं पुनरुत्थान करण्याची एक चळवळ सुरू झाली.
1: बर,
0: शाळा सुरू झाल्या भारतीय संगीताच्या. आणि आमचं संगीत किंवा आमची संस्कृती ही महान आहे, ही खूप चांगली आहे हे ठसवण्यासाठी युरोपियन पद्धतीचा वापर बंगालमध्ये टागोर मंडळींनी घेतला. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की रागदारी संगीत घेतलं, पण मग त्यांनी आपली स्वरलिपी तयार केली. पलुसकराने सुद्धा पहिली स्वरलिपी जी घेतली ती युरोपियन स्टाफ पद्धतीवर बेस्ड होती. सौरेंद्रनाथ मोहनांनी तेच केलेले, सौरेंद्र मोहन टागोरांनी. तर त्यांनी ते जे राणीच्या स्तुतीसाठी जे काव्य केलं होतं ते त्यांनी जवळपास 12-15 रागांमध्ये केलं आणि त्यांनी दाखवलं की आता तुम्हाला कुठल्या रागातलं हे राणीचं स्तुती काव्य तुम्हाला हवं आहे गाऊन, कारण ती येणार होती तेव्हा. तर अशा प्रकारांनी त्यांनी त्याच्यावर विचार केला, त्यांनी स्वतःची स्वतंत्र नोटेशन सिस्टीम सुरू केली, मौला बक्षांनी आपली स्वतंत्र नोटेशन सिस्टीम सुरू केली, सयाजीराव गायकवाडांचं तर प्रचंड मोठं काम आहे. त्यांनी परिषदा घेतल्या, संगीत परिषदा ज्या भातखंड्यांनी केल्या, तर त्यांना भातखंड्यांना सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं की तुम्ही परिषदा घ्या आणि संगीताचं महत्त्व सांगा. पलुसकरांनी आपली पद्धती तयार केली, भातखंड्यांनी केली, अनेको त्या काळातल्या कलाकारांनी त्या काळाच्या बरोबरीने चालण्यासाठी म्हणून आपल्या आपल्या नोटेशन सिस्टीम्स त्या काळात तयार केलेल्या होत्या. आणि इन्स्टिट्यूशनलायझेशन ह्या त्या काळात सुरू झालं, कारण काळाच्या बरोबर चालायचंय. आपल्याकडे सगळी एज्युकेशन सिस्टीम त्या काळामध्ये ब्रिटिश एज्युकेशन सिस्टीम वापरली गेलेली होती. माहीत नव्हतं स्वातंत्र्य मिळतंय की नाही, कारण 150 वर्ष राज्य केलेलं होतं, आपली मानसिकताही बदलली होती,

0: क्लरिकल जॉब्स खूप आलेले होते. नंतर त्याच्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीममध्ये भारतीय लागत होते. मग भारतीयांच्या समोर आदर्श ब्रिटिशांचा होता. तर अशा ह्या पद्धतीतनं भारतीय संगीत आणि भारतीय संस्कृतीला ब्रिटिशांच्या पद्धतीमध्ये विचारसरणीमध्ये मानाचं स्थान मिळावं म्हणून अनेक कलाकारांनी याच्यावर प्रयत्न केलेले.
1: आणि एक फार महत्वाचा मुद्दा तुम्ही या ग्रंथामध्ये मांडलाय की राजशाही गेली, संस्थानं आली, पण या संस्थानांमध्ये संगीत शिक्षण देणं सुरुवात झाली आणि हा फार महत्वाचा टप्पा वाटतो मला, तर याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: संगीत शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन ब्रिटिशांनीच दिले. शिष्य जसा असेल त्याप्रमाणे गुरु शिकवायचा. हा शिष्य जर चांगला आहे, आपल्याकडे फार मोठं आणि तितकं सुंदर उदाहरण आहे की भास्कर व वखले यांनी मास्तर कृष्णरावांना वेगळं शिकवलं, बालगंधर्वांना वेगळं शिकवलं. कारण बालगंधर्वांना संगीत नट व्हायचं होतं, गायक नट होते ते. मास्तर कृष्णराव हे मंचावर गाणार होते संगीत सभांमधनं. तर ही जी दृष्टी होती ही आपल्याकडे आधीपासून होतीच, पण इन्स्टिट्यूशनलाइज्ड एक वेगळी आपण विचारसरणी घेतली. त्याच्यातून त्याच्याकडे बघण्याचे, त्याच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीने बघण्याचे हे सगळे प्रकार बदलले आपल्याकडे. आणि मग ही आपल्याकडे कॉलेजवर संगीत हा विषय आला, शाळांमध्ये संगीत हा विषय आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर केसकरांनी आणलेला आहे हा विषय. तर त्याच्याही अगोदर मॉरिस कॉलेज होतं, त्याच्याही अगोदर आपल्याकडे कॉलेजेसमध्ये म्युझिक म्युझिक ॲज अ विषय म्हणून सुरू झालेला होता. शंकर श्रीपाद बोडस जे होते, पलुसकरांनी त्यांना पाठवलं होतं कानपूरला की तुम्ही कॉलेजमध्ये शिकवा संगीत म्हणून. तर ही आपल्याकडे पद्धत सुरू झालेली होती आणि त्या अनुषंगाने मग आपल्याकडच्या सगळ्या अभ्यासक्रमाच्या पद्धती आणि हे सगळे वेगवेगळी संशोधनं त्या काळात झालेली आहेत.
1: इतक्या सगळ्या शतकांच्या काळामध्ये हिंदुस्थानी संगीत टिकून राहिलं त्यातल्या बदलांसह. अंजली, या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये खूप छान चित्र आहेत आणि त्या काळाचा, त्या काळातल्या शैलीचा पण अंदाज त्यामुळे येतो, चित्रांच्या शैलीचा असं मी म्हणते. तर ही चित्र कशी निवडली, कशी गोळा केली आणि पुढे फोटो येत पुढच्या टप्प्यावरती?
0: हो हो. तर काय झालं की संगीताकडे आपण बघतो ना तेव्हा फक्त काय म्हणता येईल त्याला, शब्द असे न बघता मी त्याच्याकडे चित्रांमधनं सुद्धा, शिल्पामधून सुद्धा आपल्याला काय इतिहास दिसतो का हा पण बघायचा मी प्रयत्न केलेला आहे. तर साधारणतः 16, 17, 18 या 3 शतकामध्ये रागमाला पेंटिंग्स खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये चित्रित केली गेली. जहांगीराच्या काळात तर खूपच जास्त होती ती, जहांगीर आणि शहाजहाच्या काळात. तर ह्याच्यावर रागांची नावं आहेत, काव्य आहे आणि तिथे नायक नायिका आहे. किंवा पूर्वीच्या काळामध्ये देवी आणि देवतांवर असायची ती चित्र. तर त्या त्या रागांचं स्वरूप त्यांनी आकृत्यांमध्ये, चित्रामध्ये, रंगामध्ये, प्रतीकांमध्ये टाकायचा प्रयत्न केला. हा मला फार एक इंटरेस्टिंग असा एक्सपेरिमेंट वाटला. आणि मग ही चित्रं जी आहेत ही तुमच्याशी बोलायला लागतात. मग राग मल्हार म्हटल्यानंतर ढग दाखवतात. ढग दाखवताना त्याच्यामध्ये कृष्ण असतो, ती राधा असते, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून केळीचे खुंट दाखवले जातात. केळीचं खुंट हे आपल्याकडे सृजनाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. तर त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये ते केळीचे खुंट आहेत, कमळं आहेत, म्हणजे किती उल्हसित असं वातावरण आहे. राग हिंडोल जर तुम्ही पाहिलात तर त्याच्या हिंडोल म्हणजे झुला. त्या झुल्यावर कृष्ण आणि राधा बसलेले आहेत, गोप्या त्यांना फिरवत आहेत म्हणजे तिथून हलवत आहेत, वर मोर आहेत, असं चित्र, इतकी सुंदर चित्र काढलेली आहेत. तर ह्या चित्रांमधनं सुद्धा राग भावाचा विषय जो आहे तो त्यांनी चित्रातनं मांडलेला मला अत्यंत एक फार आनंद वाटला मला हे सगळं बघताना.
1: मंदिरातली शिल्प पण असंच अनेक ठिकाणी त्या त्या काळातल्या संगीताची किंवा वाद्य काय वाजवली जात असत,
0: हो,
1: आनंद व्यक्त करण्यासाठी काय वाद्य वापरली जात असत, असाही काही धांडोळा घेतला?
0: अगदी अगदी. वाद्यांच्या बाबतीतही की वाद्य ही अनेक ठिकाणी शिल्पांमध्ये तुम्हाला मिरवणुका दिसतात. मग मिरवणुकीमध्ये तुम्हाला कुठली वाद्य दिसतील? तर तुम्हाला तंतुवाद्य मिरवणुकीत दिसत नाही, तर तुम्हाला बासरी दिसते, तुम्हाला ड्रम्स दिसतात, तुम्हाला तुतार्या दिसतात. म्हणजे त्यातनंही की

0: आवाज हा बाहेर जाण्यासाठी मोठे आवाज असलेले वाद्य जी आहेत ही तुम्हाला मिरवणुकीत दिसतात, आणि दरबारामध्ये मात्र तुम्हाला तंतुवाद्य, जे त्या काळामध्ये एवढा मोठा आवाज नव्हता तंतुवाद्यांचा, ती वाद्य दिसतात. बासरी दिसते छोटीशी मुरलीसारखी, तर हे सुद्धा तुम्हाला त्याच्या
1: जिथे ऑडियन्स पण थोडा आहे,
0: थोडा आहे राजाचे समोर, दरबारासमोर मध्ये कोणीच नाही,
1: कोणीच नाही,
0: तर असे पण तुम्हाला बायफर्केशन
1: वापरली जाणारी वाद्य वेगळी आहेत.
0: ती सगळी बाहेरची ड्रम्स सारखी वाद्य आहेत
1: ज्यांनी स्फूर्ती निर्माण,
0: ज्यांनी स्फूर्ती निर्माण होते, ही पण आपल्याला चिल्पांमधून दिसून येतात.
1: अंजलीताई, दोन भागात आपण ही मुलाखत केली आहे, दोन भाग आपण या विषयावर बोलतो आहोत. विषय संपलेला नाही हे मान्य आहे, पण तरी आता थांबायची वेळ झाली आहे. श्रोते, हा ग्रंथ वाचताना चालल्यानंतर आता असं वाटतं की हिंदुस्थानी संगीत, आत्ताचं हिंदुस्थानी संगीत यापासून आता फार अंतर कापून आलंय. शुद्ध रूपात काही जपणं आता फार अवघड आहे, पण पूर्वीही संकर होत होतेच, ते स्वीकारूनच संगीताचा प्रवाह अखंड वाहत राहिला, तसंच भविष्यही असेल, हा आशावाद या ग्रंथानं नक्कीच दिला. अंजलीताई, या मुलाखतीसाठी तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी भरभरून गप्पा मारल्यात, याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणि भविष्यात जे काही लिहाल ते नक्की वाचू अशा खात्रीसह आज आता इथेच थांबूया. नमस्कार.
0: धन्यवाद गौरीताई, खूप छान वाटलं आकाशवाणीत येऊन. आकाशवाणीचे खूप खूप आभार.

0: श्रोते हो साद संवाद या कार्यक्रमात हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास या ग्रंथाच्या लेखिका अंजली मालकर यांच्या गौरी लागू यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात. पुणे विविध भारती 101 FM वरून. यासाठी निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देतं.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
1: वाचन माणूस बनवतं.
2: वाचन मनांना घडवतं.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
0: पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 3:08 झाले आहेत. यानंतर ऐकूया सखी सहेली हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान हेलो सहेली।

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।

0: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
1: श्रोते हो नमस्कार। गेल्या 10-20 वर्षात काही नवे लेखक मोठ्या प्रमाणात लेखन करताना आपल्याला दिसत आहेत। या लेखकांची पुस्तकं मोठ्या प्रमाणात वाचली जात आहेत। नवे जुने विषय कादंबरीसारखा दीर्घकाळ मेहनत घेऊन लिहिला जाणाऱ्या फॉर्ममध्ये हे लेखक मोठ्या ऊर्जेनं लिहित आहेत। त्यापैकी एक वाचकप्रिय लेखक नितीन थोरात, खंडोबा, अंबालक्ष्मी,

0: साधू, शंभू, कांचनबारी, उंबरखिंड यासारख्या त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांना नव्या वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. नितीन थोरात यांचं लेखन समजून घेण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओत त्यांना आमंत्रित केलंय. नितीनजी नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांकडून या स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: मनापासून धन्यवाद.
0: तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली?
1: खरं तर माझी सुरुवात लेखनाची झाली कॉलेजमध्ये. म्हणजे मला मुळात मला लिहायला जमतं हेच मला माहिती नव्हतं. अशा वेळी त्यावेळी सकाळ वृत्तपत्रामध्ये वार्ताहर पाहिजेत किंवा कॉलेज प्रतिनिधी हवेत अशी जाहिरात आली होती आणि मी त्यासाठी अप्लाय केलं. नशिबाने माझं सिलेक्शन झालं आणि मी बातमी लिहायला सुरुवात केली. बातमी म्हणण्यापेक्षा लेख लिहायला, की कॉलेजमध्ये काही घडामोडी असतील त्या लिहून त्यांना द्यायच्या. तर अशी एक मी बातमी लिहून दिली आणि पहिल्यांदा आपण लिहिलेलं आहे तसं पेपरमध्ये छापून आलं याचा जो आनंद झाला आणि जो हुरूप वाढला, पुढच्या वेळी मी आणखी क्रिएटिव्ह लिहायचा प्रयत्न केला. जसं लिहिलं तसं त्यांनी आणखी मोठ्या साईजमध्ये छापलं, मग माझा उत्साह खूप वाढला. तेव्हा मला खऱ्या अर्थाने कळालं की आपल्यामध्ये लिहिण्याची क्षमता आहे. तोपर्यंत मी कधी लिहिण्याचा प्रयत्न नव्हता केलेला, मी फक्त वाचन करायचो. पहिल्यांदा मी लिहिलं तो लेख वृत्तपत्रामध्ये. त्यानंतर मला असं वाटलं की आपल्याकडे लिहिण्याची शैली आहे आणि लिखाण म्हणजे जर्नलिझम, म्हणून मी ग्रॅज्युएशन नंतर जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा केला 1 वर्षाचा आणि तिथून पुढं मग मी न्यूजपेपरमध्ये उपसंपादक म्हणून काम चालू केलं. साधारणतः मी 12 वर्ष उपसंपादक म्हणून काम केलं. पण या 12 वर्षामध्ये मी फक्त बातम्याच लिहित होतो किंवा फक्त लेखच लिहित होतो किंवा फक्त वृत्तपत्रामध्येच लिहित होतो. तर त्याच्यामुळे एक साचेबंदता आली होती की चौकटीतलंच लिहायचंय, बातम्याच लिहायच्यात. अवांतर लिहायला मला फारसं मिळत नव्हतं आणि तिथं मला असं वाटलं की आता आपण पुढचं पाऊल टाकायला हवं, आपण अवांतरही लिहायला हवं. म्हणून 2014 पहिल्यांदा मी एक गोष्ट लिहायला घेतली आणि ती गोष्ट अशी दीर्घ होत गेली आणि ती पूर्णपणे गोष्ट लिहून झाल्यानंतर मी ज्येष्ठ लेखक आहेत राजन खान सर म्हणून त्यांना नेऊन दिली आणि त्यांनी ती पूर्णपणे गोष्ट वाचली आणि दुसऱ्या दिवशी मला फोन करून ते म्हणाले की खूप छान लिहिली आहे कादंबरी. तेव्हा मला कळालं की मी कादंबरी लिहिली आहे आणि तिथून पुढे मी पूर्णपणे जर्नलिझम थांबवून 2015 आता 26 चालू गेल्या 11 वर्षात फक्त लेखनच करतोय.
0: कोणती होती ही पहिली कादंबरी?
1: पहिली कादंबरी होती सूर्याची सावली आणि त्या पहिल्याच कादंबरीला माझ्या राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
0: वा.
1: त्यावेळी मला असं वाटलं की आपल्याकडे खरंच लिखाणाची क्षमता आहे आणि आपण अजून त्याला धार लावली पाहिजे. म्हणून मग मी नोकरी वगैरे पूर्णपणे सोडून दिलं आणि पूर्ण वेळ लेखनाला सुरुवात केली.
0: राज्य पुरस्कार मिळाला म्हणजे तुम्हाला एक शासन मान्यता मिळाली किंवा पुरस्काराची एक मोहोर तुमच्या लेखनावर उमटली. पण वाचकांचा प्रतिसाद हा एक वेगळा एक भाग असतो आणि वाचकांचा प्रतिसाद या कादंबरीला कसा होता?
1: सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वाचकांचा प्रतिसाद तेव्हाच मिळतो जेव्हा ती कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचते. ज्यांच्यापर्यंत पोहोचली होती त्यांच्याकडनं मला छान प्रतिसाद मिळालाच होता. पण ही जी चैन असते प्रकाशन व्यवस्थेची, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाचकांपर्यंत तुमचं पुस्तक पोहोचलं तर जास्तीत जास्त वाचन होतं आणि तर जास्तीत जास्त तुम्हाला अभिप्राय कळतात. तुमची कादंबरी कितीही छान असली पण ती मुळात 10-11 लोकांपर्यंतच पोहोचली आणि तुम्हाला 10 लोकांकडनं अभिप्राय आला तर तुम्हाला वाटतं 10 लोकांच्या दृष्टीने आपली कादंबरी चांगली आहे. कोट्यवधी लोक असून सुद्धा त्यामुळं ज्यांच्यापर्यंत पोहोचली होती त्यांच्याकडनं मला चांगलाच अभिप्राय आला होता. आणि पहिला माझा प्रयत्न होता, बऱ्याच जणांकडून असं म्हणणं येत होतं की पहिल्यांदाच लिहिली असं वाटत नाहीये. पण मी ती लिहिली होती. गेल्या 12 वर्ष माझ्यावर जे संपादनाचे संस्कार झाले होते वृत्तपत्रामध्ये काम करत असल्यामुळे त्याच्यातून ती तयार झालेली होती. त्यामुळं वाचकांचा अभिप्राय चांगलाच येत होता.
0: पण या सगळ्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलं? म्हणजे हल्ली आपण असं ऐकतो ना की पुस्तकं पोहोचली जात नाहीत किंवा वाचकच फारसा उरलेला नाहीये. तर या सगळ्याचा विचार करून तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करत होतात का?
1: नाही, त्यावेळी मी खरंच काही करत नव्हतो. त्यावेळी मी लेखनच करत होतो फक्त आणि मला असं वाटत होतं लेखकाची जबाबदारी फक्त लेखनापुरतीच मर्यादित आहे. त्यानंतर प्रकाशकाची जबाबदारी आहे ती वाचकांपर्यंत पोहोचवायची. पण 2015 माझी पहिली कादंबरी आली होती आणि तिथपासून 2022 म्हणेल मी फक्त लेखनातच होतो. मी प्रकाशन व्यवसायामध्ये उतरलेलो नव्हतो त्यामुळं माझी कादंबरी पोहोचेल तशी पोहोचत होती. अगदी त्यासाठी जी ताकद लावायला हवी तेवढी ताकद ना माझ्याकडून

0: पाठवली जात होती. आणि प्रकाशन संस्थेकडे कसं असतं ना, त्यांच्याकडे तुमचं एकट्याचं पुस्तक नसतं,
1: अगदी
0: त्यांच्याकडे
1: बरोबर.
0: सगळ्या लेखकांची पुस्तकं असतात आणि त्यांना सगळ्या लेखकांना न्याय द्यायचा असतो. अशा वेळी आपण म्हणतो ना की स्वतःचं लेखून दुसऱ्याचं कारट, असं नसतं.
1: हो
0: त्यामुळं त्यांनी सगळ्या कादंबऱ्यांमध्ये, माझी कादंबरी ही जात होती, पण जेव्हा तुमचं स्वतःचं प्रकाशन संस्था असती त्यावेळी तुम्ही जी ताकद लावता, त्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचं पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतं. हे मला स्वतःची प्रकाशन संस्था चालू केल्यानंतर उमगलेलं गणित आहे.
1: तुम्ही कधी चालू केलीत स्वतःची प्रकाशन संस्था?
0: 2022 मध्ये.
1: बर बर. आणि त्या अगोदरच्या सगळ्या तुमच्या कादंबऱ्या या इतर प्रकाशकांकडून आलेल्या आहेत.
0: हो.
1: एक फार गाजलेली म्हणू आपण, बहुचर्चित असं म्हणता येईल अशी तुमची कादंबरी म्हणजे खंडोबा. तर या विषयाकडे मुळात तुम्ही कसे वळलात?
0: मुळात पौराणिक लेखन हा माझा प्रांत नव्हता, मला सामाजिक लिखाण आवडायचं. आणि जसं मी म्हटलं की मी पत्रकार म्हणून काम होतो, त्यामुळे समाजाकडेच पाहण्याची एक नजर असल्यामुळे मी सामाजिक लेखन करत होतो. आणि त्यातूनच माझी पहिली सूर्याची सावली म्हणा किंवा सोंग म्हणा, पिटलेलं मोरपीस, या सगळ्या सामाजिक कादंबऱ्या आलेल्या होत्या. पण तुम्ही सामाजिक कादंबऱ्या लिहिल्यानंतर एक टप्पा असा येतो की स्वतःलाच चोखाळण्याचा एक विषय असतो की मला आणखी काही वेगळं लिहिता येऊ शकतंय का हे पाहण्याचा. तर त्यावेळी मी अमिशच्या काही कादंबऱ्या वाचलेल्या होत्या.
1: हो.
0: हा, तर मग मला असं वाटलं की अमिशने जर महादेवावर लिहिलेलं आहे, सीतेवर लिहिलेलं आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याच लेखकाने महाराष्ट्राच्या भूमीतल्या दैवतांवर सविस्तर कादंबरी म्हणून, पुराण कथा असतील, टीव्ही सिरियल असतील, कादंबरी म्हणून लिहिलंय का, तर त्याच्यामध्ये उत्तर मला नाही असं आलं. पुराण कथा आहेत, गोष्ट म्हणून नाही आहे.
1: हो.
0: मग मला प्रश्न पडला की आपला महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबा, तर त्याची पुराण कथा काय आहे ती पाहिली, तर त्याच्यामध्ये मला जाणवलं की खंडोबाची सुरुवातच महादेवाचा अवतार म्हणून आहे आणि थेट तारुण्यातलाच खंडोबा आपल्याला पाहायला मिळतो गोष्टीमध्ये सुद्धा. मग मला असं वाटलं इथे आपण थोडीशी नोवेल्टिक लिबर्टी घेतली, थोडस स्वातंत्र्य घेतलं लेखनातलं आणि खंडोबाचं बालपण आपल्याला रंगवता आलं तर, अर्थात पुराण कथेला कुठलाही धक्का न लागता, म्हणून तो मी प्रयत्न केला आणि त्यातून खंडोबा ही कादंबरी तयार झाली.
1: त्याच्यासाठी जे एक वेगळं संशोधन करायला लागतं, म्हणजे फक्त लेखन पुरेसं होत नाही किंवा तुम्ही काल्पनिक म्हणून नुसतं लिहू शकत नाही, कारण हा विषय पौराणिक आहे आणि त्याला काहीतरी सत्याचा आधार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचकांच्या श्रद्धेचा विषय आहे. तर त्याच्यासाठी काही संशोधन तुम्हाला करायला लागलं असेल, तर ते काय पद्धतीने केलं तुम्ही?
0: नक्कीच. पहिली गोष्ट, एक तर तुम्हाला जेजुरीमध्ये समक्ष जावं लागतंय, तिथल्या लोकांच्या भावना पाहाव्या लागतात. आपल्या इथे खंडोबाबाबत लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत की खंडोबा लोकांचा खूप जवळचा देव आहे.
1: हो.
0: त्याचवेळी तिथले जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांकडनं मी खंडोबाबाबतची सगळी माहिती घेतली. त्यानंतर मल्हार महात्मे म्हणून जो एकमेव ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये खंडोबाचं पुराण कथा सांगितलेली आहे, ती वाचली. आणि त्या व्यतिरिक्त जे जे मला संदर्भ साहित्य म्हणून मिळेल तर ते सगळं संदर्भ साहित्य वाचलं. पण ह्या सगळ्या संदर्भ साहित्यात, जसं की मी म्हटलं की खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे आणि मनी आणि मल्ल या राक्षसांना मारण्यासाठी महादेवाने खंडोबाच्या रूपाने पृथ्वीवर अवतार धारण केला, हीच गोष्ट आहे. मला हे नको होतं, मला याच्या पाठीमागे यायचं होतं की मला खंडोबा हे देव जरी असला तरी देवत्व लाभलेला एक योद्धा असेल, अशा दृष्टीने मला खंडोबाचं बालपण रंगवायचं होतं. आणि मी अर्थात म्हटलं की हे कादंबरीमध्ये शक्य आहे.
1: हो.
0: कारण कादंबरीमध्ये तेवढं तुम्ही स्वातंत्र्य घेऊ शकता, कारण कादंबरीला आपण दीर्घ काल्पनिक गद्य म्हणतो.
1: खरं.
0: तिथे आपण हे असंच असेल अशी शाश्वती देत नाही. पण त्याच्यातून मला पुराण कथाही सांगायची आहे आणि कादंबरीच्या माध्यमातून खंडोबाचं बालपणही लिहायचंय. असं जर करायचं असेल तर मला कादंबरी हा फॉर्मॅट खूप योग्य वाटला आणि त्या हिशोबाने मी कादंबरी लिहायला घेतली ज्याच्यामध्ये खंडोबाचं बालपण लिहायला सुरुवात केलं. याचा फायदा हा झाला ना की जी तरुण पिढी आहे की त्या तरुण पिढीला खंडोबाचं महात्म्य म्हणा किंवा खंडोबाची पुराण कथा डिटेलमध्ये माहीत नाहीये, पण त्यांच्या समोर जेव्हा मी ही कादंबरी देतो त्यांना ती रंजक पद्धतीने मांडतो, खंडोबाचं साधं महात्म्य म्हणा किंवा पुराण कथेमध्ये जी गोष्ट आहे ती सगळी गोष्ट ह्या कादंबरीमध्ये आल्यामुळं साहजिकच मुलांना ती खंडोबाची पुराण कथाही समजली, कारण ती कादंबरीच्या फॉर्मॅटमध्ये आणलेली आहे.
1: हो.
0: मी तर डायरेक्ट पुराण कथाच त्यांच्या पुढे ठेवली असती तर सध्याची पिढी पाहता मला नाही वाटत की लोकांनी ती घेऊन पटकन वाचायला सुरुवात केली. त्यांना तुम्हाला थोडस इंटरेस्टिंग बनवावंच लागतं अशा गोष्टींना.
1: याला जोडूनच तुम्ही अंबालक्ष्मी अशी ही कादंबरी लिहिली, दुसरा खंड तुम्ही म्हणालात, आणि हे खंडात्मक लेखन तुमचं बऱ्याच ठिकाणी मला दिसलंय, म्हणजे साधू आणि शंभू या पण एकाच विषय

0: याच्या दोन कादंबऱ्या आहेत. तर यासाठी मुळातच कादंबरी लेखनाला तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो, मेहनत खूप करावी लागते, आणि तुम्ही जर जोड कादंबऱ्या लिहिताय, ही जी सगळी लेखनाची एक जी चौकट आखून घ्यावी लागते ती कशी होती तुमची?
1: मुळात मी शिवाजी महाराजांची साधू आणि संभाजी राजांची शंभू या जो दोन कादंबऱ्या लिहिल्या, या दोन मला लिहायच्या नव्हत्याच. मला फक्त साधू लिहायची होती की शिवाजी महाराज आग्र्यावरून निघाले आणि राजगडापर्यंत कसे पोहोचले. आता या दरम्यान हा जो प्रवास लिहिताना, जेव्हा शिवाजी महाराजांनी शंभूराजांना मथुरेत ठेवलं आणि तिथून ते राजगडावर येत होते, तर त्या लिखाणाच्या प्रवासामध्येच मला राहून राहून जाणवत होतं की राजांचं मन शंभूराजांसाठी अस्वस्थ होतंय. स्वतःच्या मुलाला मथुरेला ठेवलेलं आहे, तर ती अस्वस्थता लेखनामध्ये कंटिन्यू येत होत होती. मला माहित नव्हतं मी याच्या पुढची कादंबरी लिहिणार आहे की नाही. मला फक्त शिवाजी महाराजांना राजगडापर्यंत पोहोचलं इथपर्यंतच दाखवायचं होतं. त्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा मी पुढे पुढे सरकत गेलो ना, राजांच्या मनातली अस्वस्थता माझ्या लिखाणात येत होती आणि त्यामुळे मी सुद्धा अस्वस्थ होत होतो की पुढे शंभूराजांचं काय झालं असेल. जेव्हा कादंबरी शेवटापर्यंत आली, शिवाजी महाराज राजगडावर पोहोचतात आणि आऊसाहेबांना भेटतात, आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि आऊसाहेब म्हणतात की शंभूराजे बाहेरच थांबलेले असणार आहेत, मला माहिती आहे. आणि आऊसाहेब थकल्या पावलाने बाहेर रस्त्याकडे चाललेले आहेत. इथे ती कादंबरी संपतीये. तिथे मला असं वाटलं की इथे संपलेली नाहीये, हे माझं लिखाण संपलेलं आहे, पण मला शंभूराजे कसे आले हे लिहावंच लागणार आहे. त्या शेवटच्या पानाला ठरलं की नाही, इथे पुढे आपल्याला शंभूराजांची कादंबरी लिहावी लागणार आहे, म्हणून मी पुढचा पार्ट लिहिला. हे पहिले कादंबरी लिहून झाल्यानंतर अगदी तसंच झालं खंडोबाच्या बाबतीत. मला फक्त लिहायची होती खंडोबाचीच कादंबरी. पण होतं असं ना की मी जेव्हा खंडोबा कादंबरी लिहायला घेतोय, खंडोबा कादंबरी लिहिताना मला असे काही संदर्भ सापडले की तिरुपती बालाजी, त्याच्या बालाजी आणि लक्ष्मी यांच्या विवाहासाठी खंडोबाने मदत केली होती. मग खंडोबाने जर बालाजीला मदत केली होती तर लक्ष्मी त्याच समकालीन गोष्टींमध्ये येते, आणि जर लक्ष्मी येते तर मग कोल्हापूरची देवी अंबाबाई की लक्ष्मी, हे कनेक्शन जुळत गेलं. आणि त्यात आपण जे आत्ताच्या भाषेत, तत्कालीन भाषेत म्हणायचं म्हणलं की विलन, तर खंडोबाच्या गोष्टीतलं विलन मणिमल्ला आहेत, अंबालक्ष्मीच्या गोष्टीतलं विलन कोल्हासूर आहे. तर मणिमल्ला आणि कोल्हासूर हे भावंड होते. मग ते भावंड आहेत तर ही गोष्ट लिंक होणार आहे. मग मी जेव्हा खंडोबा कादंबरी पूर्ण केली तर साहजिकच मला असं वाटलं की मणिमल्ल यांना मारलेला जो राग आहे किंवा त्याचा बदला घ्यायचा असेल तर साहजिकच कोल्हासूर येणार आहे, आणि जर कोल्हासूर येणार आहे तर अंबाबाईला यावं लागेल. आणि हुबेहूब तसंच झालं. जेव्हा मी अंबालक्ष्मी कादंबरी पूर्ण केली तर त्या गोष्टीमध्येही तसंच झालेलं आहे की शेवटी लक्ष्मीचा आणि बालाजीचा विवाह सोहळा आहे आणि त्याचवेळी अंबाबाईला एक गुप्तहेर येऊन सांगतो की रत्नासूर येतोय, आणि जर रत्नासूर येतोय तर रत्नासुराचा वध केलाय ज्योतिबाने. तर आपोआपच आता असं झालंय की मी खंडोबा लिहिली, अंबालक्ष्मी लिहिली, याच्या पुढची मला कादंबरी ज्योतिबा लिहावी लागणार आहे, आणि ज्योतिबाच्या पुढची कादंबरी भवानी आहे. कारण कोल्हासुराचा भाऊ कुंकुर म्हणून आहे आणि भवानीने कुंकुर या राक्षसाचा वध केलेला आहे. त्यामुळं मी ठरवलेलं नव्हतं की मला पुढचा पार्ट लिहायचा आहे म्हणून, पण तो आता ओघाने चाललेला आहे.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
0: साधू आणि शंभू या कादंबऱ्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असंच म्हणता येईल की शंभूराजांचा मथुरेपासून राजगडापर्यंतचा प्रवास तुम्ही लिहिलाय. तर मला सांगा की संशोधनाचा भाग किंवा अभ्यासाचा भाग, तथ्याचा भाग याच्यामध्ये किती आहे आणि काल्पनिकता किती आहे?
1: काल्पनिकता खूप आहे, कारण आपलं इतिहासाचं दुर्दैव म्हणावं लागेल, आपल्याला खूप गोष्टी

0: गोष्टी संदर्भामध्ये नाहीतच. म्हणजे शिवाजी महाराज आग्र्यावरून निघाले आणि राजगडापर्यंत कसे पोहोचले हे कादंबरीच्या माध्यमातूनही लिहिलेली साधू ही पहिलीच कादंबरी आहे. आजपर्यंत संदर्भ साहित्यामध्ये सुद्धा कुठेच उल्लेख नाहीये की शिवाजी महाराज राजगड आग्र्यावरून निघून राजगडापर्यंत कसे कसे आले. डिटेलमध्ये नाहीये, कारण ही कादंबरी साधारणतः 400 पानांची आहे. पण आपण संदर्भ साहित्य गोळा केले तर मी सगळ्या ज्येष्ठ संशोधकांचे संदर्भ साहित्य गोळा करून ते साधारणतः 20-22 पानं झालेली आहेत. महाराजांचा प्रवास 40 दिवसांचा आहे. बर, ज्या संशोधकांनी संदर्भ दिलेले आहेत की राजे कुठल्या कुठल्या मार्गाने आलेत, त्या संशोधकांमध्ये सुद्धा एक वाक्यता नाहीये. एक इतिहास तज्ज्ञ सांगतायत की शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आले. एक इतिहास संशोधक सांगतायत की शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले तिथून परत निम्म्यापर्यंत आहे त्या मार्गाने आले, तिथून ते समुद्राकडे वळाले आणि समुद्रातून आले. आणि तिसरे इतिहास संशोधक सांगतात की वाराणसीतून आलेले आहेत विजयराव देशमुख. तर मी विजयराव देशमुखांचं जे संदर्भ आहे ते मी फॉलो केलं, त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने मी शिवाजी महाराजांना त्या प्रवासातून येताना लेखन केलेलं आहे. म्हणजे गंमत अशी आहे ना की जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी त्यांचे संदर्भ दिलेले आहेत आणि त्या संदर्भांना त्यांनी पुरावे पण दिलेले आहेत. राजे ते एकच होते, मग तीन मार्गाने राजे कसे आले. इथे मला, मी जसं पहिल्यांदाच म्हटलं की इथे मला नोवेल्टिक लिबर्टी अशा अर्थाने मिळते की राजे जर गनिमी कावामध्ये प्रचंड तज्ज्ञ होते तर साहजिकच त्यांनी ते एकाच मार्गाने आले. दुसऱ्या दोन मार्गांवरनं त्यांनी त्यांचे बहुरूपी पाठवले आणि त्या बहुरूप्यांनी जे पासेस होते त्या त्या चौक्यांवर दिले, ते पासेस पाहून या इतिहास संशोधकांनी राजे तिकडनंच आले असं गृहित धरलेलं. त्यामुळं तुम्ही म्हणाल की शिवाजी महाराज कुठल्या मार्गाने आले किंवा शंभूराजे कुठल्या मार्गाने आले याला ठोस पुरावा म्हणाल तर ठोस पुरावा कुठलाच नाहीये. त्यामुळे ह्या कादंबऱ्या लिहायच्या असतील तर इथं कल्पना काल्पनिकच लिहावं लागणार आहे. पण काल्पनिक लिहिताना इथे म्हणजे फक्त तुम्हाला एकच गोष्ट करता येते, त्यांचा स्वभाव किंवा मानवी मूल्य की शिवाजी महाराज स्वभावाने कसे होते, शंभूराजे स्वभावाने कसे होते आणि मग त्या प्रवासामध्ये ते कसे वागतील, हे मानवी मूल्य पकडून लिहिली तर ते वाचकांना ती कादंबरी पटते, ती खरी वाटते. पण मी कायम सांगतो की या कादंबऱ्या आहेत, तुम्ही संदर्भ साहित्यांवर विश्वास ठेवा, कादंबऱ्यांवर विश्वास ठेवू नका, कारण ते कल्पनारंजन आहे. पण तुम्हाला ती इतिहासाची पोकळी भरून काढण्यासाठी, जिथे संदर्भ साहित्य अस्तित्वातच नाहीये, ती पोकळी भरून काढण्यासाठी कादंबरी महत्वाची ठरते.
1: तुम्ही आणखीन एक गोष्ट केली आहे, हे सगळं लिहित असताना तुम्ही या कादंबऱ्यामध्ये या काळातल्या काही पात्रांची योजना केली आहे. म्हणजे आदित्य सारखं पात्र आहे किंवा आणखीन अमित सारखं एखादं पात्र तुम्ही याच्यामध्ये निर्माण केलंय, तर हे सगळं करण्यामागचं प्रयोजन काय आहे. म्हणजे तुम्हाला काल्पनिक गोष्टी दाखवायच्या आहेत म्हणून ही पात्र आली आहेत का यामागे आणखीन काही हेतू आहे तुमचा.
0: माझा हेतू हा होता की नव्या वाचकांनी ही कादंबरी वाचावी. नव्या वाचकांनी जर कादंबरी वाचायची असेल तर जसं मी म्हणतो की जो 2000 सालानंतर जन्मलेली मुलं असतील, ज्यांचं आत्ता वय 20-25 असेल, हे ज्या काळामध्ये वाढत आहेत ना, अशा काळामध्ये फॅन्टसी ही खूप अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे. मग त्या फॅन्टसीमध्ये टाईम ट्रॅव्हल स्टोरीज येतात. तुम्ही पाहाल की बहुतेक हॉलिवूडचे सिनेमे असतील की ते टाईम ट्रॅव्हल आहे किंवा वेगळ्या युनिव्हर्सचे आहेत आणि ते मुलं खूप आवडीने पाहतात. आणि हे हॉलिवूडवाले काय करतात ना की त्यांना टाईम ट्रॅव्हल स्टोरी दाखवून बरोबर पुराणकथा व्यवस्थित मुलांच्या मनात पेरतात. तर मला तेच अपेक्षित होतं की आजच्या मुलांनी जर आपली कादंबरी वाचावी आणि त्याचवेळी त्यांना दैवतांचं महात्म्य कळावं, हे जर करायचं असेल ना तर मला आत्ताचीच भाषा वापरावी लागेल. आत्ताचीच मुलांची जर भाषा त्याच्यामध्ये आणली तर वाचणाऱ्याला ती स्वतःच्या जवळची वाटेल. आणि एकदा ते हुक झाले, एकदा ते गोष्टीमध्ये अडकले की तिथून हळूहळू आपण पौराणिक भाषेकडे जाऊ शकतो, तिथून ते गोष्ट सोडणार नाहीत. म्हणून मी खंडोबामध्ये आदित्य नावाचं एक कॅरेक्टर घेतलेलं आहे की जो आहे याच काळातला एक चित्रपटाचा दिग्दर्शक आणि त्याला खंडोबावर चित्रपट बनवायचा आहे ज्याचा देवावर अजिबात विश्वास नाहीये. आणि असं काहीतरी घडतं की तो थेट खंडोबाच्याच काळात जातो आणि तिथून पुढे आदित्य स्वतःच्याच नजरेने ती गोष्ट पाहतो. आदित्य सुद्धा खंडोबाच्या गोष्टीचा एक भाग होऊन जातो. आणि अंबालक्ष्मीमध्ये सेम तसंच केलेलं आहे की अंबालक्ष्मीमध्ये आदित्यचा असिस्टंट डिरेक्टर अमित आहे. आणि मुळात असं होतं की ही गोष्ट अशी पुढे सरकत जाते की हे दोघं आहेत त्याच काळातले, अंबालक्ष्मीच्या काळातले. त्यांना स्वप्न पडलं होतं कलियुगातलं की आपण चित्रपट दिग्दर्शक आहोत असं स्वप्न पडलं होतं. त्यामुळं होतं असं की जी नवी पिढी आहे ना त्यांना हे पटकन समजते. आता हे स्वाभाविक आहे, मला बरेच जण ज्येष्ठ नागरिक म्हणाले की तुम्ही हे फिल्म दिग्दर्शक वगैरे हे कशाला लिहायचं, आम्हाला पुराण कथाच मांड पाहायची होती, वाचायची होती, हे सुरुवातच तुम्ही अशी कशा

0: त्या ठिकाणी सुरुवातीची मला वाटतं 31-40 पानं आत्ताची असतील आणि मग पुराण काळात.
1: हो
0: तर मी जसं म्हटलं की मला जो वाचक वर्ग हवा होता आणि या वाचक वर्गांना ती कथा पोहोचवणं अपेक्षित होतं, तर त्या हिशोबाने मी लिहिलं होतं. कारण आत्ताची पिढी अशी आहे ना की आपण म्हणतो की अगदी 30 सेकंदाच्या रीलवर आलेले आहेत, त्यांना नाही पटलं की पुढे जातील, पण जुने वाचक आहेत ते टिकून राहतात.
1: हो
0: त्यामुळे जुने वाचक, मला माहिती आहे की पुस्तकाचं नाव खंडोबा आहे, पहिले 30-40 पानं जरी तत्कालीन चित्रपट दिग्दर्शकावर लिहिलेली असतील तरी ते वाचतील पुढं, आणि पुढे गेल्यानंतर त्यांना पाहिजे ते मिळणारच आहे. मला अपेक्षित होता हा नवा वाचक वर्ग जो मला या माध्यमातून पकडता आला.
1: तुम्ही नवा वाचक वर्ग म्हणताय, तर मला असं एक तुम्हाला विचारायचं की हे जे विषय तुम्ही हाताळले लिहिले आहेत, हे खंडोबासारखा विषय किंवा शिवाजी महाराजांच्यावरच्या कादंबऱ्या, तर या पूर्वीच्या लेखकांनी आपल्या अगोदरच्या काळामध्ये बऱ्याच लेखकांनी खूप मेहनतीने खूप संशोधन करून याच विषयावरच्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत, अगदी छावापासून राऊपर्यंत. आणि खंडोबा तर खुद्द ढेरेंनीच लिहिलेली आहे, डॉक्टर ढेरेंचंच पुस्तक आहे ते. तर हे सगळं आपल्याकडे ऑलरेडी असताना तुम्ही हे विषय परत परत हाताळलेत ते कशासाठी? किंवा मला याला जोडून असंही विचारायचं आहे की तुम्हाला काही फरक सांगता येईल का जुन्या याच चरित्र ग्रंथांमध्ये किंवा चरित्रात्मक कादंबऱ्या, त्यांनी बऱ्याचदा कादंबऱ्या लिहिल्या आहेत आणि तुम्हीही तेच केलं, तुम्ही काय बाजूनी या विषयाकडे बघितलेलं आहे?
0: जुने इतिहासकारांनी जे शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिलेले आहेत ना, ते पूर्णपणे सविस्तर लिहिलेले आहेत, एक प्रसंग घेऊन नाही लिहिलेलं. म्हणजे तुम्ही जुनी कुठलीही कादंबरी घ्या ज्याच्यामध्ये संपूर्ण शिवचरित्र आहे, जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला इथपासून त्यांचा मृत्यू झाला इथपर्यंत सविस्तर आहे, अशा वेळी शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा गनिमी गावा उंबरखिंड हे त्यांच्या कादंबरीमध्ये तुम्ही वाचाल ना, ते 2 पानात संपलेलं आहे, 3 पानात संपलेलं
1: आहे. बरोबर आहे.
0: जर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गनिमी गावा तो आहे की जिथं शिवाजी महाराजांसोबत फक्त 1,000 मावळ्या आहेत आणि मुघलांचे 30,000 आहेत, तर ती केवढी मोठी गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्हाला अख्खं शिवचरित्र लिहायचंय तेव्हा ही मोठी गोष्ट जरी असली तरी ती 2-3 पानात उरकावी लागते, कारण तुम्हाला महाराजांचा अख्खा प्रवास लिहायचा आहे. मला असं अपेक्षित होतं की नाही, मला फक्त हे उंबरखिंडीची लढाई आहे ना याच्यावरच अख्खी कादंबरी लिहायची आहे, की ती कशी लढाई लढली गेली किंवा त्याचं नियोजन कसं केलं, म्हणून मी फक्त उंबरखिंड या एकाच शब्दाभोवती फिरलेली अख्खी कादंबरी लिहिली. अगदी हुबेहूब तसंच कांचनबारीचं आहे. शिवाजी महाराजांचं एकमेव मैदानी युद्ध आहे जे सगळ्यात भयानक मैदानी युद्ध म्हणून ओळखलं जातं. तर मग असं झालं की शिवाजी महाराजांनी मैदानी युद्ध केलंच नाही का? केलं. मग ते सविस्तर आहे का कुठं? आपण जर जुन्या इतिहासकारांच्या कादंबऱ्या पाहिल्या त्याच्यामध्ये आहे उल्लेख, 2-3 पानामध्ये संपलेले आहे मैदानी युद्ध.
1: बरोबर.
0: मग मला असं वाटलं की नाही, 2-3 पानं नाही, मला 2-2.5 पानं हवेत, अगदी सविस्तर मला लढाई हवी आहे. मग मला त्यासाठी कादंबरी लिहावी लागली आणि हेच उत्तर साधू आणि शंभू या कादंबरीमध्ये सुद्धा आहे. साधू कादंबरी लिहिण्याचं इतकं महत्व आहे माझ्या मते की बऱ्याच तुम्ही कादंबऱ्या वाचल्या जुन्या इतिहासकारांच्या, की इथून शिवाजी महाराज आग्र्याला कसे गेले, ते औरंगाबादला गेले, त्यांचा त्यानंतर आग्र्यात कसे पोहोचले, तिथं अपमान कसा झाला राजांचा, त्यांना नजर कैदेत कसं टाकलं, किती पहारेकरी होतं, याचं सविस्तर वर्णन आहे. अगदी 50-60 पानं. राजे तिथून निघाले आणि राजगडावर पोहोचले, 1 पानात संपलाय.
1: खरंय खरंय.
0: 40 दिवसांचा प्रवास आहे ना. राजांना जर इकडून तिकडे जायला ही समजा 2 महिने लागले, तुम्ही 60 दिवसांचा प्रवास राजांचा 60 पानात लिहिताय आणि 40 दिवसांचा प्रवास 1 पानात लिहिताय, असं नाही ना. 40 दिवसांवर सविस्तर हवंय, म्हणून मला वाटलं की त्या कादंबऱ्या तशा असायला हव्यात. आता तुम्ही दुसरे जे म्हणालात की खंडोबावर यापूर्वीही लेखन झालेलं आहे, खंडोबावर पुराण कथा आलेल्याच आहेत मी आधी सांगितलं, आणि राजे सरांनी जे लिहिले ते संदर्भ साहित्य आहे, जे मी स्वतः ते संदर्भ साहित्य वाचलेलं आहे, अभ्यासलं आहे मला गोष्ट लिहिण्यासाठी. तुम्ही खंडोबाच्या बालपण सांगणारी ही एकमेवच पुस्तक आहे खंडोबा ही कादंबरी. जसं मी म्हटलं की राजगडावरून आग्र्यापर्यंत कसे आले ही एकमेवच कादंबरी आहे. मग मला असं वाटत होतं ना की म्हणजे मला सुद्धा पहिल्यांदा हाच प्रश्न पडला होता की मी शिवाजी महाराजांवर काय लिहू, सगळंच तर लिहून झालेलं आहे. आता मला असं वाटतंय खूप लिहायचं बाकी आहे. महाराजांच्या एका मोहिमेवर एक कादंबरी होईल एवढं आहे. बऱ्याच इतिहासकारांना मोह होतो की मला महाराजांचं अख्खा आयुष्य लिहायचंय, आणि अख्खा आयुष्य लिहायचं म्हणलं तरी मी म्हणाल की म्हणजे कादंबरीच्या बाबतीत ना, तुम्ही 500 पानं लिहाल, 800 पानं लिहाल, 1,000 पानं लिहाल, 2,000 पानं लिहाल, तुम्हाला जर प्रत्येक प्रसंगावर डिटेल लिहायचं असेल, म्हणजे मी एकाच प्रसंगावर जर 250 पानं लिहित असेल तर महाराजांच्या आयुष्यात असे किती प्रसंग आहेत आणि त्याच्यावर जर कादंबरी 2.5-3 लाख पानांची कादंबरी होईल ती, एवढी शक्य नाही आहे. तर मला

0: वाटतं की आत्ताच्या घडीला खूप विषय आहेत जे अजून सविस्तर लिहायला हवेत, ते नाही लिहिलेले, दोन दोन पानं लिहिलेले आहेत. त्यामुळं माझ्या लेखनातलं वेगळेपण हे वाटतं की विषय छोटा असला तरी मला तो सविस्तर लिहावा असं वाटतो.
1: नाही, मला अजूनही तुमच्या लेखनातलं एक वेगळेपण इथं सांगायचं आहे की पौराणिक आणि ऐतिहासिक विषयावर तुम्ही भर दिलेलाच आहे, आणि याशिवाय तुम्ही इतर विषयांवरच्याही तुमच्या कादंबऱ्या आहेत, म्हणजे लेस्बियन नाते संबंधांवरची कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे, आणि मला वाटतं की फार मागच्या काळात तुम्ही

0: विषय ठरवलेला नसतोय. म्हणजे मी पहिल्यांदा लिहिली ना सूर्याची सावली, ती अंधश्रद्धेवर होती.
1: हो
0: त्यानंतर सोंग लिहिली, ती जातीव्यवस्थेवर होती.
1: अगदी अगदी
0: त्यानंतर पेटलेलं मोरपीस ही लिंगव्यवस्थेवर होती. त्यानंतर मी खुशबू लिहिलं, ते वेश्य व्यवसायावर होतं.
1: हो
0: त्यानंतर मी खंडोबा लिहिलं, ते पौराणिक होतं. आता महाराज लिहिलं, ते इतिहास आहे. मला माहीत नाही आहे मी पुढं कुठल्या विषयाकडे सरकेल किंवा नवीन कुठला जॉनर हाताळेल. मी सध्या ज्योतिबा आणि भवानी हे दोन विषय मला कम्प्लीट करायचे आहेत. आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर आपल्या आवडीनिवडी बदलत जातात ना,
1: हो
0: तशा माझ्या आवडीनिवडी हळूहळू बदलत गेलेल्या आहेत. आपण म्हणतो ना, आपण छानपैकी पाऊस पडत असताना आपल्याला भजीच खायची इच्छा होईल ना, श्रीखंड पुरी खायची इच्छा होत नाही आहे. तसं मी आत्ता त्या पौराणिक किंवा इतिहास ह्या झोनमध्ये आहे. बरोबर 4-5 वर्षापूर्वी मी हे जातीव्यवस्था, लैंगिकता, वेश्याव्यवसाय, सामाजिक या गोष्टींच्या झोनमध्ये होतो. त्या क्षणी माझ्याकडनं ते लिखाण झालं. आता माझा झोन बदललेला आहे. हा झोन किती दिवस टिकणार आहे मला माहीत नाही आहे. कदाचित असं होईल की मी पुन्हा पौराणिक आणि इतिहास थांबून पुन्हा एकदा वेगळ्या विषयाकडे जाईल. आता तो कोणता विषय असेल हे मलाही माहीत नाही आता.
1: नितीन थोरात यांचा एक लेखक म्हणून प्रवास तर आपण ऐकलाच, शिवाय प्रकाशक म्हणूनही त्यांचे विचार आपण ऐकत होतो. या पुढच्या भागामध्ये आणखी गप्पा.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अरुण दाते यांच्या स्वरातलं गीत.

0: लुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल.

0: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
1: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
0: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड पुणे.
3: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे, आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: किती आनंदात सेलिब्रेशन चाललंय आज. अहो, पण बरोबर 1 वर्षापूर्वी याच दिवशी काय परिस्थिती होती. त्या रात्री अचानकच मयुरीच्या पोटात दुखायला लागलं. घरात आम्ही दोघीच, बाहेर कोसळणारा पाऊस, काही सुचत नव्हतं. कसा बसा हॉस्पिटलमध्ये फोन केला, ऍम्ब्युलन्स मधून मयुरीला घेऊन गेले, पण डॉक्टरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं मला तिला आधार दिला, विश्वास दिला की सगळं ठीक होईल. आणि खरंच तसं झालं. पावणे 2 तासांनी तिची अगदी सुखरूप डिलिव्हरी झाली. माझ्या इतक्याच मायेनं त्यांनी त्याची काळजी घेतली, कारण त्यांना बरोबर कळलं होतं बायकांच्या गरजा वेगळ्या असतात. मनोमन मी डॉक्टरांचे आभार मानले. खरं तर आनंदानं हॉस्पिटलमध्ये जायची एवढी एकच वेळ असते, आणि आमच्यासाठी सुद्धा ती अशीच आनंदीच राहिली. चला, मीही वर्षभरानं तो क्षण पुन्हा सेलिब्रेट करते.
6: सौजन्य निओ विमेन्स हॉस्पिटल, आपटे रोड पुणे. संपर्क 8888576666.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोते हो, या गीताचे गीतकार, गायक आणि संगीतकार डॉक्टर शेखर कुलकर्णी.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ये रे माझ्या मागल्या या चित्रपटातलं ग दी माडगूळकर यांनी लिहिलेलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
1: जसं शरीराला हिलिंगची गरज असते तसंच मनालाही हिलिंगची गरज असते.
2: वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेल्या भावना मनामध्ये आणि शरीरामध्येही ताण निर्माण करतात.
1: म्हणूनच मनाचं हिलिंग जरूर करा.
2: आतून हलक शांत आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.
1: यासाठीच आर्ट ऑफ हिलिंगच्या शारदा कर्वे मॅडम घेऊन येत आहेत इंट्रोडक्टरी सेमिनार.
2: रविवार दिनांक 21 जून रोजी गांधी भवन कोथरूड येथे 12:30 ते 1:30 या वेळेत.
1: सेमिनारच्या अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी संपर्क 75-17-92-34-56
2: 7517-92-3456.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: डेंटॉनिक, बाळाचे दात सुलभतेने येण्यासाठी 3 पिढ्यांहून अधिक काळ अनुभव सिद्ध. डेंटॉनिक, होमिओ लॅबोरेटरीजच्या उपयुक्त होमिओपॅथिक गोळ्या. डेंटॉनिक,
5: नकलेपासून सावधान.
4: डेंटॉनिक,
3: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये. सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी संदेश.

श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर रवींद्र भट यांची रचना, संगीतबद्ध केली आहे कुमुद भट यांनी आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आज ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार कुमुद भट यांचा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं आम्ही आपल्याला त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत ऐकवलं. गीतकार होते रवींद्र भट आणि हा स्वर होता सुरेश वाडकर यांचा. आणि या गीताबरोबरच पुना आय केअर सांज धारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर ठीक 6 वाजता प्रसारित करत आहोत पुणे वृत्तांत.
5: विविध भारती पुणे, सविता म्हस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीच्या वितरणाचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत होत आहे. देशातल्या 200 ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होत असून पुण्यातल्या 4 ठिकाणांचा यात समावेश आहे. पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं 21 जूनला सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं, सेवाभावी शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुलं, क्रीडा मंडळं, क्रीडा संघटना, युवक मंडळं, महिला मंडळं तसंच क्रीडा क्षेत्रात कार्यरत संस्थांनी अधिकाधिक लोकसहभागासह आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे. 12व्या योग दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो पुणे कार्यालय, आयुष मंत्रालय, पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारवाड्यात 21 आणि 22 जून रोजी माहिती आणि चित्र प्रदर्शनाचं तसंच सामान्य योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. निरोगी वार्धक्यासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत वृक्षतोड रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात यावी तसंच मंजुरी देण्यात आलेल्या वृक्षतोड प्रकरणातील पुनर्रोपणाची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी असे आदेश पिंपरी चिंचवड शहराचे महापौर रवी लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्याचा संकल्प असल्याचं लांडगे म्हणाले. पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या अनुषंगानं प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या महसुली, न्यायिक आणि अर्धन्यायिक स्वरूपाच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी 22 जूनला सकाळी 11 वाजता सासवड प्रांत कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते

0: आर के लक्ष्मण संग्रहालय या सुमारे 13 किलोमीटर अंतरातील 12 स्थानकांचं काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पुणे आय टी सिटी मेट्रो रेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी आज दिली. मात्र या मार्गाच्या उद्घाटनाचा आणि प्रवासी सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कात्रज चौक ते राजा सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या 6 पदरी उड्डाणपुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आल्याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ संदीप भाजी भाकरे यांनी जारी केले आहेत. त्यानुसार कोंढवा ते कात्रज इथे जाणाऱ्या वाहनांनी राजस पुलाऐवजी सेवा रस्त्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीचं औचित्य साधून सारथी संस्थेच्या वतीनं सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी तसंच सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एड्स संसर्गित मुलामुलींचं संगोपन करत त्यांना आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं स्वर्गीय विजयाताई लवाटे यांनी स्थापन केलेल्या मानव्य संस्थेचा 29वा वर्धापन दिन रविवारी 21 जूनला संस्थेच्या भूगावमधील गोकुळ या वास्तूत संपन्न होणार आहे. याप्रसंगी पोस्ट कार्ड अँड लायब्ररी मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असलेले प्रदीप लोखंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी संस्थेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. अंमली पदार्थांसह समाज माध्यमांचंही व्यसन घातक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा व्यसनांपासून दूर राहावं असं आवाहन राज्याच्या समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत आंतरराष्ट्रीय मादक पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोध दिनानिमित्त येरवड्यातील सफाई कामगारांच्या शासकीय निवासी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 19% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात 15% कपात करण्याच्या सूचना पुणे पाटबंधारे विभागानं पिंपरी चिंचवड महापालिकेला दिल्या आहेत. यानुसार आजपासून ही पाणी कपात लागू करण्यात आली. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर आभाळ काहीसं ढगाळ होतं. आज कमाल तापमान 36 तर किमान 23° तापमानाची नोंद करण्यात आली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6:00 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोते हो, पुणे वृत्तांत आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. 6:05 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी आठवत आहे का हे गाणं? 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या लव्ह इन टोकियो या चित्रपटातलं हे गीत लिहिलं होतं हसरत जयपुरी यांनी. स्वर होता मोहम्मद रफी यांचा आणि संगीत होतं शंकर आणि जयकिशन यांचं. लव्ह इन टोकियो हा एक रोमॅन्टिक कॉमेडी हिंदी चित्रपट. बॉक्स ऑफिसवर तर हा चित्रपट यशस्वी ठरलाच, पण भारतीय चित्रपट सृष्टीसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरला बरं का. कारण असं म्हणतात की संपूर्णपणे जपानमध्ये चित्रित झालेला मुख्य प्रवाहातला हा पहिला हिंदी चित्रपट होता. याचं शूटिंग प्रामुख्याने जपानमध्ये टोकियो, उएनो, गिन्झा, टोकियो टॉवर आणि टोकियो इंटरनॅशनल एअरपोर्ट शिवाय हिरोशिमा या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि जे गाणं आत्ता आपण ऐकलं ना, ते चित्रपटाचं टायटल सॉन्ग. मोहम्मद रफी यांनी अत्यंत वेगवान गतीने हे गाणं रेकॉर्ड केलं असं म्हणतात. खरं तर या गाण्याची एक गंमत आहे बरं का, म्हणजे संपूर्ण युनिट टोकियोला शूटिंगसाठी निघालं तेव्हा हे गाणं सोडून चित्रपटातली बाकीची सगळी गाणी रेकॉर्ड झाली होती. पण या गाण्याचे गायक मोहम्मद रफी हे परदेशात गेल्यामुळे त्यांच्या गाण्याचं रेकॉर्डिंगच झालं नाही. मग काय, टोकियोमध्ये गाण्याचं चित्रीकरण विदाऊट गाणं केलं गेलं. आणि जेव्हा मोहम्मद रफी मुंबईला पोहोचले तेव्हा ते घरी न जाता थेट स्टुडिओमध्ये गेले आणि अत्यंत उत्साहात त्यांनी हे गाणं रेकॉर्ड सुद्धा केलं. मंडळी, हे गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा जॉय मुखर्जी आशा पारेखला उचलून झेब्रा क्रॉसिंगवरून क्रॉस करतात असं दृश्य आहे, आठवते ना तुम्हाला? पण हे शूट करत असताना तोल जाऊन दोघंही खरोखर घसरून रस्त्यावर पडले बरं का, आणि त्यामुळे आशाजींना थोडीशी जखम सुद्धा झाली. त्यावेळेला त्यांच्यावर उपचार केले गेले, पण चित्रपटामध्ये हे दृश्य एडिट करण्याऐवजी दिग्दर्शकांनी चित्रपटात ते तसंच ठेवलं आणि त्यामुळे त्याला एक वास्तववादी स्वरूप सुद्धा मिळालं. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
4: साया!

आज आपण बोलतोय 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या लव इन टोकियो या चित्रपटाबद्दल. आत्ता ऐकलेलं हे गाणं सायोनारा सायोनारा हे याच चित्रपटातलं अजून एक प्रचंड गाजलेलं गाणं. स्वर लता मंगेशकर यांचा, संगीत शंकर जयकिशन यांचं आणि गीताचे बोल हसरत जयपुरी यांचे. खरं तर जिद्दी या चित्रपटानंतर प्रमोद चक्रवर्ती यांनी लव इन टोकियोसाठी SD बर्मन यांना संगीतकार म्हणून घेतलं होतं. पण बर्मन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे प्रमोद चक्रवर्तींनी नंतर शंकर जयकिशन यांना चित्रपटाच्या संगीतासाठी विचारलं आणि त्यांनी तो चित्रपट उत्तमरित्या साकारला सुद्धा. म्हणून तर बघा ना, याही चित्रपटातली सगळी गाणी खूप गाजली, विशेषतः सायोनारा, चित्रपटाचं टायटल सॉन्ग लव इन टोकियो आणि मुझे तुम मिल गए हमदम ही गाणी तर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहेत. तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या यशामुळे जॉय मुखर्जी यांनी लव इन बॉम्बेचं दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा केली होती. पण 1971 मध्ये पूर्ण झालेला हा चित्रपट निर्मितीच्या काही समस्यांमुळे 2013 मध्ये प्रदर्शित झाला, म्हणजे तब्बल 42 वर्षांनी. किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. या अशाच चित्रपटांबद्दलच्या गोष्टी चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात लव इन टोकियो या चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं, जे गायलंय लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी आणि गीतकार हसरत जयपुरी.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून। संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला भारा तांबे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: श्रोते हो, एक महत्त्वपूर्ण निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जिल्हा प्रशासनाचे निर्देश याविषयी. पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
2: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं, मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि अरुण दाते यांनी गायलेलं भावगीत.
5: जी हां जी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन.
3: रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोग होऊच नयेत यासाठी
2: स्वास्थ्य विषयक समाजरत्न, स्वास्थ्य रत्न, जीवन गौरव तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
3: स्वास्थ्य तज्ञ प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधा.
2: लक्षात ठेवा, जागतिक योग दिनानिमित्त मोफत मार्गदर्शन प्राध्यापक डॉक्टर शशिकांत कुलकर्णी यांचे.
3: संपर्क 98 22 41 69 64
2: 9822418964.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं, बाळकराम वरळीकर आणि पार्टी यांनी गायलेलं कोळी गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया एक बालगीत. गीत लिहिलं आहे योगेश्वर अभ्यंकर यांनी, संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि स्वर आहे कुंदा बोकील यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं माणिक वर्मा यांच्या स्वरातलं वाहतोही दुर्वांची जुडी या नाटकातलं पद.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।

0: छान.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या 50 आणि 60 दशकातील अभिनेत्री माणिक उर्फ कामिनी कदम यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या. ऐकूया यानंतरचं गीत, त्यांच्यावर चित्रित संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटातलं. गीत लिहिलं आहे ग. दि. माडगुळकर यांनी, संगीतकार दत्ता डावजेकर आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया आमचा यानंतरचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 11वा श्लोक, याचा अर्थ असा, या यज्ञ साधनाने तुम्ही देवांना संतुष्ट करा आणि ते देवही तुम्हाला संतुष्ट करोत. याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करून तुम्ही आपलं अत्यंतिक कल्याण प्राप्त करून घ्या. या गीता श्लोकाचा

मराठीत समश्लोकी अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षोत देवते, एकमेकास रक्षुनी पावा कल्याण सर्वही। देव हा शब्द दिव या धातूपासून निर्माण झालेला आहे। दिव या धातूचा अर्थ शक्ती किंवा तेज असा आहे, त्यामुळे देव म्हणजे शक्तिमंत। लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर सांगतात, यज्ञाचा अर्थ जसं नुसतं होम हवन नव्हे, तसंच देव म्हणजे देखील होमात ज्या देवदेवतांना उद्देशून आहुती देतात तेवढ्याच देवदेवता असं नव्हे। तैत्तिरीय उपनिषदात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव असा उपदेश आहे। त्याचा अर्थ माता, पिता, आचार्य आणि अतिथी यांना देवाप्रमाणे पूज्य मानून त्यांची योग्य प्रकारे सेवा आणि उपासना कर असा आहे। अर्थातच ज्याला ज्याची सेवा किंवा उपासना करावी लागते त्याचा तो देवच होतो। सती पतीची सेवा करते म्हणून पती हा सतीचा देव, शिष्य गुरुची सेवा करतो म्हणून गुरु हा शिष्याचा देव। याच दृष्टीने पुत्राला माता पिता, अनाथाला रक्षण करता, आश्रिताला आश्रयदाता, भीतीग्रस्ताला अभयदाता, पतिताला उद्धार करता हे त्या त्या कार्यापुरते देवच आहेत। राजाविषयी पूर्वी समाजात जेव्हा आदर होता तेव्हा त्यालाही नृदेव ही पदवी प्राप्त झाली होती। प्रत्येक कनिष्ठ व्यक्तीने श्रेष्ठ व्यक्तीला देव म्हणून संबोधण्याची रूढी कानडी भाषेत अजूनही चालू आहे। एवढंच नव्हे तर देव शब्दही कमी आदरार्थी वाटेल म्हणून त्याचं सन्मानार्थी बहुवचन करून देवरू असं संबोधण्यात येतं। बृहदारण्यक उपनिषदात वागेव देवा मनहा पितर प्राणो मनुष्याः असा मंत्र असून त्यातही देव हा शब्द श्रेष्ठत्व वाचक आहे। म्हणजे मानवी समाजात जी जी व्यक्ती ज्याला ज्याला पूज्य असेल त्याला ती देवच आहे। इह लोकातल्या मानवी प्राण्यांपेक्षा स्वर्गादी लोकातील अदृश्य व्यक्ती अधिक सामर्थ्य संपन्न असल्यामुळे मानवजातीला परलोकातील देवता पूज्य आणि उपास्य वाटू लागल्या आणि अशा अदृश्य शक्तींना उद्देशून देव हा शब्द प्रचारात आला। पण उपनिषदांच्या काळापासून देव शब्दाची व्याप्ती वाढून इह लोकातील श्रेष्ठ, पूज्य, आदरणीय अशा व्यक्तींचाही देव शब्दात समावेश होऊ लागला। डॉक्टर पवी वर्तक आपल्याला सांगतात, देव या शब्दाचा अर्थ इंद्रिय असाही आहे, कारण आपल्या इंद्रियांमध्ये देवता म्हणजेच शक्ती वास्तव्य करून असतात। ऐतरीय उपनिषदानुसार अग्निदेवता वाणी होऊन मुखात राहिली, वायू प्राण होऊन नाकात शिरला, आदित्य नेत्रात, दिशा म्हणजे आकाश कानात, तर मृत्यू अपान रूपाने नाभीत प्रवेशले। साहजिकच देवांना सांभाळा म्हणजे इंद्रियांनाही सांभाळा, इंद्रियांमध्ये राहणाऱ्या देवतांना शक्तींना सांभाळा। याच गीता श्लोकाबद्दल माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, जे येणे करुणी समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देती। या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा। तुमच्या स्वधर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील। या स्वधर्मरूपी पूजेनी तुम्ही सर्व देवतांना प्रसन्न केलं की त्या देवता खात्रीने तुमचा योगक्षेम चालवतील। इतकंच नव्हे तर माऊली ज्ञानेश्वर पुढे म्हणतात, वाचासिद्धी पावाल आज्ञापक होवाल, म्हणिय तुमते मागतील महारुद्धी। तुमच्या स्वधर्म पालनाच्या यज्ञामुळे देवता संतुष्ट होतील आणि त्या तुम्हाला काय देतील तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही। तुम्ही वाचासिद्धी पावाल म्हणजे तुम्ही बोलाल ते खरं होईल, तुम्ही आज्ञा करणारे आज्ञापक व्हाल, तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महासिद्धी विचारतील। जगात श्रेष्ठ कनिष्ठ भाव आणि तन्मूलक सेव्य सेवक भाव अपरिहार्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जी वस्तू स्वसामर्थ्याने प्राप्त करून घेणं अशक्य असेल ती श्रेष्ठांच्या उपासनेने मिळवावी आणि त्या उपासनेसाठी स्वतःच्या मालकीच्या कोणत्या तरी वस्तूचा त्याग करावा। हा नियम इहलोकातले मानवी प्राणी आणि परलोकातली दैवत यांनाही लागू आहे। भगवद्गीतेत भगवंत आपल्याला हेच सांगतायत, ये यथा माम प्रपद्यंते ताम तथैव भजाम्यहम, म्हणजे माझे भक्त जशी भावना ठेवून माझ्याकडे येतात त्या भावनेला अनुरूप अशा प्रकारचं फल मी त्यांना देतो। म्हणजे या देवांचीही एक अट आहे, तो आधी घेतो आणि मग देतो।
नामदेव राय लड़

हिवाळपणे देवाची थट्टा करताना म्हणतात, देवा तू रे कसला उदार, घेशी तेव्हा देशी, ऐसा असी उदार, आमच्याकडून अनन्य भक्ती घेतोस तेव्हाच तुझ्या कृपाप्रसादाचा लाभ होतो. सुदामदेवाला सुवर्णाची नगरी दिली, पण अगोदर त्याच्याकडून पोहे घेतले. द्रौपदीला दुर्वासांच्या आपत्तीतून सोडवलं, पण अगोदर भाजीचं पान खाल्लं. शबरीवर परमकृपा केली, पण अगोदर तिच्याकडची बोरं खाल्ली. माणसाच्या सामर्थ्यापेक्षा देवाचं सामर्थ्य अनंतपटीने श्रेष्ठ असल्यामुळे प्रसन्न झालेला देव माणसाला देतो त्याचं मोजमाप करणं कठीण आहे. अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने, अशी उक्ती आहेच. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सर्वजण वागू लागले तर सृष्टीचं कार्य समाधानाने चालेल. पंडित सातवळेकर सांगतात, या श्लोकांनी गृहस्थाश्रमी लोकांना उपदेश मिळतो तो असा, घरात मुलांनी माता पित्यांचा आदर करावा आणि माता पित्यांनी मुलांचा मायेनी सांभाळ करावा. परस्परांना आदर प्रेम देत गृहस्थाश्रमीची कर्तव्य करून श्रेष्ठ आनंदाचा अनुभव घ्यावा. भावंडांनी परस्परांवर प्रेम करावं, परस्परांना सहाय्य करावं. पतीपत्नींनी एकमेकांच्या हितासाठी तत्पर असावं. घरातल्या वृद्धांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि वृद्धांनीही सर्वांच्या कुशल मंगलासाठी देवाकडे प्रार्थना करावी. याप्रमाणे परस्परांना मदत करत सर्व गृहस्थाश्रमी लोकांनी उत्तम प्रकारे अभ्युदय आणि निःश्रेयस याची प्राप्ती करून घ्यावी. ज्ञानयज्ञाबद्दल हेच सांगता येईल, शिष्यांनी अध्यापकांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि अध्यापकांनी शिष्यांना भरभरून शिकवावं. शिष्यांनी गुरुची प्रतिष्ठा आणि गुरूंनी शिष्याची योग्यता वाढवावी. अशा रीतीने एकमेकांना मदत करत गुरु शिष्य दोघेही परम उन्नती प्राप्त करून घेऊ शकतात. एकमेकांशी प्रेमाने वागणाऱ्या गुरु शिष्यांचा जसा उत्कर्ष होणं शक्य आहे, तसा परस्परांचा मत्सर करणाऱ्या शिष्य शिक्षकांचा होणं केव्हाही शक्य नाही. असेच आणखीन काही यज्ञ आहेत. पुरुष यज्ञात आपण आपल्या इंद्रियांना, इंद्रियांमधल्या देवतांना जपायचं, सांभाळायचं, म्हणजे साहजिकच ती इंद्रिय आणि त्यातल्या देवता आपल्याला सांभाळतील. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्यांनी भोवतालचं ज्ञान मिळवून आणि कर्मेंद्रियांच्या सहाय्यांनी कर्म करून प्राणी जगत असतो. साहजिकच ती इंद्रिय आपल्याला सांभाळत असतात. हरणाला वाघाचा वास नाकावाटे आला नाही, कानांनी चाहूल लागली नाही, डोळ्यांना हालचाल दिसली नाही, पाय वेगाने पळाले नाहीत, तर क्षणार्धात वाघ हरणाला ठार मारतो. पण असं होत नाही, कारण इंद्रिय त्या हरणाचं रक्षण करतात. सर्वच प्राण्यांची इंद्रिय त्यांचं रक्षण करतात, म्हणून आपण इंद्रियांना सांभाळावं आणि इंद्रिय आपल्याला सांभाळतील असं विधान केलं जातं. या जगामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, नक्षत्र, वेली, वृक्ष, वनस्पती इत्यादी अनेक देवता असून त्यांच्यामुळे माणसाला नाना प्रकारचा लाभ होत असतो. मनुष्य सुखानी राहतो याचं कारण या सर्व देवता, त्यामुळे त्यांना प्रसन्न करणं आणि त्यांचा प्रेमानी कृतज्ञतेनी सत्कार करणं माणसाला अत्यंत आवश्यक आहे. देवयज्ञ म्हणतात तो हाच. राष्ट्रयज्ञात राजा आणि प्रजा यांनी एकमेकांना सहाय्य करावं, यामुळे सर्वांचीच उन्नती खात्रीनी होईल. परस्पर सहकार्यातून जे फळ मिळतं ते त्या त्या देवतांची कृपा आहे असं समजणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्माच्या, कर्तृत्वाच्या अहंकाराचा भाव निर्माणच होत नाही, किंवा तो सौम्य होतो. देवाच्या अस्तित्वाची जाणीव, प्राप्त गोष्टीचा प्रसाद रूपानी स्वीकार, उत्कृष्ट कर्म, उपासना यातून चित्ताची घडण सात्विक होते आणि त्यातूनच आपलं परमकल्याण होतं. आजच्या संदर्भात हा श्लोक, टाळी एका हाताने वाजत नाही, हा तसा साधा असलेला नियम समजावून सांगतो. आज समाजात प्रत्येक जण मला काय मिळणार याचाच विचार करतोय. निसर्गातून मला काय मिळेल, जास्तीत जास्त मलाच कसं मिळेल याचीच अपेक्षा करतोय. आपण पर्यावरण प्रदूषित करतोय आणि बदल्यात आरोग्यदायी वातावरणाची अपेक्षा करतोय. आपण सगळ्यांशी स्वार्थीपणाने वागतोय आणि बदल्यात निखळ प्रेमाची अपेक्षा करतोय. जर आपल्याला काही हवं असेल तर आधी द्यायला शिकायला हवं. माणसांना आदर देऊया, निसर्गाचा आदर करूया, आपण निसर्ग फुलवूया, आपलं आयुष्यही बहरेल.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून। संध्याकाळचे 7 वाजले आहेत। काही क्षणात जय मला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।

कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत दिलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात संत जनाबाई यांची रचना, संगीतकार वसंत प्रभू.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर संत कान्होपात्रा यांची रचना, संगीतबद्ध केली आहे आनंद घन यांनी आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

0: ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी संदेश.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: रमेश डाईंग सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर संत नामदेव महाराज यांची रचना संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, एक निवेदन. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन, जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: मोहब्बत वो पाक जज्बा जिसके कदमों में झुक जाता है आसमां, यही है वो सबसे अजीम लफ्ज जिसमें सातों समंदर और ये पूरी दुनिया समा जाती है।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले

0: ये था विविध भारती का नजराना।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11:05

0: 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण अशी गीतं ऐकणार आहोत जी चित्रपटांसाठी गायक आणि गायिका या दोघांनीही गायलेली आहेत. कार्यक्रमात सुरुवातीला जंगली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं, शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595249159।
2: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्राम।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जे गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात आपण ऐकलं तेच गीत आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट जंगली।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
2: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये,

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर बात एक रात की या चित्रपटातलं गीत गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

0: चोते हो हा स्वर होता हेमंत कुमार यांचा. चित्रपट होता बात एक रात की. गीत लिहिलं होतं मजरूह सुलतानपुरी यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं सचिन देव बर्मन यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी

0: कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: या व्यावसायिक विश्रांतीपूर्वी ऐकलेलं गीत आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार सचिन देव बर्मन आणि चित्रपट बात एक रात की.

0: हा स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. चित्रपट होता बात एक रात की. गीत लिहिलं होतं मजरूह सुलतानपुरी यांनी आणि संगीतकार होते सचिन देव बर्मन. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजांत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या

0: परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर मजरूह यांनी लिहिलेलं, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं दस्तक या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं मदन मोहन यांनी, संगीतबद्धही केलं होतं मदन मोहन यांनी, लिहिलं होतं मजरूह यांनी आणि चित्रपट होता दस्तक. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, व्यावसायिक विश्रांतीपूर्वी मदन मोहन यांच्या स्वरात जे गीत ऐकलं तेच गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात। गीतकार मजरूह, संगीतकार मदन मोहन।

0: हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. दस्तक या चित्रपटासाठी मजरुहू यांचं गीत मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलं होतं. आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101 MHz वर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50